वंदे मातरम, सुप्रभात आणि नमस्कार। प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोतेहो, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 11 आश्विन, शके 1948, दिनांक 3 ऑक्टोबर 2026, पहाटेचे 5:56 होत आहेत। मंगल संगीतानं आजच्या पहिल्या सभेला आरंभ करत आहोत।

संत नामदेव महाराजांचा अभंग ऋषिकेश कामेरकर यांनी गायलेला होता. कार्यक्रमात आता ऐकूया ग. दि. माडगूळकर यांचं भक्तिगीत, गायिका वीणा बर्वे.

0: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

कवी सुधांशु यांचं हे गीत होतं, गायक वसंत आसगावकर. कार्यक्रमात शेवटी ऐकूया इंदिरा कुलकर्णी यांचं देशभक्तीपर समूह गीत.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता। कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ।
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर।
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झाले। नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही।
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर।
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल। प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। 6:30 वाजत आहेत। जगूया आनंदी,
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
0: नमस्कार मंडळी, सुप्रभात। जगूया आनंदीमध्ये आज आपल्यासोबत मी दिनेश अडावतकर। मंडळी, जगूया आनंदी, राहूया आनंदी, हे सगळं खरं आहे, पण कोणासाठी, कशासाठी असा प्रश्न कधीतरी आपला आपल्यालाच पडतो नाही का? उत्तर नेमकं सापडत नाही। अशा वेळी दूरवर रानात उमरलेलं एखादं फूल आठवावं। ते फूल आपल्याला सांगतं, देवाच्या चरणी नाही, प्रेमाच्या वाटेवरही नाही, ललनांच्या केसातही नाही, सुगंधाच्या स्पर्धेतही नाही, तरीही उमळण्याची माझी आज काही संपत नाही। कुणासाठी फुलतोय याचा हिशोब मी ठेवत नाही, कुणासाठी फुलतोय याचा हिशोब मी ठेवत नाही, कारण जगणं माझं आहे आणि म्हणून मी उमळणं सोडत नाही, मी उमळणं सोडत नाही। निसर्गाच्या दुनियेमध्ये प्रत्येक घटकाला अस्तित्व आहे मंडळी, आणि खरं तर या अस्तित्वाचा आपण आनंद साजरा करायचा असतो।

0: बरे मंडळी, आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया उद्याच्या जगूया आनंदी कार्यक्रमात. नमस्कार.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची

6:35 होत आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम असे आहेत. आज सकाळी 9:30 स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. कलाकार सुहास शामगावकर, गीत जयंत भिडे यांचं, संगीत विजय पवार, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्र. वनिता मंडळ 12:00 अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं प्रवास अभिजात मराठी भाषेचा, याविषयी स्मिता वैद्य यांचं भाषण, आणि आरोग्य जागर या मालेत मानसिक आरोग्य याविषयी डॉक्टर कांचन पाटील यांची मुलाखत, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची. कृषीवाणीचा आजचा विषय आहे जमिनीची गुणवत्ता, सकाळी 6:40 आणि 2:02. आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 आणि 2:05. स्तनांचा कर्करोग भाग 3 तज्ज्ञ प्रियंका कोयंडे. परिसर सकाळी 6:50 आणि 2:10. पारंपरिक बियाणं आणि पर्यावरण संवर्धन या संदर्भात कुणाल आणि राव यांची मुलाखत. आयसी अक्षरे रसिके सकाळी 7 आणि 1:55. हायकूच्या मनात हायकू या कविता प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. प्रायोजित कार्यक्रम दिलखुला सकाळी 7:25. ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस सकाळी 7:40. अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन सकाळी 9:00 भाग 144. वाचकस्वर मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. नाट्यसंगीताचा आस्वाद घेता येईल नाट्यपराग मध्ये सकाळी

अजून 45 मिनिट आणि अहिल्यानगर जिल्हा वार्तापत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल 1:40. युववाणी संध्याकाळी 5:30 स्वच्छता माह आणि महात्मा गांधींचे स्वच्छते संदर्भातले किस्से. संस्कृत वाणी संस्कृत सभेचा कार्यक्रम 6:30 संस्कृत साहित्यातील प्रेमाची रूपं.

0: सांसर्गिक आजार याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची मुलाखत. रात्री 8:15 लोकसंगीत, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिकेचा कार्यक्रम साहित्य भारती, रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, यात रफिक खान यांचं व्हायोलिन वादन. दिल्ली केंद्रावरून हे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. नादब्रह्म अंतर्गत पुष्पराज कोष्टी यांचं सतारवादन 10:30 राग बिलावल. कर्नाटक संगीतांतर्गत वसंता शंकर रामन आणि रेवती नटराजन यांचं युगलगायन 2:30 राग अमृतवर्षिणी, नटाई आणि लतांगी. मालती कृष्णमोहन यांचं कर्नाटक शैलीत वीणावादन 5:02 राग रीती गवळा आणि कल्याणी, तसंच सिंधुभैरवी. ही होती आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज 5:30 नोंदीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कालचं कमाल तापमान कुलाबा 37, सांताक्रूज इथंही 37, किमान कुलाबा 27, सांताक्रूज 26°C. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज या ठिकाणी 87% नोंद झाली. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज. आकाश मुख्यतः निरभ्र असेल. हवामान दमट आणि उष्ण असेल. कमाल तापमान 35 आणि किमान 26°C आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. या जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये आकाश निरभ्र असेल. हा होता हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. 6:40 होत आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भारी, करलाची, माळरानाची किंवा खडकाळ असे जमिनीचे आपण 3 ढोबळ प्रकार मानतो. विभागवार जमिनीची प्रतवारी वेगवेगळी असते. वरवर पाहता जी माती आपण रानामध्ये पाहतो तिला जमीन मानण्याचा प्रघात आहे. परंतु वस्तुतः जमीन ही संजीवन आहे. झाडांना आवश्यक अन्नद्रव्य, ओलावा आणि आधार देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य ही जमीन करत असते. त्यामुळे जमिनीचा आणि फळझाडांच्या वाढीचा महत्त्वाचा आणि परस्पर घनिष्ठ संबंध आहे. जमीन म्हणजे नुसती माती नसते. जमिनीत मातीशिवाय हवा, ओलावा आणि सूक्ष्म जीवाणूंचा समावेश होतो. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ, तिचा सामू, मातीच्या कणांची रचना इत्यादी बाबी फळ उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात. जमीन जिवंत आणि चैतन्यमय असून त्यात गांडूळ, बुरशी आणि इतर जीवाणूंचाही समावेश होतो. तिचा जिवंतपणा कायम ठेवण्यासाठी जमिनीला सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा महत्त्वाचा असतो. जमिनीतील सेंद्रिय आणि रासायनिक स्वरूपातील अन्नद्रव्याचे विघटन जीवाणूंद्वारे होते आणि ते वनस्पतीला उपलब्ध करून दिले जाते. जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल घडून जमिनीतल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवता येते. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांच्या प्रमाणावरून जमिनीचं वर्गीकरण करण्यात येतं. जमिनीत सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण 20% कमी असेल तर अशा जमिनीला खनिजयुक्त जमीन आणि 20% अधिक सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीला सेंद्रिय जमीन म्हणतात. पुरेसा ओलावा आणि हवा याच्या समन्वयाने झाडांच्या मुळांची योग्य प्रकारे वाढ होत असते. जमिनीची पाण्याची धारण शक्ती ही फळझाडांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण बाब मानली जाते. ज्या जमिनीत जास्त काळ ओलावा टिकून राहतो ती जमीन चांगल्या दर्जाची मानली जाते. याउलट जिच्यामध्ये फार काळ ओलावा राहत नाही ती जमीन साधारण समजली जाते. जमिनीची सुपीकता, जमिनीचा खारवटपणा आणि अल्कलीयुक्त जमिनीच्या आम्लविम्ल निर्देशांकावर जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंची कृतिशीलता अवलंबून असते. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होतात. जिथे या निर्देशांकांचा समतोल बिघडतो तिथे क्षारपड जमिनीची समस्या तयार होते. खरे म्हणजे आज महाराष्ट्राच्या अनेक भागात जमिनीची गुणवत्ता टिकवली गेली.

0: नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेषत नदीकाठच्या काळ्या जमिनीमध्ये ही समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याला आपण शेतकरीही तितकेच जबाबदार आहोत. वारेमाप रासायनिक खतं आणि बेहिशोबी पाण्याचा वापर यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. आज उपलब्ध असलेल्या पाण्याचं नीट वाटप होत नाही. अधिक उत्पन्नासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतं आणि अवाजवी पाण्याचा वारेमाप पद्धतीने वापर करतात. आजही पद्धती फारशी बदललेली नाही. जमिनीचे संतुलन पूर्णतः बिघडलेलं आहे. रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीतील जीवाणू मोठ्या संख्येने कमी होत आहेत. दर्जेदार चांगल्या प्रतीची जमीन आपल्या हातात राखणं, तशीच ती पुढच्या पिढीला सुस्थितीत देणं, यातच शेतकऱ्यांचं शहाणपण सामावलेलं आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या जमिनीचा पोस सुधारला पाहिजे. अति हावरटपणाने येणारे बकालपण टाळले पाहिजे. त्यासाठी जमिनीची गुणवत्ता कशात आहे हे समजावून घेणे अत्यंत गरजेचं बनलं आहे.
1: वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा होता. सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आज दुपारी 2 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या. शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
2: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
1: 6:45 झालेली आहे. कार्यक्रम आरोग्य

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आजच्या भागात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचे निदान आणि ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन, स्वतःच्या स्तनाची तपासणी कशी करायची. प्रत्येक महिलेनी महिन्यातून एकदा स्वतःच्या स्तनाची तपासणी करणे आवश्यक आहे. पाळी सुरू असलेल्या महिलांनी पाळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी, तर पाळी थांबलेल्या पोस्ट मेनोपॉझल महिलांनी महिन्यातील एक ठराविक तारीख ठरवून ती तपासणी करावी. ही तपासणी करताना आरशासमोर उभे राहून स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत काही बदल दिसतोय का हे पहावे. त्यानंतर झोपून किंवा आंघोळ करताना हाताच्या मधल्या तीन बोटांनी गोलाकार फिरवत स्तनात आणि काखेत कोणतीही गाठ जाणवते का हे तपासावे. पण याला आपण ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन करून कॅन्सर शोधण्याची खात्रीशीर चाचणी समजू नये. त्यापेक्षा स्वतःच्या ब्रेस्टचा नेहमीचा आकार दिसणं आणि स्पर्शाला कसे वाटतात याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच आपल्या शरीरात नवीन बदल झाला तर तो आपल्याला लक्षात येईल. मग आता स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय? स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे लक्षण नसलेल्या व्यक्तीमध्ये डिझीज शोधण्याचा प्रयत्न. 40 वर्षानंतर मॅमोग्राफीबद्दल डॉक्टरांशी चर्चा करावी. अनेक महिलांसाठी ती दर 1 ते 2 वर्षांनी केली जाते. मात्र तुमचं वय, कौटुंबिक इतिहास आणि इतर रिस्क फॅक्टर्सनुसार हे अंतर वेगळं असू शकतं. पण समजा तुम्हाला स्तनामध्ये गाठ जाणवली किंवा डॉक्टरांच्या तपासणीमध्ये काही बदल आढळला, मग पुढे काय?

0: सर्वात आधी तर घाबरायचं नाही, कारण ब्रेस्टमध्ये गाठ आढळली म्हणजे कॅन्सरच आहे असं नसतं. डॉक्टर सर्वप्रथम तुमची माहिती घेतात, गाठ कधीपासून आहे, त्यात काही बदल झाला आहे का, वेदना आहेत का, निप्पलमधून डिस्चार्ज आहे का, कुटुंबात ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सरचा इतिहास आहे का इत्यादी. त्यानंतर ब्रेस्ट आणि बगलेची क्लिनिकल एक्झॅमिनेशन केली जाते. गरजेनुसार इमेजिंग टेस्ट केल्या जातात, त्यात अल्ट्रासाऊंड आणि मॅमोग्राफी यांचा वापर केला जाऊ शकतो. कोणती तपासणी करायची हे वय, लक्षण आणि क्लिनिकल फाइंडिंग्स यावर अवलंबून असतं. 40 वर्षाखालील महिलांसाठी सहसा ब्रेस्ट सोनोग्राफी केली जाते आणि 40 वर्षावरील महिलांसाठी मॅमोग्राफी ही सर्वात महत्त्वाची चाचणी आहे. मॅमोग्राफी म्हणजे ब्रेस्टचा विशेष प्रकारचा एक्सरे. ती ब्रेस्टमध्ये संशयास्पद बदल शोधण्यासाठी वापरली जाणारी एक इमेजिंग टेस्ट आहे. जर सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफीमध्ये काही संशयास्पद वाटले तर डॉक्टर बायोप्सी करण्याचा सल्ला देतात. बायोप्सी म्हणजे नेमकं काय? बायोप्सीमध्ये संशयास्पद भागातून छोटासा टिश्यू सॅम्पल घेतला जातो आणि तो मायक्रोस्कोपखाली तपासला जातो. इथे मला एक मोठा गैरसमज दूर करायचा आहे. अनेकांना वाटतं की सुई टोचल्यामुळे किंवा बायोप्सी केल्यामुळे कॅन्सर शरीरात पसरतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. बायोप्सी हाच एकमेव मार्ग आहे ज्याने गाठ कॅन्सरची आहे की नाही हे 100% खात्रीनी सांगता येते आणि पुढील उपचार ठरवता येतात. त्यानंतर जर कॅन्सर असल्याचं निदान झालं तर पुढचा प्रश्न असतो, कुठला कॅन्सर, किती मोठा आहे, तो कुठपर्यंत आहे आणि त्यावर कोणता उपचार योग्य आहे. आणि उद्या आपल्या शेवटच्या भागात आपण सर्वात जास्त भीती वाटणाऱ्या प्रश्नाबद्दल बोलणार आहोत. जर ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालंच तर उपचार काय असतात, ब्रेस्ट काढावीच लागते का आणि कॅन्सरनंतर पुन्हा सामान्य आयुष्य जगता येतं का. पण आजच्या भागात सर्वात महत्त्वाचा संदेश असा, गाठ सापडली म्हणजे घाबरायचं नाही, पण तपासणी पुढेही ढकलायची नाही.
1: श्रोते हो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे.
2: आज दुपारी 2:05 आणि हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 झाली आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
3: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो याविषयी सृष्टीज्ञान संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर कुणाल अनेराव यांच्याशी बातचीत करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, स्थानिक जैवविविधतेचं संवर्धन करताना पारंपरिक पिकं असतील किंवा पारंपरिक पिकांचे जे काही बियाणे असतील यांचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो ते समजून घेऊया.
1: जसं मी म्हटलं की पारंपरिक बियाणे आणि आपली जी स्थानिक देशी वाण आहेत ही केवळ नुसती उत्पादनाची साधनं नसून ते एक आपल्या आजूबाजूचा जो जैवविविधता आहे ती शाबूत ठेवण्यासाठी सर्वात मोठं काम करते. कारण संकरित बियाणाच्या तुलनेत पारंपरिक बियाणं आहेत ही स्थानिक पर्यावरणाशी हजार वर्षापासून जुडलेली आहेत. म्हणजे तिथे येणारे कीटक म्हणा, तिथे येणारे पक्षी म्हणा, त्यांना त्यांचं खाद्य काय आहे ते माहिती आहे. त्यामुळे जर ते खाद्य त्यांना मिळालं नाही तर निश्चितच त्यांच्यासुद्धा काही आजूबाजूचा हॅबिटॅट आहे ते नुकसान जास्तीत जास्त होऊ शकतं. पारंपरिक आपली जी शेती होती ती फक्त एकसुरी नव्हती. जे आजकाल एकसुरी लागवडीमुळे पक्ष्यांच्या सुद्धा जैवविविधतेवरती खूप मोठा परिणाम झाला आहे, तर पूर्वीची जी शेती होती ती वेगवेगळ्या प्रकारची होती. आंतरपिके घेतली जात होती, मिश्र पिके घेतली जात होती, त्यामुळे वर्षभर ह्या पिकांवरती फुलं यायची किंवा बांधावरती लावलेली जी काही झाडं होती त्याच्यावरती विविध फुलं यायची. आणि निश्चितच ती फुलं असल्यामुळे मधमाशा येणं गरजेचंच आहे, त्यामुळे त्या मधमाशांचं जे हॅबिटॅट होतं ते वाचत होतं. त्यानंतर पक्षी आहेत, म्हणजे कितीतरी पॅराकीट आहेत, बीटर आहेत, जे निश्चितच आपली भरड धान्य लावतो, ज्वारी बाजरी त्याच्यावरती ते येतात. आणि पारंपरिक बियाणं जी होती त्याच्यावरती ते वाढलेले होते, त्यामुळे नवीन बियाणी हायब्रिड बियाणे जेव्हा तुम्ही त्याला इंट्रोड्यूस करता तेव्हा निश्चितच त्यांचं खाणं तिथे होत नाही आणि ते कमी होतं. त्यामुळे खाण्याविना त्यांची जी नवीन जीव तयार करायची जी त्यांची प्रक्रिया आहे त्याच्यावरती निश्चितच परिणाम होतो. जंगलं आहेत, जंगलामध्ये सुद्धा आपल्याकडे विविधता होती, तर जंगलामध्ये असणारे प्राणी आहेत त्यांच्यावरती सुद्धा परिणाम होतो. कारण जंगलं तोडली जात आहेत तर तिथे काही पक्षी जे घरटी करतात तर त्यांच्यावरतीही परिणाम होतो. काही जी पारंपरिक पिकं आहेत जी उंच उंच वाढतात तर त्याच्यातही काही काही पक्षी आहेत तिच्यात आपली घरटी करतात. तर ती लोकांची जी हायब्रिड बियाण्याची मागणी आहे की लवकरात लवकर उत्पादन जास्तीत जास्त छोटी जेवढी असतील जास्तीत जास्त तेवढ्या मॅनेज करायला त्यांना जेवढी बरी पडतील, तर पिकं छोटी झाल्यामुळे निश्चितच त्यांचा जो अधिवास आहे त्याच्यावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणून ही पारंपरिक बियाणं जपणे आपल्याला गरजेचं आहे.
0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो हे जाणून घेत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण स्थानिक जैवविविधतेमध्ये पारंपरिक पिकं असतील किंवा या पिकांचं जे काही बियाणं असेल यांचा काय रोल आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या आपल्या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांच्या वापरामध्ये किती प्रमाणात बदल होतो, कमी करता येतो याविषयी जाणून घेऊयात. नमस्कार.
1: धन्यवाद सर.

0: परिसर कार्यक्रम आज दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: सहा 55 मिनिट होत आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत मधून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण हायकू या काव्यप्रकाराची माहिती देणारी हायकूच्या बनात ही नवी मालिका सुरू करीत आहोत. आजच्या भागात ऐकूया या जपानी काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकू व्याख्यान भाग एक. हायकू म्हणजे काय? मित्र हो, हायकू नावाच्या एका जपानी काव्यप्रकाराबद्दल मी आता तुम्हाला काही विशेष सांगणार आहे. तसा हा काव्यप्रकार महाराष्ट्रात बऱ्यापैकी स्थान मिळवून रुजला आहे. आज अनेक प्रकाशक हायकूची पुस्तकं प्रकाशित करतायत. हायकू लिहिणाऱ्यांचे अनेक ग्रुप्स व्हॉट्सअपवर दिसत आहेत. आधी चारोळ्या लोकप्रिय झाल्या होत्या, आता हायकूची बरसात होत आहे. पण मंडळी, कोणताही काव्यप्रकार परदेशातून आपल्याकडे आला तर तो त्याच्या सर्व नियमांसह स्वीकारला पाहिजे, नाही का? म्हणून तो नीट समजावून घेणं गरजेचं आहे. आता हायकू हा काव्यप्रकार 3 ओळींचा असतो हे सर्वश्रुत आहेच. म्हणजे त्याची शब्दरचना 5-7-5, म्हणजे पहिल्या ओळीत 5 अक्षरं, दुसऱ्या ओळीत 7 अक्षरं, तिसऱ्या ओळीत 5 अक्षरं असतात. पण एवढीच माहिती पुरेशी नाही ना. केवळ 5-7-5 मध्ये रचना केली तर हायकू होत नाही. त्याचे काही नियम असतात, काही वैशिष्ट्ये असतात, ती लक्षात घेतली पाहिजेत. पहिल्या 2 ओळी हा, म्हणजे हायकूमधल्या पहिल्या 2 ओळी, समोरच्या दृश्याचं वर्णन असतं. हे वर्णन एखाद्या निसर्गाच्या देखाव्याचं असू शकेल, किंवा शहरातल्या गजबजाटाचं असू शकेल, किंवा एखाद्या मनस्थितीचं सुद्धा असू शकेल. आता मग तिसरी ओळ लिहिली तर ती काय असेल? त्यामुळे 2 ओळीतून साकारलेल्या दृश्याला कलाटणी मिळून त्यातून एखादं तत्वज्ञान सांगितलं जातं, माणसाचा स्वभाव किंवा जगरहाटी सांगितली जाते. उदाहरण पाहिजे तुम्हाला? बघा, उदाहरण देते. समजा तुम्ही रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभे आहात. रेल्वे गाड्या येतात, माणसं उतरतात, जातात, तुम्ही निरीक्षण करतात. काय घडतं ते पहिले वर्णनात्मक लिहित आहात. समोरचं दृश्य कसं लिहाल? गाडी थांबली, प्रवासी उतरले. झालं समोरच्या दृश्याचं वर्णन, म्हणजे हायकूतल्या पहिल्या 2 ओळी. आता तिसरी ओळ जोडायची आहे तर त्यातून जीवनाचा काहीतरी अर्थ सांगितला जाईल. प्रवासी उतरल्यानंतर काय होतं? ते वेगवेगळ्या दिशांना निघून जातात. तर मग असं लिहिता येईल, गाडी थांबली, प्रवासी उतरले आणि पांगले. 5-7-5 मध्ये हायकू हा. काय सांगतो हा हायकू? प्रवासी एकाच डब्यातून उतरले पण प्रत्येकाचा मुक्काम वेगळा असतो, म्हणून ते पांगतात, वेगवेगळ्या दिशांना जातात, आणि हेच जीवनातील सत्य आहे. हायकू लिहिताना आणखीन एक नियम लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे हायकूमध्ये उपमा, उत्प्रेक्षा, अलंकार हे वापरायचे नसतात. समोरच्या दृश्याचं नैसर्गिक वर्णन लिहायचं. आता समजा तुम्ही चंद्रासंबंधी हायकू लिहिताय. चंद्र सुंदर दिसतो, कलेकलेने वाढतो, आकाशात नैसर्गिकपणे विहरतो, ढगाळ होतो, असं क्रियांचं वर्णन तुम्हाला लिहिता येईल. मात्र चंद्र हसला, चंद्र म्हणाला, अशा कल्पना केलेल्या हायकू चालत नाहीत. कवितेत हे चालू शकतं पण हायकू रचनेत मात्र हे निषिद्ध आहे. समोरच्या दृश्यातून जीवनाचा अर्थ शोधणे हा स्वभाव असलेल्या कवीला हायकू रचना करणं जमू शकतं. हायकू हा काव्यप्रकार शिरीष पै यांनी महाराष्ट्रात रुजवला, तुम्हाला माहिती आहे. अनेक कवींनी मग हायकू लिहायला सुरुवात केली, पण त्यावेळी 5-7-5 अशा अक्षरबंधनात हायकू लिहिला गेला नाही. आता मात्र लिहितात लोक 5-7-5 मध्ये. हायकू हा 3 ओळींचा, 17 शब्दवयांचा, मितभाषी बंदिष्ट घाट असलेला भावकवितेचा एक स्फुट प्रकार आहे. आपण पुढील भागात त्याच्याबद्दल अधिक समजून घेऊया, हायकू लिहिण्याचा प्रयत्नही करूया.
0: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रम आज दुपारी 1:55 आपण पुन्हा ऐकू शकाल.

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: सात मिनिटं होत आहेत। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।
2: आता ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी

0: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो सकाळचे ठीक 7:10 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र।

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना FDA कडून पुन्हा रद्द. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारताला 6 सुवर्ण, पदक तालिकेत 5व्या स्थानावर झेप. आता सविस्तर बातम्या. अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची राज्य सरकारची मागणी केंद्रानं मान्य केली असून पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये केंद्र होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाजमाध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. युनेस्कोनं देखील यंदाचं वर्ष अभिजात भाषा गौरव वर्ष म्हणून घोषित केलं आहे. यानिमित्तानं भारतीय विद्यापीठाच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील कडेगाव इथल्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयामध्ये अभिजात भाषा आणि साहित्यातील संशोधन, महाकाव्य, काव्य आणि भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 28 आणि 29 ऑक्टोबरला होणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ लेखिका डॉ अरुणा ढेरे यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारांची यादी काल जाहीर केली. नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी अभिजित वंजारी, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी जयंत आसगावकर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आदिती पोहरे यांच्या उमेदवारी

0: मान्यता दिली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात आली. राजघाट इथं बापूंच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. विजयघाट इथं माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनाही काल आदरांजली अर्पण करण्यात आली. राज्यातही विविध ठिकाणी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. हिंगोली, नाशिक, नांदेड, सांगली या शहरांसह विविध जिल्ह्यात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच अन्य जिल्ह्यात पिकांची पाहणी केली. शासनानं तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून अचूक पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला कसा देता येईल यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं. विविध पक्ष संघटनांकडून काल राज्यासह देशभरात आंदोलनं करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबई आणि दिल्लीत आंदोलन करण्यात आलं, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. दरम्यान राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. इस्रायलला जाणाऱ्या फ्लाय दुबई विमानाचा अपघात घडवून आणण्याचा कथित प्रयत्न हाणून पाडताना त्यांनी दाखवलेलं धैर्य आणि प्रसंगावधान यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. कॅप्टन स्मिथ यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले,
1: पूरा देश गर्व से कह सकता है की हम हिंदुस्तानी जान देने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले दो. उस समय भी आपने अपने जीवन की परवाह नहीं की, सभी यात्रियों के जीवन की परवाह की. और सबसे बड़ी बात, 140 करोड़ देशवासियों का आपने मान बढ़ाया और इसलिए मैं हृदय से गर्व अनुभव करता हूं.
0: सध्या मच्छार यांच्यावर संयुक्त अरब अमिरातीमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया नक्षलवादाविरुद्धच्या यशस्वी मोहिमेविषयी.
2: 1967 मध्ये पश्चिम बंगालच्या नक्षलबारी गावातून नक्षलवादी चळवळीला सुरुवात झाली आणि त्यानंतर अनेक वर्ष अनेक सरकारं उलटूनही ही समस्या कायम राहिली. देशाच्या मध्यभागातून जाणाऱ्या एका भूभागावर जवळपास 5 दशकं नक्षलवाद्यांचं वर्चस्व होतं. कुठलीही सरकारी यंत्रणा, प्रशासन या भागावर नियंत्रण ठेवू शकत नव्हती. अनेक सरकारं आली आणि गेली, अनेक पंतप्रधान आले आणि गेले, पण कोणाकडेही या समस्येवर प्रभावी उपाययोजना नव्हती. किंबहुना असा उपाय अस्तित्वात असू शकतो यावरच अनेकांचा विश्वास नव्हता. एप्रिल 2010 मध्ये नक्षलवाद्यांनी दंतेवाडा इथं CRPFच्या गस्ती पथकावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात 76 जवान मृत्यूमुखी पडले. सरकारी आकडेवारीनुसार 2014 मध्ये देशातल्या 126 जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचा मोठा प्रभाव होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं नक्षलवादाविरोधात ठोस उपाययोजना केल्या. नक्षलवाद विरोधी कारवाया आणि गुप्तचर यंत्रणांची मदत याबरोबरच या भागात विकासाची कामं सुरू केली. या भागात रस्ते, शाळा, मोबाईल टॉवर्स आणि बँकिंग सुविधा पोहोचवल्या. ज्या भागाकडे प्रशासनानं एक प्रकारे पाठ फिरवली होती तिथं सरकारी यंत्रणांबरोबरच विकासही पोहोचला. शरणागती पत्करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आणि 30 मार्च 2026 रोजी केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत माहिती दिली की आता नक्षलवाद प्रभावित असा एकही जिल्हा उरलेला नाही. रेड कॉरिडॉरमुळे निर्माण झालेली ती अदृश्य भिंत आता तोडून टाकण्यात आली आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून संध्या खान.
0: अन्न आणि औषध प्रशासनानं पुण्यातील वडकी इथल्या सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस कंपनीचे औषध विक्री आणि वितरण परवाने पुन्हा रद्द केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुधारित कारणे दाखवा नोटीस, लेखी उत्तर आणि वैयक्तिक सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करून हा निर्णय घेण्यात आला. रेक्टिन प्लस या औषधाची नियमबाह्य जाहिरात आणि साठवणुकीतील गंभीर त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आली.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर काल पहाटेच्या सुमारास पिकअप व्हॅन आणि ट्रकच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या पिकअप व्हॅनला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली. जपानमधील आयची नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 13व्या दिवशी काल भारतीय खेळाडूंनी हॉकी, मुष्टीयुद्ध, कुस्ती आणि तिरंदाजी या क्रीडा प्रकारांमध्ये 6 सुवर्णपदकं जिंकली. अंतिम सामन्यात भारतीय महिला हॉकी संघानं गतविजेत्या चीनचा 1-0 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. या विजयामुळे भारतानं 44 वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीचं सुवर्णपदक जिंकलं आहे. तसंच महिला हॉकी संघानं 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील थेट प्रवेशही निश्चित केला आहे. तत्पूर्वी भारतीय कुस्तीपटू सुजित कलकल यानं पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात उल्लेखनीय पुनरागमन करत सुवर्णपदक जिंकलं. मुष्टीयुद्धामध्ये परवीन हुडानं महिलांच्या 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुश पांघलनं दक्षिण कोरियाच्या किम मिन सोंगचा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. भारताची आघाडीची महिला मुष्टीयुद्ध खेळाडू लोवलीना बोरगोहेन हिनंही 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. 2014 मेरी कोमनं जिंकलेल्या सुवर्णपदकानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला मुष्टीयुद्धामधील भारताचं हे केवळ दुसरंच सुवर्णपदक आहे. तिरंदाजीमध्ये महिलांच्या रिकर्व्ह संघानं आशियाई क्रीडा स्पर्धेत आपलं पहिलंवहिलं सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. भारताची एकंदर पदकांची संख्या 76 पोचली असून यात 16 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांचा समावेश आहे. यासह पदक तालिकेत भारत आता 5व्या स्थानावर पोचला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला 3रा आणि शेवटचा सामना आज चंदीगड इथं खेळला जाणार आहे. मालिकेतील सुरुवातीचे 2 सामने जिंकून भारतानं या मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार यादी जाहीर. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना FDA पुन्हा रद्द. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारताला 6 सुवर्ण, पदक तालिकेत 5व्या स्थानावर झेप. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सतारीचे बोल असोत
1: कि मांजोळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: कि मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: आकाशवाणी पुणे, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी.

0: आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाही आहे.
0: अच्छा.
1: त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिव्हाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं

0: इवन पोर्ट सुद्धा, तुमच्या फोन मध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात त्यासाठी तुमचे जे ओटीपी असतात, तुमचे पिन नंबर असतात, सीवीवी नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे.
1: अच्छा,
0: हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
1: नक्कीच नक्कीच सर. सर, सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
0: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते, म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चो बाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात तसे डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण याच्यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजन आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय ते इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतं की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो.
1: बरोबर.
0: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करतील.
1: साधा फोन येतो ना?
0: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्या दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
1: अच्छा.
0: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
1: अच्छा.
0: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घ्या. त्यांना पहिला विश्वास संपादन केला जातो आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, कारण ऑलरेडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पार्ट नसतो किंवा ते फॉर्मेट माहीत आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखवले तुमचं आहे का, हो माझंच, ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का, तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काय अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवतात.
1: अच्छा.
0: आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, थोड्या वेळ फोन येतो व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता.
1: अच्छा.
0: मग तो वयस्कर माणूस गडबडतो, बाबा की माझं तर एक खातं नाहीये बट आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणे कुणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे आणि ते पूर्ण भारतभर त्यांनी सगळा हायदोस घातलेला आहे, अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
1: अच्छा.
0: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅक चे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. ते म्हणले मला कसं काय, नाही तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंग साठी, सायबर गुन्हेगार कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल सर, तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असतात. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात,

0: मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी होतात,
1: व्हिडिओ कॉल वरती,
0: व्हिडिओ कॉल वरती, आणि दिसतं व्हिडिओ कॉल वरती, त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज जे काय तर ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा तुम्ही, असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉल वरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत आहे, ते सगळं लिहितात की माझे हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो म्हणून शांतपणे, आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात, मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो, असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, ज्यावेळेस बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा, परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचं आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय, मग ते सांग ना तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोणा कोण पुढे आहे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी, मग ते आरबीआयचं, त्याला बाकीच काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये, कारण का तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देतलं होतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही, पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता, नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्टमध्ये आहात, त्यामुळे तेच बोलतील तेवढेच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
1: बापरे.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वा तो माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळेला त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत,
1: अच्छा,
0: हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू, आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले, नवरा बायको. दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया, पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय, आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या जे एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात करतात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटिझन्सकडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटिझन, म्हणजे कुणालाच काही माहित नाही, सहानुसाठी नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचार मंथन, आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला, अशा प्रकारचे डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल तर
1: नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का आणि असं डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरत, तुम्ही फोन कट करणे निवांत बसते. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कुणाच्याही घरी गेलेला नाही, कुणाच्याही अंगाला त्याने टच केलेला नाही, कुणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला तर पहिली काळ जे ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांग

0: तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही सगळ्या लोकांनाही सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल आरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती.

0: नको नाही. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इन्स्ट्रक्शन, एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा.
0: तो माणूस बेड मधून उठू पण शकत ना, तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा.
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांच्या फोनवरनं चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर.
0: त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं नसतं नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे.
1: बरोबर.
0: त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस.
2: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
1: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
2: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
1: संपर्क 90111 32 500
2: 9011 32 5000.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट स्टे फिट.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
6: श्रोत्यांनो नमस्कार.
5: विक्रम, आजची जी केस आहे यांचं वय आहे 38 वर्ष, रणजित असं नाव समजूया, उंची 180 सेंटीमीटर आणि तुझ्याकडे जेव्हा एनरोल केलंय तेव्हा वजन आहे 99 किलो. आणि त्यांचे प्रॉब्लेम्स म्हणजे हर्नियाचं ऑपरेशन झालं होतं आणि सर्वायकल पेनचा त्रास आहे असं यांच्या फाईल वरती लिहिलंय. सो मग यांना कसे व्यायाम दिले गेले किंवा काय शेड्यूल यांचं होतं काय सांग.
6: रणजित सरांचं आता पहिली गोष्ट म्हणजे 38 वय, 180 सेंटीमीटर उंची, 99 किलो वजन, त्यामुळे उंची जरी चांगली असेल तरी वजन उंचीला जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्तच होतं. बॉडी फॅट पर्सेंटेज वाजवीपेक्षा जास्त होतं. आता त्यांचं हर्नियाचं ऑपरेशन, हर्निया होता, हर्नियाचं ऑपरेशन झालं होतं, मेश पण त्याच्यामध्ये त्यांच्या ह्याच्यावरती घातली होती. डॉक्टरांनी सगळे व्यायाम करायला त्यांना परवानगी दिली होती ऑपरेशन झाल्यानंतर 6 महिन्यांनी, आणि ऑपरेशन झालं 2022 मध्ये, तर त्यामुळे व्यायाम करायला सगळ्याची परवानगी होती. मेन म्हणजे त्यांचा एक इश्यू होता तो म्हणजे सर्वायकल पेन, म्हणजे मानेमध्ये त्यांचा पेन हा त्यांना जाणवत होता. आणि मी नेहमी म्हणतो तसं की कुठलाही त्रास असेल तर त्याचं काय उत्तर, म्हणजे तो त्रास का आहे हे कुठे ना कुठेतरी लाईफस्टाईल मध्ये सापडतं. आता रणजित सर बेसिकली आयटी प्रोफेशनल, त्यातनं वर्क फ्रॉम होम. आता आपण बघतो की वर्क फ्रॉम होम म्हणजे कधी कधी 12 तासातही काम संपत नाही, 14-14 तास काम करायला लागतं, लॅपटॉप वरतीच काम असतं. आणि जेव्हा मी ऍक्च्युली त्यांना त्यांचं पोश्चर दाखवायला सांगितलं घरी बसायचं लॅपटॉप वरती जेव्हा ते काम करतात तेव्हा काय पद्धतीने बसतात, ते जेव्हा मी त्यांना विचारलं तर त्याच्यात मला त्यांचा सर्वायकल पेन का होतोय त्यांना हे मला लक्षात आलं.
5: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011 32500, 9011 32500, 90111 32500. सो विक्रम, ऍज यू सेड या केस मध्ये रणजित सरांच्या की वर्क फ्रॉम होम असल्यानंतर एकतर बैठका आणि बसण्याचं पोश्चर जे असतं आपलं ते जर चुकीचं असेल तर असे प्रॉब्लेम्स असतात.
6: हा, आता हे जे मी त्यांना

0: दाखवायला सांगितलं की तुम्ही एक्झॅक्टली काय पद्धतीने बसता कॉम्प्युटरवरती काम करताना घरी तुमच्या, तर त्याच्यात मला लक्षात आलं की त्यांना सर्वायकल पेन का होतं. त्याचं कारण मी सांगतो, कारण का भरपूर लोकांना अशी सवय असते की लॅपटॉप टेबलवरती ठेवतात आणि लॅपटॉपच्या स्क्रीनकडे बघताना त्यांची मान ही पुढे वाकली जाते आणि वाकलेल्या स्थितीमध्ये मान त्यांची पाच पाच आठ आठ तास जेव्हा राहते तर तेव्हा डोक्याच्या लोडचं सगळं जे प्रेशर आणि वजन असतं तर ते वाकलेल्या मणक्यावरती येतं आणि तिकडचे मग मानेचं दुखणं हे त्याच्यामध्ये चालू होतं. तर हे सगळं त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं, त्यांना करेक्ट पोस्चर पण दाखवलं की तुमचा स्क्रीन तुम्ही वरती उचलला पाहिजे जेणेकरून तुम्हाला सरळ मानेने त्याच्याकडे बघता येईल. बाकी डाएट एक्सरसाइज प्रत्येक क्लायंटला जसं देतो, अगेन आपलं डाएट हे साध्याच घरच्याच पदार्थांवरती आधारित असतं, एक्सरसाइजही घरच्या घरीच करता येतात, जिमला काही काही लोक येतात, काही काही लोक घरनं करतात आणि मग सगळं व्यवस्थित करायला चालू केलं. आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला, आज त्यांनी आपल्याकडे जॉईन करून 4 महिने झालेले आहेत आणि या 4 महिन्यात आज त्यांचं 13 किलोनी ऑलरेडी वजन कमी झालं, म्हणजे 99 होतं आता 86 झालं. त्यांचं 33.8% बॉडी फॅट होतं तर ते आता 30.2% वरती आलेलं आहे. बॉडी फॅट त्यांचं 25% पर्यंत खरं तर गेलं पाहिजे खालती आणि वजनही थोडंसं अजून जे काही कमी व्हायला पाहिजे ते झालं पाहिजे. पहिल्या वेळेस जेव्हा तुम्ही सांगितलं होतं पोश्चर बदला, सिरियसली घेतलं नाही पहिल्या महिन्यात, त्यामुळे दुखणं तसंच राहिलं. पण दुसऱ्यांदा भेटल्यानंतर मी जेव्हा त्यांना परत सांगितलं की तुमचं बसण्याचं पोश्चर बदला, ते त्यांनी बदललं आणि ते आता तिसऱ्यांदा जेव्हा आले होते तेव्हा सांगत होते की या पोश्चर बदलल्यानंतर मला थोडा देखील मानेचा त्रास आता होत नाहीये.
1: या केस बरोबरच वेळ झाली इथं सांगण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011350590111350 90111352500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस, थिंक फिट स्टे फिट.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:45 झालेली आहेत. ऐकूया सुगम संगीत भावधारा ह्या कार्यक्रमात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संगीता खोत यांनी गायलेलं बजरंग सरोदे यांचं गीत.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

गीत होतं मधुवंती सप्रे यांचं. कार्यक्रमात यानंतर कवी दिनकर यांचं गीत ऐकूया, भूमानंद बोगम यांच्या आवाजात.

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी WTOच्या नियमांचं पालन करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं G20 देशांना आवाहन. भारताच्या हरित ऊर्जा मार्गिका योजनेचं संयुक्त राष्ट्रांकडून कौतुक. बाल संगोपनासाठीच्या रजांबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडून केंद्र सरकारला विविध शिफारशी. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. पदक तालिकेत भारताची 5व्या स्थानावर झेप. आता सविस्तर बातम्या. जागतिक व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी WTO अर्थात जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. अमेरिकेतील मिलवॉकी इथं झालेल्या G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीच्या समारोप प्रसंगी विविध केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री यांनी भारताची भूमिका मांडली. काही देशांमधील सरकारी पाठिंब्यांमुळे अतिरिक्त उत्पादन होऊ शकतं, त्यामुळे डम्पिंग अर्थात इतर देशांच्या बाजारपेठांमध्ये अतिस्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर माल विक्रीची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी WTO नियमांनुसार अँटी डम्पिंग शुल्क आणि इतर आवश्यक उपाययोजना लागू केल्या जाऊ शकतात, असं पियुष गोयल यांनी नमूद केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं 186,000 कोटी रुपयांच्या हरित ऊर्जा मार्गिकेच्या 3र्या टप्प्याला दिलेल्या मंजुरीचं संयुक्त राष्ट्रांनी स्वागत केलं आहे. ही योजना देशातील जनता आणि अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल, असंही संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विभागाचे कार्यकारी सचिव सायमन स्टील यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. वीज ग्रीड बळकटीकरण आणि बॅटरी स्टोरेजच्या या उपक्रमामुळे भारताला आपली वाढती अक्षय ऊर्जा क्षमता वापरण्यास आणि विजेची वाढती गरज पूर्ण करण्यास मदत मिळेल. तसंच सौर ऊर्जेच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडीवर राहण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल, असं स्टील यांनी म्हटलं आहे. इंधनाचे वाढते दर कमी करण्याच्या उद्देशानं G7 देशांनी 4 महिन्यांच्या कालावधीत 10 कोटी बॅरल्स तेल बाजारात आणण्याला मान्यता दिली आहे. यामध्ये पहिल्या 20 दिवसात मोठ्या प्रमाणात डिझेल उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे. अमेरिकेत डिझेलचे दर विक्रमी पातळीवर पोचल्यानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनावर दबाव वाढला होता आणि त्यातूनच हा निर्णय घेण्यात आला. ट्रम्प आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल

मॅक्रॉन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली. भारत आणि नेदरलँड्स दरम्यान कृषीविषयक सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नेदरलँड्सचे कृषीमंत्री सिल्व्हिओ एर्केन्स यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. नवी दिल्ली इथं नुकत्याच झालेल्या या बैठकीत आधुनिक तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि कृषी उत्पादकता वाढवण्याच्या निर्धाराचा उभय देशांनी पुनरुच्चार केला. नवी दिल्लीत द्विवार्षिक नौदल कमांडर परिषद काल पार पडली. या 3 दिवसांच्या परिषदेत कार्यान्वयन सज्जता, दळणवळण, देखभाल, प्रशिक्षण आणि मनुष्यबळ व्यवस्थापन आदी बाबींवर विचारमंथन करण्यात आलं. भारतीय नौदलानं आत्मनिर्भरतेच्या दिशेनं केलेल्या प्रयत्नांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली, तर सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञानाचा अवलंब अधिक वेगानं करून याबाबत देशांतर्गत क्षमता सक्षम करण्याची गरज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी अधोरेखित केली. बालसंगोपनासाठी आई आणि वडिलांना दिल्या जाणाऱ्या रजांबाबत राष्ट्रीय महिला आयोगानं केंद्र सरकारला काही शिफारशी केल्या आहेत. खासगी क्षेत्रात बालसंगोपनासाठी लिंगभेदविरहित रजा लागू करणं, म्हणजेच वडिलांनाही पगारी रजा देण्याची शिफारस आयोगानं केली आहे. असंघटित क्षेत्र तसंच कामगार वर्गाला देखील मातृत्व आणि बालसंगोपन रजेची सुविधा द्यावी आणि 2030 पर्यंत 5 लाख पाळणाघरांची स्थापना करण्यासंदर्भातही शिफारस करण्यात आली आहे. आयोगानं या शिफारशी कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, महिला आणि बाल विकास मंत्रालय तसंच श्रम मंत्रालयाला पाठवल्या आहेत. अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची राज्य सरकारची मागणी केंद्रानं मान्य केली असून पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमध्ये केंद्र होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. अभिजात मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात आली. राजघाट इथं बापूंच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. विजयघाट इथं माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनाही काल आदरांजली अर्पण करण्यात आली. जगभरातील भारतीय दूतावासांनीही काल महात्मा गांधींची 127वी जयंती साजरी केली आणि त्यानिमित्त सत्य, शांतता आणि अहिंसा या त्यांच्या संदेशांचं शाश्वत महत्व अधोरेखित केलं. चीन, जपान, पाकिस्तान, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बहरीन आणि दक्षिण कोरिया इथंही जयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंगोलिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की इथल्या भारतीय दूतावासांनीही गांधी जयंती साजरी केली. या कार्यक्रमांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन देखील साजरा करण्यात आला आणि अनेक ठिकाणी सांस्कृतिक आणि संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई लिलावाच्या 8व्या आवृत्तीची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये दिल्लीचे विविध पैलू दर्शवणाऱ्या 30 वेगवेगळ्या स्मृतिचिन्हाचा समावेश असून दिल्ली मेट्रोचे 2 मॉडेल्स, खेळांशी संबंधित 1 वस्तू, 1 चित्रकलाकृती तसंच अन्य कलाकुसरीच्या वस्तूंचाही समावेश आहे अशी माहिती संस्कृती मंत्रालयानं दिली आहे. या लिलावाद्वारे संकलित होणारा निधी नमामी गंगे प्रकल्पासाठी वापरण्यात येणार असून लिलावाच्या तारखा आणि भेटवस्तूंची माहिती पाहण्यासाठी pmemomentos.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला 1 दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला 3रा आणि शेवटचा सामना आज चंदीगड इथं खेळला जाणार आहे. मालिकेतील सुरुवातीचे 2 सामने जिंकून भारतानं या मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. जपानमधील आयची नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 13व्या दिवशी काल भारतीय खेळाडूंनी हॉकी, मुष्टीयुद्ध, कुस्ती आणि तिरंदाजी या क्रीडा प्रकारांमध्ये 1-6 तर आज सकाळी तिरंदाजीमध्ये 1 सुवर्णपदक जिंकलं. अंतिम सामन्यात भारतीय महिला हॉकी संघानं गतविजेत्या चीनचा 1-0 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. या विजयामुळे भारतानं 44 वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीचं सुवर्णपदक जिंकलं आहे. तसंच महिला हॉकी संघानं 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील थेट प्रवेशही निश्चित केला आहे. तत्पूर्वी भारतीय कुस्तीपटू सुजित कलकल यानं पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात उल्लेखनीय पुनरागमन करत सुवर्णपदक जिंकलं.

मुष्टियुद्धामध्ये परवीन हुडानं महिलांच्या 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुश पांघलनं दक्षिण कोरियाच्या किम मिनसोंगचा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. भारताची आघाडीची महिला मुष्टियुद्ध खेळाडू लोवलीना बोरगोहेन हिनंही 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. 2014 मेरी कोमनं जिंकलेल्या सुवर्णपदकानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला मुष्टियुद्धामधील

0: भारतानं पदक तालिकेत 5वं स्थान गाठलं आहे. देशाची पदकांची एकंदर संख्या 77 पोहोचली असून यात 17 सुवर्ण 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांचा समावेश आहे. हवामान विभागानं अरुणाचल प्रदेशात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, केरळ, लक्षद्वीप, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही अशीच परिस्थिती असू शकते, तर कोकण आणि गोव्यात आज उष्ण आणि दमट हवामान जाणवू शकतं असं हवामान विभागानं सांगितलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक व्यापारातील असमतोल दूर करण्यासाठी WTOच्या नियमांचं पालन करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं G20 देशांना आवाहन. भारताच्या हरित ऊर्जा मार्गिका योजनेचं संयुक्त राष्ट्रांकडून कौतुक. बालसंगोपनासाठीच्या रजांबाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडून केंद्र सरकारला विविध शिफारशी. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी, पदक तालिकेत भारताची 5व्या स्थानावर झेप. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 8:40 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा.

नंदा परसुरे यांनी गायलेलं हे गीत होतं, मंगेश पडगावकर यांचं. कार्यक्रमात यानंतर दीपक परांजपे यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत ऐकूया.

अपूर्व गाडगीळ जोशी यांनी गायलेलं सायली गोखले यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया गौतम करंदीकर यांनी गायलेलं श्रीकृष्ण बेडेकर यांचं गीत.

0: तुमचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूब वर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वरही आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणा, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
1: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा, म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात 558 kHz वर. सकाळचे 9 वाजले आहेत. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक सचिन सुरेश आणि कविता जोशी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. श्रोतहो, आज आपण ऐकणार आहोत राणीच्या बागेच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: व्हिक्टोरिया गार्डन अर्थात राणीच्या बागेचं उद्घाटन 19 नोव्हेंबर 1862 ला मुंबईचे गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांच्या पत्नी लेडी फ्रियर यांच्या हस्ते झालं आणि तिचं लोकार्पण झालं. अधिकृतपणे ही बाग त्या दिवशी सुरू झाली असली तरी वास्तवात तिचा जन्म 1830 सालीच झालेला होता. त्यावेळी ही बाग ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाची बाग म्हणून ओळखली जात होती.
2: पश्चिम भारतातलं शेती बागायती उत्पादन वाढवायला प्रोत्साहन देणे, त्यासाठी शेतकऱ्यांना देशी परदेशी वाणांची माहिती करून देणे, शेतीमध्ये विविध प्रयोग संशोधन करण्याच्या उद्देशाने ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना झाली होती. 11 फेब्रुवारी 1830 ला ही संस्था मुंबईचे तत्कालीन हंगामी गव्हर्नर सर सिडने बेकविथ यांच्या पुढाकारानं स्थापन करण्यात आली. संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून मिस्टर न्यू हॅम तर सचिवपदी मिस्टर व्हॅनफील यांची नेमणूक करण्यात आली. सर जमशेदजी जीजी भॉय यांना सहसचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं. लोकाश्रय आणि सरकारकडून मिळणारं थोडं अनुदान यावर संस्थेचा कारभार चालावा अशी अपेक्षा होती.
1: शेतीमध्ये विविध प्रयोग संशोधन करणं हा संस्थेचा उद्देश होता. प्रयोग करायचे तर स्वतःची जमीन हवी, ती देणार सरकार. संस्थेने जमिनीसाठी सरकारकडे मागणी केली. सरकारनेही 1835 साली संस्थेला शिवडीला जमीन उपलब्ध करून दिली. या जमिनीवर कर्नल डिकिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या बागेची आखणी करण्यात आली. बागेत विविध प्रकारच्या

0: फळाफुलांच्या झाडांची आणि धान्य बियांची लागवड करण्यासाठी प्रमुख माळी म्हणजेच गार्डनर म्हणून डॉक्टर हेडल यांची नियुक्ती करण्यात आली. बाग बोटॅनिकल गार्डन म्हणून विकसित करण्यात येत होती.
1: 1837 आणि 1840 साली संस्थेला आणखीही काही जमीन देण्यात आली. वनस्पतींशी संबंधित प्रयोग करण्यासाठी आता मुबलक जमीन संस्थेपाशी होती. 1842 साली डॉक्टर जॉर्ज ब्युइस्ट आणि डॉक्टर जिरॉड यांची संस्थेचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉक्टर ब्युइस्ट संस्थेचा दैनंदिन कारभार पाहणार होते, तर डॉक्टर जिरॉड या वनस्पती शास्त्रज्ञाकडे वनस्पती आणि शेतीवरील प्रत्यक्ष संशोधन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. संस्थेचा शिवडीतला कारभार सुरळीतपणे सुरू झाला. पुढच्या 15-20 वर्षांच्या कालावधीत शिवडीतली संस्थेची बाग चांगलीच बहराला आली होती.
0: 1857 पर्यंत संस्थेच्या उद्दिष्टांप्रमाणे बागेतला कारभार सुरू होता. त्याच वर्षी सैन्यात उठाव झाला. परिणामी देशाचा कारभार राणी व्हिक्टोरियाने आपल्या हातात घेतला. 1858 मध्ये मुंबईच्या टाउन हॉलमध्ये नाना शंकर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेत म्युझियम अँड गार्डन स्थापनेचा ठराव मंजूर करण्यात आला. वस्तुसंग्रहालय स्थापनेसाठी म्युझियम कमिटी स्थापन करण्यात आली, तर बागेसाठी ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाचं नाव पुढे आलं. या दोन्ही संस्था परस्परांना सहकार्य करून पुढे जाव्यात या हेतूनं या दोन्ही संस्थांचं एकत्रित नाव व्हिक्टोरिया म्युझियम अँड व्हिक्टोरिया गार्डन असं करण्यात आलं. ही कथा आपण याआधी मालिकेत ऐकलेली आहे.
1: वस्तुसंग्रहालयासाठी म्युझियम कमिटी स्थापन करण्यात आली होती, तर बाग तयार करण्याची जबाबदारी शिवडीच्या ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीवरच सोपवण्यात आली होती. संग्रहालय आणि बागेच्या एकत्रित उभारणीसाठी सरकारने भायखळ्याच्या माउंट इस्टेटमध्ये जागा उपलब्ध करून दिली. डॉक्टर भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय आणि राणीचा बाग आज भायखळ्याला ज्या ठिकाणी आहेत ती जागा म्हणजे पूर्वीची माउंट इस्टेट.
0: 35 एकराच्या या जागेतली 2 एकर जागा संग्रहालयासाठी तर उर्वरित 33 एकर बागेसाठी. पण ही जागा होती कशी? तर सखल भागात वसलेली पाणथळ आणि दलदलीने भरलेली डास, चिलट, उंदीर, घुशी, साप, कीटकांनी व्यापलेली, टाकाऊ आणि आरोग्याला अपायकारक अशी. पावसाळ्याच्या दिवसात तर या जागेवर गुडघाभर पाणी साचत असे. पाणी वाहून जाण्याची काहीच सोय नसल्यामुळं साचलेल्या पाण्यात डासांसारख्या जंतूंची पैदास होत असे. हा परिसर म्हणजे कॉलरा मलेरियासारख्या रोगांचं आगरच बनला होता. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर दिवसात गावाच्या बाहेर असलेल्या या ठिकाणी जायला कुणाची छाती होत नसे. सूर्यास्तानंतर तर चोर लुटारूंचा सुळसुळाट असे. कुणी चुकार वाटसरू या परिसराजवळून गेलाच तर अशा चोर लुटारूंच्या तावडीत सापडलाच म्हणून समजावं. अशा या निरुपयोगी जागेवर बागेची उभारणी करणं म्हणजे एक आव्हानच होतं. प्रचंड मेहनत घ्यावी लागणार होती, वेळ लागणार होता, शिवाय काम खर्चिकही होतं. लोकाश्रयावर चालणाऱ्या ऍग्री हॉर्टिकल्चरल संस्थेकडे तेवढे पैसेही नव्हते, पण संस्थेने ते आव्हान स्वीकारलं.
1: ऍग्री हॉर्टिकल्चरल संस्थेचा कारभार चालत असे तो सभासदांनी दिलेल्या वर्गणीवर. काही देणग्याही मिळत, पण त्या बेभरवशाच्या होत्या. सरकार मासिक 250 रुपयांचं अनुदान द्यायचं, त्यामुळे संस्थेकडे पैशांची कायम चणचण असायची. शिवडीची जागा तुलनेनं लहान होती, तिथे कसं तरी भागत होतं. पण 33 एकरांच्या प्रशस्त जागेत यायचं तर खर्च वाढणार होता. त्यात ती असणार होती साक्षात राणीची बाग. ती राणीच्या इतमामाला शोभेल अशीच असायला हवी होती. मग खर्चाकडे बघून कसं चालणार होतं?
0: मुंबई महानगरपालिकेचे ड्रेनेज इंजिनियर विल्यम ट्रेसी आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे सुपरिंटेंडंट जॉर्ज विल्किन्स टेरी यांच्या मार्गदर्शनाखाली बाग उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पण नमनालाच माशी शिंकली. बागेच्या आखणीचं काम सुरू होण्यापूर्वीच 1861 विल्यम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांच्या जागी मेसर्स स्कॉट मॅक्लीलँड अँड कंपनी या आर्किटेक्ट फर्मची नेमणूक करण्यात आली. यात काही वेळ खर्ची पडला.
1: बागेचं उद्घाटन 19 नोव्हेंबर 1862 मुंबईचे गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांच्या पत्नी लेडी कॅथरीन फ्रियर यांच्या हस्ते करण्याचं निश्चित झालं होतं. उद्घाटनाचा मुहूर्त गाठायचा तर घाई करणं भाग होतं. वेळ खूपच कमी होता आणि पैसे ते तर नव्हतेच, पण पुढे जाणं भाग होतं.
2: श्रोते हो, आज आपण ऐकत होतो राणीच्या बागेच्या गोष्टीचा पहिला भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक सचिन सुरेश आणि कविता जोशी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेळगे. संकल्पना शैलेश मांडे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

0: अज्ञात मुंबई वाचन मालिकेचा हा होता भाग 144वा. ही निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची होती. सकाळचे 9:10 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
1: असंच होत एक जंगल. जंगल त्या जंगलात झालं मंगल. मंगल वाघ आलं, सिंह आलं, हत्ती आलं, घोडं आलं. वाघ आलं, सिंह आलं, हत्ती आलं, घोडं आलं, ऊंट आलं.

0: अन गाडाव काय माणूस काय अन गाडाव काय जाईल तकडो बॉम्ब करते कसं स्वांग करते.
1: एकटा जीव सदाशिव या चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबोळकर यांचं, संगीत राम कदम यांचं होतं. चित्रपट संगीत गीत बहार ह्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात.
2: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
5: फसला.
6: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.

लांब रुंद पिकला बिघा, याची कुठवर ठेवशील निगा, पुरे वस्तू म्हणजे आवाज न जगा, याला कुंपण

तुला दरस सांगत नाही, काल ऐकू आले कोणे कोई, फोन करल्याविना काही जे करीत नाही, साऱ्या राती राहील।

0: मल्हारी मार्तंड या चित्रपटातलं हे गीत होतं, सुलोचना चव्हाण आणि सहकलाकारांच्या आवाजातलं. ग दि माडगूळकर यांचं संगीत वसंत पवार यांचं होतं.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत तांबडी माती या चित्रपटातलं होतं. गीत कवी योगेश यांचं, संगीत आनंद घन यांचं होतं. सामना या चित्रपटातलं गीत ऐकूया. गायिका लता मंगेशकर, गीत जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार भास्कर चंदावरकर.

कार्यक्रमात आता ऐकूया वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं नवरा बायको या चित्रपटातलं ग. दि. माडगूळकर यांचं गीत, संगीतकार पु. ल. देशपांडे.

0: चित्रपट संगीत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता. सकाळचे 9:30 वाजले आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम स्वरांजली.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: आकाशवाणी पुणे केंद्र सादर करीत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरचित्र.

0: श्रोतेहो, समन्वित कार्यक्रमांतर्गत प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित या महिन्याचं गीत. हे गीत लिहिलंय कवी जयंत भिडे यांनी. या गीताला संगीतबद्ध केलंय संगीतकार विजय पवार यांनी. गायक कलाकार आहेत सुहास शामगावकर. तर श्रोतेहो, या गीताचा आनंद घेण्यापूर्वी आपण ऐकूया कवी जयंत भिडे यांनी आपल्या कवितेविषयी व्यक्त केलेलं मनोगत आणि काव्यवाचन.
1: श्रोते हो, नमस्कार. मी कवी जयंत भिडे आज सादर होणाऱ्या आनंदी विश्व व्हावे या माझ्या गीताविषयी मनोगत व्यक्त करणार आहे. जीवन एक आनंद यात्रा आहे. निसर्ग निहाळत गेलात तर आनंद क्षणांना फुलांसारखं वेचून उंजळीत घेता येतं, त्या गंधात रममाण होता येतं. आनंद देत आनंद घेत जगावं, आकाशात मुक्त विहार करणाऱ्या एखाद्या विहगासारखं. ओठावरी दिशांच्या आनंद गीत यावे, ओठावरी दिशांच्या आनंद गीत यावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे. आभाळ हे अथांग मन मोकळे असावे, होऊन श्याम मेघ बरसून मुक्त.

मुक्त जावे। पसरू न पंख दोनी विहगा परी जगावे, पसरू न पंख दोनी विहगा परी जगावे। स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व भावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व भावे। वेचून या क्षणांना क्षण ओंजळीत घ्यावे, वेचून या क्षणांना क्षण ओंजळीत घ्यावे। सोनेरी क्षण फुलांनी जगणे सजून जावे, सोनेरी क्षण फुलांनी जगणे सजून जावे। झेपावत्या झऱ्यात लय शोधुनी रमावे, झेपावत्या झऱ्यात लय शोधुनी रमावे। स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे। माती नभापरिया नाते जगी जपावे, माती नभापरिया नाते जगी जपावे। आजन्म दान द्यावे आनंद घेत जावे, आजन्म दान द्यावे आनंद घेत जावे। होऊनी चंद्र सूर्य उजळीत विश्व जावे, होऊनी चंद्र सूर्य उजळीत विश्व जावे। स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे।

श्रोते हो, समन्वित कार्यक्रमांतर्गत मराठी सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरचित्र, यामध्ये आत्ताच आपण ऐकलत या महिन्याचं गीत. कवी आणि गीतकार जयंत भिडे यांची ही शब्दरचना संगीतबद्ध केली होती संगीतकार विजय पवार यांनी. आणि श्रोते हो, हे गीत गायलं होतं सुहास शामगावकर यांनी. काव्यवाचन जयंत भिडे, संगीत संयोजन विवेक परांजपे. यामधील सहभागी वादक कलाकार: हार्मोनियम विष्णू गरुड, बासरी मृगेंद्र मोहाडकर, ऑक्टोपॅड विजय भोंडे, तबला अमित कुंटे आणि इलेक्ट्रॉनिक ऑर्गन विवेक परांजपे. निवेदन लौकिका रास्ते. सादरकर्त्या प्रभा जोशी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. स्वरचित्र हा मराठी सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दर रविवारी सकाळी 8:40 प्रसारित केला जातो.

स्वरांजली हा कार्यक्रमाचा समान ऐकलात. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. सकाळचे 9:42:50 होत आहेत. ऐकूया नाट्य संगीत नाट्यपराग या कार्यक्रमात.

मृच्छकटिक या नाटकातलं हे पद गोविंद बल्लाळ देवल यांचं होतं, गायिका रजनी जोशी. यानंतर ऐकूया शरद गोखले यांनी गायलेलं नाट्यपद मानापमान या नाटकातलं हे पद कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: मदनाची मंजिरी या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं पद ऐकूया, सुनील दातार यांच्या आवाजात.

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245144434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स,

0: शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे.

प्रभाकर खाडीलकर यांचं हे नाट्यपद होतं. रेश्मा गोडबोले यांनी गायलं होतं. नाट्यसंगीताचा कार्यक्रम या गीता नाट्यपदाबरोबरच समाप्त होत आहे. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीत बहार चित्रपट संगीत.

0: सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं अंगार या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दीपक पाटेकर यांचं होतं.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
0: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अभिजित सावंत आणि शोभा बॅनर्जी यांनी गायलेलं हिरवं कुंकू या चित्रपटातलं नीता देवकर यांचं गीत, संगीत हरीश चव्हाण यांचं.

श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी.

सुदेश भोसले, अनुपमा देशपांडे आणि सहकलाकारांच्या आवाजातलं हे गीत होतं. चित्रपट अपराधी, प्रवीण दवणे यांचं गीत, ऋषिराज यांचं संगीत होतं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत. चित्रपट फुकट चंबू बाबूराव, श्रीकांत नरुरे यांची गीतरचना, बाळ पळसुले यांचं संगीत.

चित्रपट संगीत गीतबहार कार्यक्रमात आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून नाद ब्रह्म या कार्यक्रमात. आता ऐकूया पुष्पराज कोष्टी यांचं सूरबहार वादन. राग बिलावल, गत चौतालात निबद्ध आहे. त्यांना पखवाज साथ विवेक कुरंगळे यांनी केली आहे. ऐकूया पुष्पराज कोष्टी यांचं सूरबहार वादन, राग बिलावल.

बिलावल आपण ऐकलात, त्यांना पखावजची साथ विवेक कुरंगलकले यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 11 वाजता आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: महिला रिकर्व टीम ने पहली बार एशियाई खेलों में स्वर्ण पदक जीता। वहीं क्रिकेट में भारत और पाकिस्तान के बीच फाइनल मुकाबला जारी है। ताजा समाचार मिलने तक भारत ने 13वें ओवर में 3 विकेट पर 127 रन बना लिए हैं। भारत पदक तालिका में 17 स्वर्ण, 25 रजत और 35 कांस्य सहित कुल 77 पदकों के साथ 5वें स्थान पर है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 11:05 झालेली आहेत। गीतबहार कार्यक्रम आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत मी सुलभा सौमित्र। कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही देखील खूप मजेत। श्रोते हो, काही शब्द फक्त उच्चारले जात नाहीत, ते जगले जातात। आई हा शब्द आपण बोलतो की नाही, पण ह्या दोन अक्षरांमध्ये संपूर्ण विश्व सामावलेलं असतं, हो ना? माय म्हटलं की मायेची ऊब जाणवते, माऊली म्हटलं की भक्ती जागी होते, आणि मराठी म्हटलं काय कधी संतांची वाणी ऐकू येते, कधी शाहिरांचा पोवाडा कानावर पडतो, कधी कुसुमाग्रजांच्या कवितेची धग जाणवते, तर कधी एखाद्या आईच्या ओठावरचं साधं, अगदी साधं वाक्य, जेवलास का? आणि हेच तर मराठीचं सौंदर्य आहे। मराठी म्हणजे केवळ भाषा नाही, मराठी म्हणजे आपल्या स्मृतींचं घर। माझी मराठी, अभिजात मराठी, अभिजाततेचा मान मिळालेली मराठी, तिची हजारो वर्षांची वाटचाल, तिच्या संतांची परंपरा, तिच्या साहित्याची श्रीमंती, तिच्या बोलीचं वैभव आणि आपल्या मनात आजही जिवंत असलेली तिची गोडी।

किती सुंदर आहे ना हे. मराठी ऐकताना आपल्याला फक्त शब्द ऐकू येत नाहीत, त्या शब्दांच्या मागे एक संस्कृती उभी असते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही केवळ एक सरकारी घोषणा नाही, ही आपल्या भाषेच्या दीर्घ साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेची अधिकृत दखल आहे. मराठीची मुळं खूप खोलवर गेलेली आहेत. महाराष्ट्राच्या मातीतून, लोकजीवनातून, संत परंपरेतून आणि साहित्याच्या विविध प्रवाहातून मराठी घडत गेली. आणि या प्रवासात सगळ्यात महत्त्वाचं नाव अगदी सुरुवातीला आपल्या ओठावर आपसुकच येतं, संत ज्ञानेश्वर महाराज.

श्रोते हो, ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधलं ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठीचा ज्ञानेश्वर म्हणजे केवळ हा एक ग्रंथ नाही तर तो मराठी भाषेच्या सामर्थ्याचा एक मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. माझा मराठीचे बोलू कौतुके ह्या एका वाक्यामध्ये मराठी भाषेबद्दलचा आत्मविश्वास आपल्याला जाणवतो ना. महाराष्ट्रात भाषेची परंपरा ही खूप खूप जुनी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीला एक विलक्षण अशी साहित्यिक उंची दिली. अवघड तत्वज्ञान सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगण्याची ताकद

मराठीची खरी ताकद कशात आहे श्रोते हो? मराठीची खरी ताकद ती सामावून घेण्यात आहे. संस्कृतमधून आलेले शब्द असोत, फारसी अरबीचा प्रभाव असो, पोर्तुगीज किंवा इंग्रजीशी झालेला संपर्क असो, मराठीने अनेक शब्द आपलेसे केले. म्हणूनच मराठी ही बंद दरवाज्याची भाषा नाही, तर ती एक निखळ अशी नदीसारखा जो प्रवाह असतो ती नदीसारखी आहे. जिथे जाते तिथली माती ती आपल्यात सामावून घेते आणि स्वतःची ओळखही जपते.

प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप्ससहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. गीतबहार कार्यक्रम आपण ऐकत आहात. आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. श्रोते हो, संत नामदेव, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत बहिणाबाई या संतांनी मराठीला आपल्या सामान्य लोकांच्या जगण्याशी जोडलं आणि विशेषतः म्हणजे अभंगांनी मराठीला घराघरात नेलं. तुकाराम महाराजांचा अभंग ऐकताना आपल्याला असं वाटतं की हा संत केवळ देवाशी बोलत नाही आहे, तो आपल्याशी बोलतो. तो आपल्या दुःखाशी, आपल्या प्रश्नांशी, आपल्या जगण्याशी संवाद साधतो आहे.

तुकाराम महाराजांची भाषा किती साधी, पण त्या साधेपणात किती मोठं तत्वज्ञान आहे. हीच तर मराठीची जादू आहे, साधेपणातून गहन अर्थ निर्माण करण्याची क्षमता.

मराठीच्या अभिजात परंपरेचा विचार करताना श्रोते हो, स्त्रियांचा आवाजही आपल्याला विसरता येणार नाही. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, बहिणाबाई घरकाम करताना, संसार सांभाळताना, देवाशी संवाद साधताना या स्त्रियांनी आपल्या अनुभवांना शब्द दिले. जनाबाईंच्या ओव्या असोत किंवा बहिणाबाईंच्या ग्रामीण जगण्याशी जोडलेल्या कविता, त्यातून मराठीच्या एका वेगळ्या रूपाचा परिचय आपल्याला होतो. ही मराठी पुस्तकात बंदिस्त नाही आहे, ही मराठी आहे जात्यावरची, शेतातली, अंगणातली, ओसरीवरची आणि चुलीजवळची.

काळ पुढे गेला, मराठी साहित्याची वाटचालही पुढे गेली. बखरी आल्या, पोवाडे आले, लावणी आली, कीर्तन परंपरा आली, शाहिरी परंपरा आली आणि मराठीचा आवाज अधिकाधिक व्यापक होत गेला. शाहीर हा महाराष्ट्राच्या लोकस्मृतीचा आवाज झाला. त्याच्या शब्दात इतिहास होता, त्याच्या तालात पराक्रम होता आणि त्याच्या आवाजात महाराष्ट्राचा स्वाभिमान होता.

केशवसुतांनी आधुनिक मराठी कवितेला नवा स्वर दिला. बालकवींच्या कवितेत निसर्ग आला. कुसुमाग्रजांच्या शब्दात स्वातंत्र्याची जाणीव झाली. वि स खांडेकर, पु ल देशपांडे, वि वा शिरवाडकर, ग दि माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, विजय तेंडुलकर आणि कवी नारायण सुर्वे, दलित साहित्यातील नामदेव ढसाळ, अशा कितीतरी लेखकांनी मराठी साहित्य समृद्ध केलं आहे. मराठी रंगभूमीनं तर आपली स्वतंत्र परंपरा अशी निर्माण केली आहे आणि मराठी चित्रपटांनीही ही भाषा जगभर पोचवली आहे. आणि याचं आत्ताचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे, ज्याचा खूप गवगवा होतो आहे, ऑस्करसाठी भारतातर्फे संपूर्ण भारतातून निवड झालेला एकमेव मराठी चित्रपट गोंधळ. म्हणूनच मराठी ही आपली अशी जगभर पोचते आहे. मराठी चित्रपटांनी ही भाषा जगभर पोचवली आहे. आपण कधी विचार केलाय का की आपल्याला मराठी इतकी जवळची का वाटते? कारण मराठी आपल्या भावनांची भाषा आहे. राग आला, काय रे काय तू, आणि अगदी माया आली, प्रेम वाटलं, अगबाई, आणि कौतुक वाटलं की वा वा छान केलंस, आणि काळजी वाटली की जपून जा प्लीज प्लीज. ही वाक्य व्याकरणाच्या पुस्तकात सापडणार नाहीत, ती सापडतात आपल्या जगण्यात. अभिजात मराठी म्हणजे केवळ ग्रंथांमधली मराठी नाही, मराठीच्या अनेक बोली आहेत. कोकणी मराठी, मालवणी, वऱ्हाडी, झाडी बोली, खानदेशी, आगरी, मावळी, मराठवाड्यातल्या अनेक भाषिक छटा, प्रत्येक बोलीत एक वेगळी चव आहे. कोकणातली मराठी ऐकली की समुद्राची झुळूक जाणवते. समुद्राची झुळूकच. वऱ्हाडी ऐकली की तिचा खास ठसका जाणवतो. मालवणी ऐकली की मनाला एक वेगळीच गंमत वाटते. भाषा एक, पण तिचे कितीतरी रंग आहेत. आणि म्हणूनच बोलीभाषा जपणं म्हणजे मराठीची मुळं जपणं.

श्रोते हो, मराठी भाषेचं खरं वैभव जाणून घ्यायचं असेल तर पुस्तकांच्या कपाटाजवळ गेलं पाहिजे. ज्ञानेश्वरीपासून तुकाराम गाथेपर्यंत, कुसुमाग्रजांपासून पु ल देशपांड्यांपर्यंत, वि स खांडेकरांपासून विजय तेंडुलकरांपर्यंत, ग्रामीण साहित्यापासून दलित साहित्यापर्यंत, स्त्रीवादी साहित्यापासून आधुनिक कवितेपर्यंत, मराठीने प्रत्येक अनुभवाला शब्द दिले आहेत. म्हणून अभिजातता म्हणजे फक्त प्राचीनता नाही, अभिजातता म्हणजे केवळ काळ बदलला तरी जिवंत राहण्याची क्षमता.

आज मराठी मोबाईलवर आहे, सोशल मीडियावर आहे, चित्रपटात आहे, वेब मालिकांमध्ये आहे, पॉडकास्टमध्ये आहे, रेडिओवर आहे आणि आपल्या मुलांच्या बोलण्यातही आहे. हो, भाषा बदलते, नवे शब्द येतात, काही जुने शब्द मागे पडतात, पण भाषा संपत नाही. जोपर्यंत ती बोलली जाते, लिहिली जाते आणि प्रेमाने ऐकली जाते तोपर्यंत ती जिवंत राहते. मराठी आपल्या आईसारखी आहे. आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तरी श्रोते हो, वेगवेगळ्या भाषा शिकलो, इंग्रजी बोललो, हिंदी बोललो, परदेशात राहिलो, तरी अचानक कुठून तरी मराठी शब्द कानावर पडतो आणि आपण वळून पाहतो, कारण तो शब्द केवळ शब्द नसतो, त्यात असतो घराचा वास, घराची आपुलकी, आईच्या हातच्या जेवणाची चव, वडिलांचा आवाज, आजोबांची गोष्ट, आजीची गोष्ट, गावची माती, शाळेची घंटा, पहिल्या प्रेमाची आठवण आणि बालपण. सगळं सगळं सगळं काही.

श्रोते हो, भाषा समृद्ध करत असतात ते सर्वसामान्य लोक, पण त्या समृद्धीचं जतन संगोपन करत असतात ते लेखक, कवी, साहित्यिक. पण समृद्धी ही सर्वसामान्यांचीच, म्हणूनच ही समृद्धी जपूया.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोत्या आपण ट्यून केलेली आहे 537.6 meters अर्थात 558 kHz प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. 12 वाजलेले आहेत आता वनिता मंडळाचा कार्यक्रम.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहात मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त स्मिता वैद्य यांचं भाषण आणि त्यानंतर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील नारखेडे यांची मुलाखत. तेव्हा मैत्रिणींनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

0: मैत्रिणींनो, सखींनो, भाषा म्हणजे केवळ संवादाचं माध्यम नाही, भाषा म्हणजे संस्कृतीचा श्वास, इतिहासाची साक्ष आणि पिढ्यानपिढ्या जपलेल्या आठवणींचा ठेवा. आणि म्हणूनच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही केवळ मराठी भाषिकांसाठी आनंदाची बातमी नाही, आपल्या समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक वारशाला मिळालेली राष्ट्रीय मान्यता आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आज 3 ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन, त्यानिमित्त आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मराठीच्या अभिजाततेचा प्रवास, तिची प्राचीन परंपरा, तिची साहित्य समृद्धी आणि या अभिजात भाषेच्या जतनाची आपली जबाबदारी, याविषयी स्मिता वैद्य यांचं भाषण.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. कवी सुरेश भटांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान अतिशय सार्थ शब्दात व्यक्त केला आहे. तर माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. संत ज्ञानेश्वरांच्या या अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर ओवीतून मराठी भाषा ही अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन करून मराठी भाषेची थोरवी, तिचं महत्व, तिची गोडी आणि तिच्या शब्दांची ताकद सांगितली आहे. म्हणजेच मराठी भाषेचा प्रवाह अनेक संतांनी, पंतांनी, ज्ञानवंतांनी, विचारवंतांनी, साहित्यिकांनी, शाहिरांनी आणि सत्पुरुषांनी आपल्या सुविचाराचं खत पाणी घालून सशक्त ठेवलं आहे. अतिशय उज्ज्वल आणि गौरवशाली समृद्ध परंपरेचा वारसा त्यामुळे आम्हास प्राप्त झाला आहे. आज 3 ऑक्टोबर याच दिवशी 2 वर्षापूर्वी म्हणजे 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा म्हणजे स्वतंत्र भाषा म्हणून अधिकृत दर्जा जाहीर केला होता. आणि याच दिवशी मराठी माणसाच्या नसानसात, कणाकणात, समाज मनात चैतन्य फुलवणारी मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून इतर भाषा भगिनींच्या दरबारात मानाने, अभिमानाने आणि सन्मानाने अभिजात सिंहासनावर विराजमान झाली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक इतिहासातील अत्यंत महत्वाची घटना आहे. हा दर्जा केवळ वर्तमान वापराची दखल घेत नाही, तर तिच्या प्राचीन मुळांपासून विकसित झालेल्या साहित्य, विचार, लोकपरंपरा आणि ज्ञानसंपदेचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करतो. त्यासाठी आपल्याला मराठी भाषेची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहणे गरजेचे ठरते. मराठी भाषा नेमकी केव्हा जन्माला आली हा प्रश्न भाषा तज्ज्ञांमध्ये अजूनही चर्चेचा विषय आहे. या अभ्यासासाठी भाषेचे विविध कालखंड निश्चित करून प्रत्येक टप्प्यातील तिचे रूप तपासले जाते. या पद्धतीला भाषा विज्ञान पद्धती असं म्हणतात. मराठीच्या पूर्वपरंपरेमध्ये अनेक भाषिक स्तर मानले जातात. वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, पाली, प्राकृत आणि अपभ्रंश. वेदपूर्वकालीन भाषांच्या स्वरूपांवरून प्रत्येक भाषेतील काही वैशिष्ट्ये मराठी भाषेत दिसून येतात. या साखळीत सुमारे 1500 वर्ष महाराष्ट्री प्राकृत आणि अपभ्रंश यांचा समावेश होता. मराठी भाषेत त्या काळातील द्रविड प्रभावाचाही ठसा होता आणि म्हणूनच द्रविड कुलोत्पन्न शब्दांचा आजही वापर होताना दिसतो. भाषातज्ञ त्यांना देशी या अर्थाने संबोधतात. मराठीच्या जडणघडणीतील हे बहुस्तरीय स्वरूप दर्शवते. याशिवाय मराठीच्या पूर्वपरंपरेचा भक्कम पुरावा शिलालेखातून मिळतो. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ नाणेघाट शिलालेख हा सातवाहन काळातील महाराणी नागनिका हिने कोरवलेला असून त्यावर महारठीनो असा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रातील विविध लेण्यातील शिलालेख

आद्यभाषिक पुरावे मानले जातात. तसेच इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनचे आढळणारे महाराष्ट्रातील गुहालेख आणि शिलालेख हे मराठीच्या प्रारंभिक स्वरूपाचे होते. म्हणजेच स्थानिक लोकांची भाषा ही व्यापार, दैनंदिन व्यवहार आणि धार्मिक क्रियांमध्ये वापरली जाणारी भाषा होती, ज्यामुळे ती सामान्य जनतेपर्यंत पोहोचली. नाणेघाटांसारखेच पुरावे थेट पूर्णविकसित मराठीचे आधुनिक रूप दाखवत नाही, तर मराठीच्या दीर्घभाषिक उत्क्रांतीतील एक महत्वाचा दुवा म्हणून त्याचे मूल्य आहे. तसेच मराठीचा उगम केवळ शिलालेखांपुरताच मर्यादित नाही, तर तिची मुळे अधिक खोल आणि प्राचीन आहेत. म्हणूनच मराठी साहित्याच्या प्राचीन परंपरांची ओळख होणं अत्यंत गरजेचे आहे. तर मैत्रिणींनो, मराठी भाषेचा अभिजाततेचा सर्वात महत्वाचा आधार म्हणजे तिची प्रदीर्घ आणि वैशिष्ट्यपूर्ण साहित्य परंपरा. तर यामध्ये गाथा सप्तशती, विवेक सिंधू, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, संत नामदेवांची परप्रांतीय रचना यांचा समावेश होतो. यापैकी गाथा सप्तशती ही सातवाहन राजा हाल याने इसवी सन पहिले वा दुसरे शतकात शृंगार रसप्रधान गीतांचे संकलन करून बनवलेला एक संग्रह आहे. हा ग्रंथ थेट मराठीत नसला तरी मराठीच्या पूर्वपरंपरेचा, महाराष्ट्री प्राकृताचा सर्वात प्राचीन साहित्यिक पुरावा मानला जातो, जो अभिजात दर्जासाठीच्या पुराव्यात महत्वाचा ठरला आहे. तसेच शके 1110 मध्ये आद्य कवी मुकुंदराजांचा विवेक सिंधू हा ग्रंथ आद्य शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांतावर आधारित असून मराठी भाषेच्या आरंभ काळातील साहित्य आणि सौंदर्य गुणाने संपन्न असा ग्रंथ आहे. म्हणजेच काय? तर मैत्रिणींनो, महानुभव साहित्य हा भाषिक स्वाभिमानाचा अत्यंत प्राचीन आविष्कार मानला जातो. यामध्ये चक्रधर स्वामींनी स्थापन केलेल्या या पंथाने मराठी गद्याला पहिला भक्कम पाया दिला. महानुभवांनी संस्कृतऐवजी मराठीचा आग्रह धरला आणि त्यामुळे आपले तत्वज्ञान गुप्तलिपीत, सूर्यलिपीत नोंदवले. यामुळे हे साहित्य शतकानुशतके अप्रकाशित राहिले. इसवी सन 1283 मध्ये महानुभव पंथाचे लीळाचरित्रकार माहीम भटांनी श्री चक्रधर स्वामींच्या जीवनातील लीळांचे म्हणजेच प्रसंगांचे वर्णन करणारा ग्रंथ लिहिला. हा मराठी गद्य परंपरेतील अत्यंत प्राचीन आणि महत्वाचा नमुना मानला जातो. महाराष्ट्राला संतांची आणि त्यांच्या समृद्ध साहित्याची मोठी परंपरा लाभली आहे. हे साहित्य मराठी संस्कृतीचा मूलाधार आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह जिजविती उपकारे या उक्तीप्रमाणे संतांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी आणि समाज प्रबोधनासाठी वेचले. संतांनी भक्तीचा मार्ग सोपा करून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला अशी ही संत परंपरा मराठी संस्कृतीचा कणा आहे. इसवी सन 13 शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16 वर्षी भगवद्गीता हा संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठी स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थातच ज्ञानेश्वरी हा 9000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. तसेच गुरु निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून अमृतानुभव हा 800 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून आणि अभंगातून सर्वसामान्य समाजाला आचरता येईल असे भक्ती मार्गाचे महत्व सांगितले आणि वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्ञानेश्वरी इतकेच, संत एकनाथांचे एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण हे 16 शतकातील मराठीत लिहिलेले पुस्तक आहे. हे भागवत पुराणाच्या 11 पुस्तकाचा अनुवाद आहे. याशिवाय आत्मानुभवपर अभंग, गवळणी, विराण्या हे रचना प्रकारही मराठी भक्ती साहित्यामध्ये सामाजिक समावेशकता प्रत्ययास येते. त्यामुळे मराठी साहित्याला व्यापक सामाजिक आयाम दिला. याचप्रमाणे संत तुकारामांची तुकाराम गाथा हाही वारकरी संप्रदायातील आणि मराठी साहित्यातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा ग्रंथ आहे. त्यांच्या अभंगातून सामाजिक प्रश्न, भक्ती, मानवी मूल्ये मांडलेली दिसून येतात. तर संत रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातून आणि मनाच्या श्लोकातून नीती, आत्मशिस्त आणि जीवन विचारांचा प्रत्यय येतो. संत नामदेवांची ही आंतरप्रांतीय रचनांची वैशिष्ट्यपूर्ण वैभव म्हणजे हे मराठी भक्ती साहित्यातील भौगोलिक आणि सांस्कृतिक प्रसाराचे एक ठळक उदाहरण आहे. कारण त्यांनी रचलेल्या 61 पदांचा शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथामध्ये समावेश झाला आहे आणि म्हणूनच त्यांना पंजाबमध्ये बाबा नामदेवजी असे म्हटले जाते. एकूणच काय, तर वारकरी संप्रदायात सर्व संतांनी भक्ती, समता आणि तत्वज्ञान

संत काव्यानंतर महाराष्ट्रात पंडिती काव्य परंपरेचा साहित्य प्रकार लोकप्रिय झाला. या काव्यात संस्कृत साहित्याबरोबरच व्याकरण शास्त्राच्या आधारे पांडित्याचे प्रदर्शन केले गेले. यात महाभारत कथा मराठीत आणणारे सुरुवातीचे कवी म्हणून मुक्तेश्वर प्रसिद्ध आहेत. तर मोरोपंतांची आर्यभारत आणि वामन पंडितांची यथार्थ दीपिकाही लोकप्रिय झाली. या सर्व ग्रंथातून स्पष्ट होते की मराठी साहित्याची परंपरा ही एकसंघ सरळ रेषेत नव्हे तर प्राकृत मुळापासून सुरू होऊन वेगवेगळ्या पंथ परंपरांतून समांतर विकसित झालेली बहुस्तरीय आणि श्रीमंत परंपरा आहे. याच समृद्धीने अभिजात दर्जाच्या दाव्याला भक्कम आधार दिला. मराठीच्या विविध साहित्य प्रवाहांमध्ये मराठीच्या अभिजाततेचा विचार करताना केवळ संत साहित्य किंवा पंडिती साहित्यच नव्हे तर अनेक साहित्य प्रवाहांचाही विचार करणं आवश्यक ठरतं. तर मैत्रिणींनो, यामध्ये शाहिरी वाङ्मय पण आहे बरं का. शाहिरी वाङ्मय हे पोवाडा आणि लावणी या दोन रचना प्रकारातून तयार झालेले दिसून येते. मराठी विश्वकोशामध्ये यांच्या स्वतंत्र नोंदी आहेत जे या प्रवाहांचे शास्त्रीय महत्व अधोरेखित करतात. त्याचप्रमाणे बखर साहित्य हेही ऐतिहासिक घटनांचे गद्यरूपात वर्णन करणारे मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे महत्वाचे साधन मानले जाते. या विषयावरील डॉक्टर र वी हेरवाडकर यांचे मराठी बखर वाङ्मय हे पुस्तक या क्षेत्रातील प्रमाणभूत साहित्य मानले जाते. यानंतरच्या 1850 ते 1990 या काळातील आधुनिक म्हणजे अर्वाचीन साहित्यामध्ये कथा, लघुकथा, कादंबरी, नाटक यासारखे नवे साहित्य प्रकार उदयाला आले. नवे प्रवाह निर्माण झाले. रविकिरण मंडळासारख्या वाङ्मयीन चळवळी, साहित्य संस्कृती मंडळ, भारतीय ज्ञानपीठ यासारख्या संस्थांनी या विकासाला संस्थात्मक आधार दिला. यातील स्वच्छंदतावाद, वास्तववादासारखे काल वाङ्मयीन संप्रदाय मराठी साहित्याच्या इतिहासातील टप्पे ठरले. यानंतर उदयाला आलेले दलित साहित्य, हे साहित्य जाती व्यवस्थेवरील अन्याय, शोषण, उपेक्षितांचा आवाज केंद्रस्थानी आणणारा एक महत्वाचा प्रभावी साहित्य प्रकार ठरला, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आकारला गेला आणि कवी नारायण सुर्वे, दया पवार, नामदेव ढसाळ यांच्या लेखणीतून कष्टकरी जीवन, सामाजिक वास्तव आणि कटुता यांचे समाजातील विदारक दर्शन घडवणारा साहित्य प्रकार समाजाच्या निदर्शनास आला. सन 1980 ते 85 दरम्यान यामध्ये सुरू झालेल्या स्त्रीवादी साहित्याच्या प्रवासाने स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा, जीवनानुभवांचा आणि सामाजिक विषमतेला वाचा फुंडणारा असा हा कालखंड होता. याच दरम्यान ग्रामीण साहित्यातूनही शेतीवर आधारित जीवनशैली आणि सामाजिक ताणतणावाचे चित्रण प्रत्यास आले. तर लोकसाहित्यातून ओव्या, म्हणी, लोकगीत, लोककथा या मौखिक परंपरेतून सांस्कृतिक स्मृती जपल्या गेल्या. हे साहित्य ही लिखित परंपरे इतकीच अभिजाततेच्या पुराव्यात महत्वाचे मानले गेले.

या दहाही प्रवाहांचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी साहित्य हे कधीही एकाच सामाजिक स्तराचे एकाच विचारधारेचे राहिले नाही. महानुभाव आणि वारकरी यांच्या धार्मिक तात्विक परंपरेपासून पंडिती काव्याच्या अभिजात रचना कौशल्यापर्यंत शाहिरी वाङ्मयाच्या लोकवीरतेपासून ते दलित साहित्याच्या सामाजिक विद्रोहापर्यंत प्रत्येक प्रवाहाने मराठीला वेगळा आयाम दिला. हीच बहुस्तरीयता आणि सातत्य हे अभिजात दर्जाच्या दाव्यामागचे खरे बळ आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या साहित्यिक सांस्कृतिक वैचारिक सामाजिक आणि राजकीय जीवनाचा केंद्रबिंदू आहे. तिच्या माध्यमातून संत परंपरेचे विचार पिढ्यानपिढ्या पुढे आले. लोककला लोकगीतं लोकपरंपरा जतन झाल्या. सामाजिक चळवळींचे दस्तऐवजीकरण झाले. शिक्षण पत्रकारिता नाटक चित्रपट संगीत प्रसार माध्यम यांना एक व्यापक अभिव्यक्ती मिळाली. विविध समाज घटकांना एकत्रित आणणारी सांस्कृतिक ओळख दृढ झाली. मराठी भाषेचे महाराष्ट्राच्या ओळखीशी असलेले नाते सर्वात ठळकपणे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून दिसून येते. स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला आणि याच चळवळीमुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. म्हणजेच भाषा हीच राज्यनिर्मितीचे मूळ आधार ठरली. हेच महाराष्ट्राच्या राजकीय अस्मितेतील भाषेचे केंद्रीय स्थान अधोरेखित करते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीने सर्जनशीलतेला वाव दिला. झाडी बोलींसारख्या प्रादेशिक बोलींनी प्राचीन मराठीशी आजचे नाते जिवंत ठेवले. या सर्व धाग्यांच्या एकत्रित विणीतूनच मराठी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीचा केंद्रबिंदू ठरते आणि अभिजात हा या शतकानुशतकाच्या अस्मितेला मिळालेली औपचारिक राष्ट्रीय मान्यता ठरते. असं असलं तरी कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी काही निकषांचे टप्पे पार पाडावे लागतात. त्यासाठी पहिला प्रमुख टप्पा म्हणजे मौलिकता, ओरिजिनॅलिटी. म्हणजेच काय तर भाषेची साहित्यिक परंपरा स्वतंत्र असावी, इतर भाषेपासून सरळ उसनी घेतलेली नसावी. म्हणजेच मराठी ही संस्कृत किंवा अन्य भाषेची केवळ नक्कल नसून तिचे स्वतःचे स्वतंत्र आणि वाङ्मयीन व्यक्तिमत्व असल्याचे दाखवावे लागेल. यातील शास्त्रीय आधुनिक फरक म्हणजे भाषेचे प्राचीन रूप आणि आजचे रूप या स्पष्टपणे फरक असावा जो उत्क्रांतीचा पुरावा देते. त्याचप्रमाणे भाषेचे साहित्य हे किमान 1.5 ते 2 हजार वर्ष प्राचीन असावे लागते. महाराष्ट्रातील शिलालेख आणि अभिलेखीय पुरावे पाहता मराठीच्या पूर्वपरंपरेचा सर्वात भक्कम पुरावा हा शिलालेखातून मिळतो, जो नाणेघाट शिलालेख, लेण्यांमधील शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित आणि इतर ऐतिहासिक पुरावे भाषेच्या प्राचीनतेच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वाचे ठरतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्री प्राकृत भाषा ही शिलालेखांच्याही आधीपासून अस्तित्वात होती याचा ठोस साहित्यिक पुरावा इ.स. 3000 मध्ये वररुची कात्यायन यांनी लिहिलेल्या प्राकृत प्रकाश या ग्रंथामध्ये सापडतो, जो मराठीच्या पूर्वज भाषेच्या किमान 2300 वर्षाचा इतिहास सिद्ध करण्यासाठी अभिजात समितीने वापरला. हे सर्व निकष भारत सरकारच्या 4 ऑक्टोबर 2024 अधिसूचनेत स्पष्ट केले आहेत. यानुसारच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अभिजात दर्जाचे निकष हे केवळ यांत्रिक चौकट नसून प्राचीनता, साहित्य समृद्धी, गद्य पद्य दोन्ही परंपरा आणि भाषिक स्वायत्तता या 4 स्तंभांवर उभी असलेली एक बहुआयामी शास्त्रीय चाचणी आहे आणि मराठीने ही चाचणी महाराष्ट्री प्राकृतापासून संत साहित्यापर्यंतच्या अखंड परंपरेच्या बळावर यशस्वीपणे पार केली. ही यशस्वीतेची मोहर लागण्यासाठी म्हणजेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी तब्बल 12 वर्ष, 4 राज्य सरकारे, असंख्य पाठ पुरावे या प्रवासाच्या 5 टप्प्यांना पार करावी लागते. मैत्रिणींनो, या प्रक्रियेची सुरुवात झाली 10 जानेवारी 2012 मध्ये. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असा प्रस्ताव केंद्राच्या सांस्कृतिक खात्याकडे सुपूर्त केला आणि तो प्रस्ताव भाषिक तज्ञ समितीकडे पाठवण्यात आला. फेब्रुवारी 2024 मध्ये नव्या पाठपुराव्याची समिती जाहीर केली गेली, ज्याचे अध्यक्ष भारतीय विदेश सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी नामवंत लेखक ज्ञानेश्वर मुळे हे होते. या समितीचे मुख्य काम केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रस्तावाला गती देणे हे होते. तर अंतिम टप्प्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर 2024 मध्ये भाषातज्ञ समितीने सुधारित निकषांच्या आधारे मराठीसह
5 भाषांच्या म्हणजे

0: मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली या भाषांच्या अभिजाततेच्या पात्रतेवर अंतिम शिक्कामोर्तब केले. 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या पाचही भाषांना अभिजात दर्जा जाहीर केला, ज्यामुळे मराठी भाषेला प्राचीन व समृद्ध वारसा जागतिक स्तरावर मान्य झाला. 4 ऑक्टोबर 2024 रोजी सांस्कृतिक मंत्रालयाची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आणि मराठी भाषेला अभिजात दर्जाची मोहर लागली. हजारो वर्षांचा वारसा घेऊन आलेली कवितेच्या ओळीत, अभंगांच्या चरणात आणि पोवाड्याच्या तालात शब्दाशब्दात इतिहास सांगणाऱ्या मराठीला अभिजाततेची नवी झळाळी प्राप्त झाली. अभिजात भाषेचा दर्जा हा केवळ सन्मान नसून भाषेच्या संवर्धनासाठी महत्वाची संधी आहे. मराठी भाषेत ज्ञाननिर्मिती करून तिचे संवर्धन करणे, नवीन पिढीला मराठी साहित्याची ओळख करून देण्यासाठी वाचन संस्कृती जोपासणे, दुर्मिळ ग्रंथ, शिलालेख, ताम्रपट, पोथ्या यांचे ध्वनिमुद्रणाचे डिजिटल संग्रह तयार करणे, भाषा वैज्ञानिक संशोधनावर भर देणे, तसेच मराठीच्या विविध बोली, व्याकरण, शब्दसंपदा इत्यादींचा अभ्यास करणे, डिजिटल माध्यम, अनुवाद, आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम, संशोधन यांच्या माध्यमातून मराठीचा विस्तार करणे, जागतिक प्रसार करणे आणि मराठी भाषेचा दर्जा उंचावणे. थोडक्यात काय, तर मैत्रिणींनो, केवळ दर्जा मिळाल्याने हे काम आपोआप होणार नाहीये, तर त्यासाठी शासन आणि समाज यांच्या समन्वयकाच्या भूमिकेतून भाषा संवर्धन करणे, सातत्यपूर्ण संशोधन आणि सुनियोजित प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे म्हणजे मराठीच्या प्राचीनतेला, साहित्यिक समृद्धीला, स्वतंत्र विचार परंपरेला आणि सांस्कृतिक योगदानाला मिळालेली ही राष्ट्रीय मान्यता आहे. हा दर्जा मराठी भाषेच्या गौरवाचा विषय असला तरी त्याचे खरे महत्व तिच्या वारशाचे जतन, चिकित्सक संशोधन आणि आधुनिक काळाशी सुसंगत विकास यामध्ये आहे. अशा या अभिजात मराठीचा गौरव करताना मला अभिमानाने म्हणावेसे वाटते, ज्ञानेश्वरांच्या ओवीतून तुकोबाच्या अभंगातून, ज्ञानेश्वरांच्या ओवीतून तुकोबांच्या अभंगातून, शिवरायांच्या गर्जनेतून वाहिली तू युगायुगातून. हजार वर्षाचा वारसा शब्दाशब्दात साठवला, हजार वर्षाचा वारसा शब्दाशब्दात साठवला, आज अभिजाततेचा मुकुट तुझ्या माथी चढवला. लेणी कोरली दगडांवरी तशी लेणी शब्दांची, लेणी कोरली दगडांवरी तशी लेणी शब्दांची, माय मराठी तू आहेस ओळख अस्मितेची. आता जगाच्या व्यासपीठी मानाने उभी राहशील, आता जगाच्या व्यासपीठी मानाने उभी राहशील, अभिजाततेच्या तेजाने अधिकच झळाळशील. जय हो माझ्या मराठीचा, जय हो महाराष्ट्राचा, जय हो माझ्या मराठीचा, जय हो महाराष्ट्राचा अभिमान वाटतो आज मला या अभिजात मराठी भाषेचा, अभिमान वाटतो आज मला या अभिजात मराठी भाषेचा. धन्यवाद.
1: मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त स्मिता वैद्य यांचं भाषण मैत्रिणींनो आत्ता आपण ऐकलं.

0: सखींनो, महिला म्हणून आपण आपल्या मानसिक आरोग्याची प्राधान्यानं काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण मानसिकदृष्ट्या बळकट असल्यावर आपल्याला नियमितपणे निरोगी आणि अधिक शांततापूर्वक जीवन जगता येतं. याच अनुषंगानं आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील नारखेडे यांची स्मिता दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आरोग्य जागर या सदरात आज आपण बोलणार आहोत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील नारखेडे यांच्याशी. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: मॅडम, मानसिक आरोग्य असं जर म्हटलं तर नेमक्या कोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव त्यात होतो?
2: मानसिक आरोग्य म्हणजे मेंटल हेल्थ, हे मानसिक आरोग्य म्हणजे संघनात्मक, वागणूक आणि भावनिक या तिघांचं आरोग्य म्हणजे मानसिक आरोग्य.
1: बर,
2: फॉर एक्झाम्पल, आपण कसा विचार करतो, आपल्याला कसं वाटतं, आपण कसं वागतो या विषयींचं आरोग्य.
1: अच्छा,
2: एक साध्या भाषेत म्हणायचं म्हटलं म्हणजे मानसिक विकृती नसणे म्हणजे मानसिक आरोग्य.
1: बर,
2: आता प्रश्न हा पडतो की हा मानसिक विकृती किंवा मानसिक आजार म्हणजे काय? मानसिक आजार म्हणजे भावना, विचार, वागणुकीचा आजार. या तिघांमधून म्हणजे भावनेत, विचारांमध्ये किंवा वागणुकीत या तिघांमधून कुठल्याही एकाही गोष्टीमध्ये बदल झाला तर त्याला मानसिक आजार होतो.
1: अच्छा,
2: आता जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा दरवर्षी 10 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय लेव्हलवर मानसिक आरोग्य, शिक्षण, जनजागृतता आणि सामाजिक कलंक विरुद्ध समर्थनासाठी साजरा करतात. सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर मानसिक आरोग्याकडे किंवा मानसिक आजार व त्यामुळे लोकांच्या जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामकडे लक्ष वेधण्यासाठी हा जनजागृती कार्यक्रम साजरा करतात.
1: अच्छा,
2: आणि तसं बघितलं तर मानसिक आजार किंवा मेंटल इलनेस ही आज सुद्धा एक निग्लेक्टेड गोष्ट असते.
1: हो हो हो.
2: आणि त्याविषयीचे कलंक पण भरपूर आहेत.
1: बर, हा जो मानसिक आजार आपण म्हणतो किंवा आपण मानसिक आरोग्य जेव्हा म्हणतो तर मग याचे काही वेगवेगळे प्रकार असतात का तेही सांगा. आणि हे प्रकार मग लहान मुलांमधले वेगळे, मध्यम किंवा तरुण वयोगटातले वेगळे आजार असतात का, किंवा प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक, म्हणजे वयानुसार तो बदल होतो किंवा कसं, तेही सगळं सविस्तर सांगा ना डॉक्टर.
2: जसं मी सांगितलं की मानसिक आजार हा भावनेचा किंवा वागणुकीचा आजार आहे.
1: हो,
2: तर तसं जर आपण कॅटेगराईज केलं तर मानसिक आजाराचे पण 3 प्रकार आहेत.
1: बरं,
2: विचारांचे आजार वेगळे, भावनेचे आजार वेगळे आणि वागणुकीचे आजार वेगळे.
1: अच्छा,
2: विचारांचे आजार म्हटले तर चिंताग्रस्त होणे, ज्याला आपण अँझायटी म्हणतो, भीती वाटणे ज्याला फोबिया म्हणतात, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, एकच गोष्ट वारंवार करणे किंवा एकच विचार वारंवार येणे, स्मृती भ्रंशता, हे सगळ्या गोष्टी विचारांच्या आहे.
1: अच्छा,
2: भावनेच्या आजारांमधल्या गोष्टी आहेत डिप्रेशन, उदासीनता, हे भावनेचा आजार झाला. किंवा बायपोलर म्हणजे दोन्ही बाजू असतात, एका ठिकाणी जो व्यक्ती असतो तो एकदम अति उग्रता असते त्याच्यामध्ये आणि नेक्स्ट लेव्हलला डिप्रेशन मध्ये जातो. म्हणजे त्याला सोप्या भाषेमध्ये कभी खुशी

0: अभिगम्बल आजार
1: हो
0: म्हणतात.
1: हो हो
0: तिसरा आजाराचा प्रकार आहे वागणुकीच्या आजार.
1: बर
0: वागणुकीच्या आजारामध्ये इटिंग डिसऑर्डर्स झालेत,
1: अच्छा
0: सिझोफ्रेनिया झाला, पर्सनॅलिटीचे प्रॉब्लेम झालेत, किंवा सबस्टन्स अब्यूज म्हणजे आपण जे अल्कोहोल सिगरेट व्यसनाधीनता ह्या सगळ्या वागणुकीतले आजार झाले. हे सगळं झालं की कुठल्या प्रकार अफेक्ट होत आहे त्याच्यानुसार हे कॅटेगरायझेशन झालं. दुसरं कॅटेगरायझेशन असतं की काही आजार मुलांमध्ये होतात, काही आजार अडल्ट्समध्ये होतात आणि काही आजार वृद्धावयात होतात. त्याच्यानुसार पण जर लहान मुलांमधले कन्सिडर केले तर लहान मुलांमध्ये ऑटिझम, मतिमंदत्व, अतिचंचलता हे सगळे आजार लहान मुलांमध्ये सापडतात. मोठ्यापणी थोडे डिप्रेशन, जसं अडॉलेसंट एज ग्रुप मध्ये आलं, किशोरावस्थामध्ये आलं की त्या वयामधले आजार वेगळे असतात, तेव्हा थोडे डिप्रेशन, अँझायटी त्या प्रकारचे आजार होतात. थोडं समोर गेलं, थोडा अडल्ट एज ग्रुप मध्ये गेला की स्किझोफ्रेनिया, बायपोलर, डिप्रेशन ह्या गोष्टी कॉमन असतात. आणि म्हातारपणामध्ये स्मृतीभ्रष्टताशी रिलेटेड जे काही आजार आहेत ते म्हातारपणात येतात.
1: मॅडम, मग आता हे जे काही विविध प्रकारचे मानसिक आजार आपल्या अवतीभोवती आपल्याला आढळत असतात, तर या आजाराची काही लक्षणं आपण सांगू शकाल का, की कशावरून आपण ओळखायचं की ही व्यक्ती मानसिक आजारानं ग्रस्त आहे?
0: बघा, मानसिक आजाराची लक्षणं फारच विविध आहेत. म्हणजे एक पर्टिक्युलर लक्षण नाही की जर हे लक्षण असलं तर याला ह्या प्रकारचा आजार आहे असं सांगता येत नाही.
1: अच्छा अच्छा.
0: कारण लक्षणं इतके डायव्हर्सिफाईड आहेत की सगळे लक्षणं ओव्हरलॅपिंग असतात. आणि एक लिस्ट म्हणून सांगायची किंवा एक जनरल लक्षण म्हणून सांगायचे तर सगळ्यात पहिला परिणाम होतो झोपेवर.
1: बर.
0: झोप लागत नाही किंवा झोप लागल्यावर लवकर उठून जातात.
1: बर.
0: किंवा मध्ये झोप उघडली तर लवकर झोप लागत नाही, हे पहिलं लक्षण असतं. सेकंड लक्षण, मूड मध्ये चेंजेस होतात. आयदर खूप नैराश्य आल्यासारखं वाटतं, एक डिप्रेस्ड वाटतं, एकटेपणाच्या फिलिंग्स येतात.
1: बर.
0: एकाग्रता होऊ शकत नाही, कुठल्याही कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, एकाग्रता लागत नाही, गोंधळून जातो, गोंधळलेपणा हा पण एक वन ऑफ द सिम्पटम्स आहे. जे स्किझोफ्रेनिया आहे, जे टोटल आपण सायकोसिस म्हणून एक जनरल टर्म यूज करतो, त्यामध्ये हे सगळे लक्षणं येतात की भीती वाटणं, संशय घेणं, संशय वृत्ती बनणं, किंवा दुसरं म्हणजे कानामध्ये कोणी न बोलत असताना सुद्धा आवाज येणं आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये होत आलं किंवा बडबड करणं, हे सगळे सायकोसिस मध्ये येतात.
1: अच्छा.
0: आणि यांमधून सांगायचे म्हटले तर काही असे चेतावणीदायक लक्षणं आहेत ज्यांची ट्रीटमेंट लवकरात लवकर घेतली तर लवकर बरा होऊ शकतो. असे म्हणजे दीर्घकाळ टिकणारे दुःख किंवा चिडचिडपणा, अत्यंत उच्च व निम्न मूड, म्हणजे जसं मी म्हणाली की खूप जास्त एक्स्ट्रीमली हाय किंवा एक्स्ट्रीमली लो मूड.
1: बरं.
0: म्हणजे घडीत असं होतं आणि घडीत दुसऱ्या साईडला चालला जातो.
1: हो हो हो.
0: किंवा अत्याधिक भीती वाटणं किंवा चिंता वाटणं, सोशल विड्रॉल, ज्याला आपण सामाजिक माघार असं म्हणतो, टोटली सोशली आयसोलेट होऊन जातो. किंवा खाण्याच्या आणि झोपण्याच्या सवयींमध्ये जर ड्रास्टिक बदल झालेला असेल, बघा कसं आहे डेली लाईफमध्ये आपल्या झोपेच्या आणि खाण्याच्या ज्या सवयी असतात त्या बदलत असतात, पण त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही, त्या नॉर्मल चेंजेस आहेत. पण अशा काही सवयी असतात की ज्यांच्यामुळे त्रास होतो आणि जेव्हा असे ड्रास्टिक बदल घडतात तेव्हा मात्र ती वॉर्निंग साईन असते कुठल्याही मानसिक आजारासाठी.
1: बर. हा आजार साधारणतः कोणाला होऊ शकतो असं काही आपण ओळखू शकतो का, की अमुक एक व्यक्तीला होतोय किंवा झालाय किंवा काय, ते असं आपल्याला ओळखता येतं का कोणाला होऊ शकतो?
0: बघा, असं वयोगटानुसार जर सांगायचं म्हटलं तर हा आजार कोणत्याही वयात सुरू होऊ शकतो.
1: बर.
0: म्हणजे अत्यंत लहान बालपणापासून ते वृद्धावयापर्यंत.
1: बर.
0: पण बहुतेकदा जर असं कन्सिडर केलं तर आयुष्याच्या सुरुवातीला, जसं अडोलेसंट एज ग्रुप मधून या आजाराचे काही लक्षणं सुरू होऊ शकतात.
1: अच्छा.
0: याचं मेन हे आहे की कुठला तरी स्ट्रेसर असला पाहिजे, म्हणजे कुठली तरी धक्कादायक बातमी असायला हवी
1: ज्याच्या त्याच्या मनावर परिणाम होऊ शकतो.
0: परिणाम झाला एक्झॅक्टली. जर तसं जर काही झालेलं असेल तर ते कुठलाही मनावरचा परिणाम तो सांगून येत नाही कुठल्या वयामध्ये की लहानपणी व्हायला नको, मोठ्यापणीच व्हायला हवा, असा नाही.
1: असं नाही.
0: स्लाइटेस्ट ऑफ द चाइल्ड ट्रॉमा हा पण एक ट्रिगर होऊ शकतो की त्या लहान मुलामध्ये मानसिक आजार सुरू होण्यासाठी एक स्लाइटेस्ट ट्रिगर इज इनफ.
1: बर.
0: तर

0: तसं जर कन्सिडर केलं तर 5 पैकी 1 प्रौढ व्यक्तीला मानसिक आजार असतो.
1: मॅडम, मानसिक आजार होण्याची कारणं आणि धोकादायक घटक साधारण कोणते असू शकतात?
0: बघा, मानसिक आजार जर म्हटला तर असं मानलं जातं की एक अनुवंशिक आणि पर्यावरणीय घटक असतात
1: बरं,
0: जे आपल्या मेंटल हेल्थला इन्फ्लुएन्स करत असतात. काही विशिष्ट जीन्स आढळून

0: अच्छा
1: जसं रक्तांच्या नात्यांमध्ये जर मानसिक आजार असेल
0: हा
1: तर त्या व्यक्तींना मानसिक आजार होण्याची शक्यता जास्त असते. आणि दुसरं म्हणजे एक पर्यावरणीय घटक म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ज्याला आपण म्हणतो. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे जेव्हा बाळ गर्भाशयात असतं तेव्हा त्यावेळेला झालेला इन्सल्ट,
0: बरं,
1: म्हणजे त्यावेळेला जर त्याला ताण जाणवला किंवा विषारी पदार्थांचं सेवन करण्यात आलं किंवा मद्यपान किंवा ड्रग्स म्हणजे अल्कोहोल ह्या सगळ्या गोष्टी घेण्यात आल्या त्यावेळेला, त्या स्ट्रेसफुल फॅक्टर्समुळे सुद्धा मानसिक आजार होऊ शकतो. ह्या सगळ्यांमुळे काय होतं म्हणजे आयदर ते जेनेटिक फॅक्टर्स म्हणा किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणा या दोघांमुळे मेंदूतील काही रसायन जे असतात त्यांच्यामध्ये अनावश्यक बदल होतात.
0: अच्छा.
1: आणि त्या बदल झाल्यामुळे मानसिक लक्षणे जाणवू लागतात.
0: बर,
1: आता धोकादायक घटक म्हटले म्हणजे कसं जो आजकालची डेली लाईफ मध्ये जे आपल्याला स्ट्रेस येतो एका लेवलपर्यंत आपण स्ट्रेस आपली बॉडी केपेबल असते तो स्ट्रेस हँडल करण्यासाठी, तर जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस आपल्या आजकाल डेली लाईफ मध्ये कॉमन फॅक्टर झालेला आहे. एक सर्टन लेवलचा स्ट्रेस इज इनफ की आपली बॉडी केपेबल असते तेवढा स्ट्रेस सहन करण्यासाठी.
0: बरोबर आहे.
1: पण एका सर्टन लिमिट नंतर जर तो स्ट्रेस वाढत गेला तर ती आपली बॉडी इनकेपेबल होते म्हणजे बॉडी सहन करू शकत नाही आणि तो स्ट्रेस इज सफिशियंट की कोणाला मानसिक लक्षणं देण्यासाठी तेवढा स्ट्रेस इज सफिशियंट. दुसरं म्हणजे जर ड्रग्स किंवा अल्कोहोल जे पण व्यसन लागतं ज्या पदार्थांनी जर त्यांचं सेवन केलं तर त्यांनी सुद्धा मानसिक आजार होऊ शकतो. किंवा गंभीर दुखापती झाले आहेत, मेंदूचे आजार झालेला आहे किंवा वैद्यकीय आजार म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम जर सिरियस मेडिकल प्रॉब्लेम्स वगैरे झाले असतील ते सुद्धा ऍज अ ट्रिगर देऊ शकतात मानसिक आजार सुरू व्हायला.
0: बर,
1: हे सगळे धोकादायक घटक हे प्रत्येकाच्या आयुष्यातले वेगळे असतात. हो नक्की,
0: अगदी प्रत्येक वयोगटातली व्यक्ती म्हणजे लहान मूल असू दे मध्यम तरुण किंवा प्रौढ व्यक्ती असू दे प्रत्येक जण सोशल मीडियाशी संबंधित झालाय. आणि केव्हाही बघा प्रत्येक व्यक्ती जिच्याकडं मोबाईल आहे ती आपल्या मोबाईल मध्ये गुंतलेली असते.
1: हो हो.
0: तर एक प्रकारचं ते जे व्यसन आहे त्यातून सुद्धा आपल्यावरती हा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
1: मुळीच नाही बिलकुल.
0: कारण कसं असतं की
1: सोशल मीडिया अडिक्शनमुळे सुद्धा काही असे बदल घडतात की ज्यांच्यामुळे कसं एकदा सोशल मीडियाला अडिक्ट झाला की जे ऍक्च्युअल एन्व्हायरमेंट आहे तो त्याच्याकडे लक्षच देत नाही आणि कॉन्स्टंटली मोबाईल किंवा स्क्रीन अडिक्ट होतो. बेसिकली स्क्रीन अडिक्ट होतो.
0: एक्झॅक्टली.
1: आणि ते झाल्यामुळे कसं आहे तो ऑलरेडी सोशली आयसोलेट होऊन गेलेला राहतो कारण त्याला जास्तीत जास्त करून स्क्रीनला टाइम द्यायचा असतो.
0: खरे खरे.
1: आणि तो तेवढं त्याचं फील करू म्हणजे फिलिंग्स एक्सप्रेस करू शकत नाही किंवा जे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला खरंच एन्व्हायरमेंट मधून मिळू शकतात त्या गोष्टी करू शकत नाही. तो जे आनंद आहे किंवा तो जे ऍक्च्युली स्वतःला एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो ते कुठे त्याला त्या सोशल प्लॅटफॉर्मवर मिळत नाही की कोणी असं मन मोकळेपणाने खुलून सांगते कोणाला जसं आपण युजली फॅमिली मेंबरशी बोलतो किंवा फ्रेंड सर्कलशी बोलतो तसं त्याला मिळत नाही आणि तो सारखा त्याच्यामध्ये अजून एनग्रॉस होत जातो.
0: अगदी. आणि त्यातून मग बरेचदा सध्या आपण जे आजूबाजूला बघतो आत्महत्या ऐकायला येतात किंवा इतरही काही सायबर क्राईम्स घडत आहेत तर त्याला सुद्धा मग एखादी व्यक्ती बळी पडू शकते.
1: बिलकुल बिलकुल.
0: हे जे मानसिक आजार आहेत ते मग टिकण्याचा कालावधी कसा असतो की विशिष्ट उपचार केल्यानंतर त्यातून माणूस पूर्णपणे बरा होतो किंवा खूप काळपर्यंत औषधं घेणं आवश्यक असते ते कसं आहे तेही सांगा ना.
1: बघा कसं आहे मानसिक आजार दुर्दैवाने या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर नाहीये. कारण जसं आहे प्रत्येकाचे मानसिक प्रॉब्लेम्स डिफरंट आहेत.
0: बरं.
1: किंवा मानसिक आजार वेगळ्या रूपाने प्रेझेंट करतो. काही लोकांना मानसिक आजारचा एकच एपिसोड येतो.
0: बरं.
1: जो काही दिवस किंवा काही आठवडे किंवा जास्तीत जास्त काही महिने टिकतो. ट्रीटमेंट घेतली किंवा ऑटोमॅटिकली पण तो तेवढ्या वेळात रिझॉल्व्ह होऊन जातो. पण काहींचा आजार दीर्घकाळ टिकणारा असतो.
0: बरं.
1: आणि या व्यतिरिक्त असे पण काही व्यक्ती आहेत ज्यांना मानसिक आजार इंटरमिटेंट एपिसोड्सनी येतात.
0: बरं.
1: की एकदा एपिसोड आला त्यानंतर तो काही दिवस किंवा काही महिने टिकला मग एकदम चांगला राहिला 2-3 वर्ष आणि त्याच्यानंतर परत एकदा एपिसोड.

0: कुणाला, तसे एपिसोडिक पण येतात.
1: बर बर
0: तर किती वेळ टिकेल कोणाचा आजार असं स्पष्टपणे सांगता येणार नाही.
1: बर
0: जर व्यवस्थित ऑन टाइम व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली. आता मानसिक आजारावर उपचार पद्धती म्हणजे एक औषधोपचार असतो आणि एक मनोचिकित्सा असतो. आता कसं आहे, औषधोपचार घेतले किंवा मानसिक चिकित्सा म्हणजे ज्याला आपण थेरपी म्हणतो, सायकोथेरपी, तर त्या दोघांमुळेही लक्षणे कमी होतात.
1: बर
0: आजाराचा कालावधी कमी होतो, ज्यामुळे कसं आहे, जो कोणी व्यक्ती ज्याला मानसिक आजार आहे तो कामामध्ये किंवा सामाजिक वातावरणात व्यवस्थित किंवा प्रभावी काम करू शकतो किंवा स्वतंत्रपणे आपलं जीवन व्यतीत जीवन जगू शकतो व्यवस्थित. पण जर ट्रीटमेंटच घेतली नाही तर त्याचा आजाराचा कालावधी वाढून जातो.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळे त्याला सोशल आयसोलेशन होतं, जसं आधीच्या काळात व्हायचं जेव्हा ट्रीटमेंट आणि थेरपीज अव्हेलेबल नव्हत्या, तेव्हा कसा आजारग्रस्ताचा जो पार्ट आहे ज्या वेळेस त्याला खरंच खूप जास्त लक्षणे आहेत ज्यामुळे त्याला बाकीचे भरपूर त्रास होत आहेत किंवा त्याच्या आजूबाजूवाल्यांना भरपूर त्रास होतो आहे, तो खूप जास्त होता. आणि म्हणून मग या मानसिक आजाराला आधीचे लोक कलंक मानायचे. एकदा हा झाला की दीर्घ काळ टिकतो आणि मग त्याचं आयुष्य संपून जातं किंवा ही इज ऑफ नो इम्पॉर्टन्स टू द फॅमिली
1: असं होतं.
0: आणि कलंक म्हणजे आपण तेव्हाच म्हणतो ना जेव्हा कुठली गोष्ट आपल्याला समजत नाही किंवा त्या गोष्टीबद्दल आपल्याला एक नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन जातो.
1: खरंय, अगदी खरंय.
0: आणि तसंच या मानसिक रुग्णांच्या विषयी व्हायचं की अर्ध्या लोकांना कळायचंच नाही की नेमका हा मानसिक आजार आहे, तेव्हा कसं भूत झाली आहे, माता अंगात आली आहे, त्याचे भरपूर म्हणजे थोडस वेगळ्या अर्थाने ते मानसिक आजाराला घ्यायचे.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळे कसं एक नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन गेला की मानसिक आजार म्हणजे काहीतरी भयानक आहे, समथिंग व्हेरी डिफरंट.
1: पण सध्या मात्र असं नाहीये. आता तुम्ही जसं मघा उच्चारलं की थेरपी, तर यात वेगवेगळ्या थेरपीज पण आपल्याला सध्या अवेलेबल होतात आणि आपण मानसिक आजार बरे करू शकतो.
0: बेसिकली कसं आहे की या सगळ्यांमुळे कसं आहे, एक मानसिक रुग्णाला एक अलिप्त पार्ट ऑफ सोसायटी मानलं जातं.
1: बरं.
0: की हा मानसिक आजार हा ही इज नॉट अमॉंगस्ट अस, एक अशी भावना निर्माण होते जेव्हा आपण कुठल्या पेशंटला मानसिक आजार आहे असं म्हणतो आपण, तेव्हा आज सुद्धा काही पार्ट्स मध्ये जिथे लिटरसी नाही आहे, जिथे जास्त कळत नाही लोकांना, तिथे पण त्या लोकांना असंच मानलं जातं की यांना काहीतरी वेगळं आहे, हे आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे, म्हणून ते सोशली आयसोलेटेड राहतात किंवा नेग्लेक्टेड राहतात सोसायटीमुळे. आणि त्या नेग्लेक्शनमुळे त्यांचा अजून मानसिक आजार वाढत जातो.
1: तुम्ही थेरपी शब्द वापरलात आता बोलताना, मग यात वेगळ्या अशा काही थेरपीज आहेत का की ज्यातून आपण या मानसिक आजारावर उपचार करू शकू?
0: नक्कीच नक्कीच अवेलेबल आहेत. कसं आहे, ते डिपेंड करतं की तुमच्या लक्षणे किती तीव्रतेची आहे.
1: अच्छा.
0: जर लक्षणांची तीव्रता खूप जास्त असेल तर सुरुवातीला औषधोपचार किंवा जे मॉडिफाईड शॉक थेरपी असते त्याच्याने कंट्रोल करू शकतो. जर खूपच तीव्र असतील लक्षणं तर छोटे म्हणजे एकदम कमी तीव्रतेचे जर लक्षणं असतील तर काही वेळ औषधोपचार केल्यानंतर थेरपी देऊ शकतो.
1: बरं.
0: थेरपी म्हणजे समुपदेशन.
1: अच्छा.
0: तर समुपदेशनामध्ये काय होतं की पेशंट्सला एकतर एक प्लॅटफॉर्म मिळतो की जिथे ते त्यांचे सगळे व्ह्यूज ठेवू शकतात, त्यांना काय वाटतंय, आणि एक प्लॅटफॉर्म डॉक्टरला पण मिळतो की कुठेतरी ते त्यांच्या व्ह्यूज चेंज करतील. काही असे आजार आहेत जसं डिप्रेशन झालं किंवा ओसीडी फोबिया झालं, ज्यांना ते अत्यंत भीती असते, कुत्र्यांची भीती, मांजरीची भीती, उंच हाईटची भीती, ह्या गोष्टी समुद्रेशामुळे कसं त्याच्या मागची जी रिझनिंग आहे की असं का होतंय ती कुठेतरी बाहेर निघून येते ते. आणि हा एक थेरपी असा प्लॅटफॉर्म आहे जिथे पेशंट स्वतंत्रपणे किंवा काही गोष्टी मनामध्ये काही नाही ठेवून त्या सगळ्या गोष्टी तो बाहेर काढतो.
1: बर.
0: आणि कुठेतरी डॉक्टरला पण प्लॅटफॉर्म मिळतो की जे त्याचे इरॅशनल थॉट्स आहेत त्या थॉट्सला रॅशनल थॉट्स मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं हा पण एक प्लॅटफॉर्म मिळू शकतो. या सगळ्यांचा इफेक्ट कंबाईंड इफेक्ट होतो की पेशंटला बरं वाटतं.
1: मॅडम, मानसिक आजार आणि झोप, झोपेचाही मानसिक आरोग्याशी काही संबंध आहे?
0: नक्कीच आहे. आणि एकदम गहरा रिश्ता ज्याला आपण म्हणतो.
1: हा हा.
0: तसा एक गहरा रिश्ता बिटवीन झोप आणि मानसिक आरोग्याचा आहे. आता तो म्हणजे कसा की एक टू वे कनेक्शन आहे ते. की झोप जर व्यवस्थित झाली नाही त्याच्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो.
1: बरं.
0: आणि मानसिक ताण वाढला की मानसिक आजाराची लक्षणे दिसू लागतात. आणि सेकंड वे इज की जर तुम्हाला मानसिक आजार झाला, मानसिक लक्षणे झाली, त्यामुळे तुमची झोप होत नाही आणि त्यामुळे मानसिक आजारामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.
1: बरं.
0: इट्स लाईक अ टू वे कनेक्शन. झोप नाही म्हणून मानसिक आजार आणि मानसिक आजार म्हणून झोप नाही असं. तर म्हणून जेव्हा पण थेरपी देतो किंवा कुठलेही औषधोपचार देतो तर सगळ्यात जास्त भर पहिले झोपेवर दिला जातो.
1: बरं.
0: कारण एकदा जर झोप म्हणजे कुठेतरी हे जे टू वे कनेक्शन आहे म्हणजे एक सर्कल फॉर्म झालेला आहे झोपेमुळे मानसिक आजार आणि मानसिक आजारमुळे झोप, तर हे कुठेतरी आपल्याला ब्रेक करायचं आहे. तर झोपेच्या ऍस्पेक्ट कडे जर आपण लक्ष दिलं की झोप व्यवस्थित केली तर ते सर्कलच कम्प्लीट होणार नाही आणि सर्कल कम्प्लीट झालं नाही तर आजाराची लक्षणे ऑटोमॅटिकली थांबतील. आणि बेसिकली जर झोपेकडे जर लक्ष दिलं आपण तर झोप जेवढी व्यवस्थित होईल तेवढा मानसिक तणाव कमी होतो, शांतता लाभते. एक्झॅक्टली. आणि तो तणाव जसा कमी होतो तसे तसे मानसिक लक्षणांमध्ये पण सुधारणा होऊ शकते.
1: डॉक्टर, आता थांबण्यापूर्वी आपण हेल्दी माइंड किंवा मानसिक आरोग्य आपलं सुदृढ कसं राहू शकेल यासाठी काय करणं आवश्यक आहे ते सांगा आणि मग आपण थांबूया.
0: नक्कीच. मानसिक आरोग्याला हेल्दी कसं ठेवता येईल त्याचे फक्त सिम्पल 5 स्टेप्स आहेत.
1: बरं.
0: सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे संपर्क. हेल्दी रिलेशनशिप्स ठेवायच्या.
1: हो.
0: इतर लोकांशी संवाद साधला तर त्याच्यामुळे स्वतःची जाणीव होते की आपण काय आहे, म्हणजे फिलिंग ऑफ सेल्फ एस्टीम जे राहतं ते स्ट्रॉंग होतं. सकारात्मक भावना येतात मनामध्ये व आपल्या समस्यांचं निवारण करण्याची सुद्धा संधी मिळते.
1: खरे.
0: तर यामुळे कसं आहे एक रिलेशनशिप पण हेल्दी होतं आणि एक बाइंडिंग आहे ज्याच्याशी आपण संपर्क किंवा संवाद साधतो आहे त्याच्याशी पण बाइंडिंग व्यवस्थित राहतं. जे तुम्हाला प्रॉब्लेम्स डिस्कस करता येतात आणि प्रॉब्लेम फक्त सोल्युशन पण मिळू शकतं. त्यामुळे एक संपर्क साधणे किंवा हेल्दी रिलेशनशिप मेंटेन ठेवणे ही सगळ्यात फर्स्ट स्टेप आहे.
1: बरं.
0: सेकंड स्टेप इज फिजिकली ऍक्टिव्ह. जेवढा तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह राहाल तेवढं तुमची मानसिक आणि शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहील.
1: बरं.
0: सांगायचं म्हणजे की नवीन स्किल्स शिकायला पाहिजे. स्किल्स शिकण्यासाठी काही एक स्पेसिफिक काही एज लिमिट नाहीये.
1: खरंय.
0: कुठल्याही स्किल्स शिकल्या तर तसं माइंड ऍक्टिव्ह राहतं.
1: हो.
0: आणि असं इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप.
1: खरंय.
0: तर कुठेतरी माइंडला एंगेज ठेवलं तर जे डेव्हिलचं वर्कशॉपची जी एक कार्यशाळा भरते आपल्या मनामध्ये ती कुठे भरणारच नाही, त्याला जागाच द्यायची नाही. एक तर वाईट, नॉट ओनली वाईट विचार पण कुठल्याही गोष्टीचे अनावश्यक विचार पण येणार नाही. कारण पुष्कळदा मानसिक आजार हा अनावश्यक विचार आल्यामुळेच होतो.
1: खरंय.
0: तर कुठल्याही नवीन स्किल्स शिकणं आणि त्याला पुढे प्रॅक्टिस करणं ज्याच्यामुळे आपलं माइंड कुठेतरी इन्वॉल्व्ह राहील. थर्ड म्हणजे जाणीवपूर्वकता. हा आजकाल नर्सचा नवीन कन्सेप्ट आहे की थेरपीमध्ये पण देताना ही जाणीवपूर्वकता म्हणजे माइंडफुलनेस थेरपी देतो.
1: बरं.
0: त्यामुळे त्यामध्ये एका गोष्टीकडे लक्ष द्यायला सांगतं ती म्हणजे आज सध्याच्या क्षणाकडे लक्ष देणे. पास्ट मध्ये मी काय केलं आणि मी काय शिकलो असतो किंवा मी पुढे काय करणार आहे यावर लक्ष घालण्यापेक्षा मी आज काय करतो आहे किंवा मी आता काय करतो आहे प्रेझेंटमध्ये राहून प्रेझेंटचाच विचार करणे.
1: बरं.
0: ही एक महत्वाची स्टेप आहे आणि ती आजकालच्या आयुष्यामध्ये किंवा आजकालच्या जीवनामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण कुठल्याही मुलाला विचारलं आजकाल की तू काय बनणार आहेस तर खूप मोठे मोठे स्वप्न असतात आणि ते स्वप्न कोण दाखवतं, स्वतः आई वडील दाखवतात. की माझा मुलगा काय इंजिनियर बनेल, माझा मुलगा डॉक्टर बनेल. लेट हिम बी इन द प्रेझेंट. ठीक आहे. म्हणजे एक कुठेतरी सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे आपल्या पुढे की आपल्याला असं असं काहीतरी बनायचं आहे. बट दॅट शुड नॉट बी द ओनली एम.
1: खरं.
0: आपला एम आता सध्यासाठी हवा आहे की आपल्याला आता काय करायचं आहे, आपण प्रेझेंट व्यवस्थित जगतो आहे की नाही. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे देण्याची भावना किंवा दयाळूपणाची भावना. की आपण जे समोरच्या व्यक्तीला मनापासून करतो मग ते आपल्या आई वडिलांविषयी असेल, आजी आजोबांविषयी असेल किंवा आपल्या

0: आनंदविषयी असेल किंवा इतर कोणाशी, एक जी देण्याची भावना असते की जो एक पॉझिटिव्हिटी किंवा एक सकारात्मक जी भावना मनामध्ये येते ती खूप महत्वाची आहे. आणि जेव्हा ती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये निर्माण होते तेव्हा एक वेगळंच लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि दॅट सॅटिस्फॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट आपल्या मानसिक आरोग्याला हेल्दी ठेवण्यासाठी. ती एक पॉझिटिव्हिटी जी आहे ती खूप महत्वाची आहे.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे आपलं मानसिक आरोग्य जर आपल्याला उत्कृष्ट उत्तम दर्जाचं हवं असेल तर आपण नेहमी सकारात्मक विचार करणं हे खूप आवश्यक आहे.
0: नक्कीच नक्कीच.
1: बी पॉझिटिव्ह ऑलवेज.
0: बी पॉझिटिव्ह अँड कीप युअर माइंड पॉझिटिव्ह.
1: वा वा खूप छान. डॉक्टर, आज आपण आमच्या सगळ्या मैत्रिणींशी हा जो दिलखुलास संवाद साधला त्यासाठी मी आकाशवाणीच्या वतीनं आणि मैत्रिणींच्या वतीनं आपली खूप खूप आभारी आहे. नमस्कार.
0: थँक्यू थँक्यू थँक्यू सो मच.
2: मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कांचन पाटील नारखेडे यांची स्मिता दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत आत्ता आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, दरवेळी आपल्या कार्यक्रमातून काहीतरी नवं जाणून घेता यावं, नवीन विचार मनात रुजावेत आणि आपल्या रोजच्या जीवनाला नवी दिशा मिळावी हाच आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचा सदैव प्रयत्न असतो. आपला हा स्नेह, आपलं प्रेम आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नेहमीच नवीन ऊर्जा देत असतात, तेव्हा आपले हे ऋणानुबंध कायम असेच असावेत. याच भावनेनं आजच्या या आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमातून आपली सखी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूस नवीन विषयासह. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं कई बारी या सिनेमातलं. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आत्ता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जगातल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन। फ्लाय दुबई विमानातली झटापट दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा UAE तपास पथकाचा निष्कर्ष। अंमली पदार्थांचा कुख्यात तस्कर नवप्रीत सिंहचं तुर्कीतून भारतात प्रत्यार्पण। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 2 सुवर्ण पदकांची

0: प्राप्ती. जगातल्या अर्थव्यवस्थांमधल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत शिकागो इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारतानं 2014 पूर्वी 1,000 अब्ज डॉलर्स मूल्याचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन असलेल्या अर्थव्यवस्थांशी करार केले होते, त्यात वाढ होऊन आता भारतानं 31 विकसित आणि विकसनशील देशांशी मुक्त व्यापार करार केले असून त्यांचं एकत्रित स्थूल राष्ट्रीय उत्पादन मूल्य 6,000 अब्ज डॉलर्स आहे. तसंच त्यात लवकरच आणखी 1,500 अब्ज डॉलर्स मूल्याच्या अर्थव्यवस्थांची भर पडेल, असं त्यांनी सांगितलं. यामुळे भारतीय निर्यातदारांना अधिक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यामध्ये अमेरिकेतल्या भारतीय समुदायानंही सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. वेगानं बदलणाऱ्या जगात आर्थिक सक्षमता ही सामाजिक सक्षमतेपासून वेगळी करता येणार नसून सर्वसमावेशकता हाच सक्षमतेचा पाया आहे, असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित 5व्या कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. बदलत्या काळातली सक्षमता ही या परिषदेची संकल्पना आहे. सहमती, समावेशकता आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन धोरण निर्मिती केली तर लोकशाही आणि विकास एकत्र पुढे जाऊ शकतात, असं ते म्हणाले. एकही नागरिक, उद्योग किंवा प्रदेश विकासात मागे राहणार नाही याची खात्री म्हणजेच सक्षमता, हे त्यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे देखील उपस्थित होते. स्थिर आणि सक्षम वित्तीय व्यवस्थेशिवाय आर्थिक विकासाच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करून घेता येणार नाही, यावर मल्होत्रा यांनी भर दिला. भक्कम ताळेबंद आणि बिगर बँकिंग वित्तसंस्था यांच्या पाठबळामुळे भारतीय वित्तीय व्यवस्था सक्षम झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत ड्रोन दीदी योजनेविषयी.
1: ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठीचं महत्वाचं पाऊल केंद्र सरकारनं ड्रोन दीदी योजनेच्या स्वरूपात उचललं. शेती करणाऱ्या महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याच्या हेतूनं ही योजना आखण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून या योजनेबद्दलची माहिती दिली.
2: आज कई ऐसी महिलाएं हैं जो खेतों के साथ ही अब आसमान की ऊंचाइयों पर काम कर रही. जी हाँ, आपने सही सुना, अब गांव की महिलाएं ड्रोन दीदी बनकर ड्रोन उड़ा रही हैं और उससे खेती में नई क्रांति ला रही है.
1: नोव्हेंबर 2023 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं ड्रोन दीदी योजनेला मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेअंतर्गत 1,261 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानुसार देशभरातल्या निवडक महिला शेतकऱ्यांना 15,000 कृषी ड्रोनचं वाटप करण्यात येणार आहे. स्वतःच्या शेताचं ड्रोनद्वारे निरीक्षण किंवा फवारणी करण्याबरोबरच या महिलांना ड्रोन सेवा इतरांना उपलब्ध करून देता येते. कोणत्याही शेतावर पाहणी किंवा फवारणीसाठी या ड्रोन दीदी सेवा भाड्याने देऊ शकतात. या उपकरण आणि सेवेसाठी केंद्र सरकारकडून ड्रोन दीदींना 80% किंवा जास्तीत जास्त 8,00,000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळतं. त्या पुढच्या खर्चासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं. ग्रामीण भागात महिलांच्या उपजीविकेसाठी आणि उत्पन्नासाठी या योजनेमुळे नवीन संधी निर्माण झाल्या असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचं स्थान अधिक मजबूत होत आहे.
0: भारत हा आता केवळ जहाजांच्या खरेदीत समाधान मानत नाही तर देशांतर्गत जहाज बांधणी हे आपलं ध्येय आहे, असं केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. देशाला जहाज बांधणी क्षेत्रात आत्मनिर्भर, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि जलवाहतुकीसाठी सक्षम बनवण्यात कंपनीनं पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. सागरी अमृतकाळ व्हिजन 2047 अंतर्गत देश आघाडीचे जहाज बांधणी राष्ट्र बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना ही कंपनी केंद्रस्थानी असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

व्यक्त केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंमली पदार्थांचा कुख्यात तस्कर नवप्रीत सिंहचं तुर्कीतून भारतात प्रत्यार्पण करून भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. नवाब विर्क या नावाखाली तुर्कीचं बनावट नागरिकत्व मिळवून नवप्रीत सिंह हेरॉईन आणि मेथमेफेटामाईन या अंमली पदार्थांची भारतातून अफगाणिस्तानात तस्करी करत होता अशी माहितीही त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे दिली. भारताच्या यंत्रणांनी त्याला शोधून त्याची खरी ओळख समोर आणून त्याचं प्रत्यार्पण करण्यात यश मिळवल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं आहे. फ्लाय दुबई विमानाच्या सहवैमानिकानं दहशतवादी हल्ला करायचा प्रयत्न केला असं संयुक्त अरब अमिरातीच्या तपासात समोर आलं आहे. प्रवासादरम्यान वैमानिकावर कुऱ्हाडीनं हल्ला करून विमानाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केल्याची माहिती युएईचे महाधिवक्ता काउन्सिलर डॉ हमाद सैफ अल शमसी यांनी दिली. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एका क्षेपणास्त्राचा मारा झालेल्या कुवेती टँकरवरच्या 5 भारतीय खलाशांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे. ओमानमधल्या भारतीय दूतावासानं ही माहिती दिली असून ओमानच्या अधिकाऱ्यांनी या बचावकार्यात केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान आतापर्यंत अनेक भारतीय खलाशांना हल्ल्यांना तोंड द्यावं लागलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांची संख्या वाढवण्यात आजही यशस्वी ठरले. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं अंतिम फेरीत केवळ एका स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू बनली आहे. भारतीय तिरंदाज कुमकुम मोहोड हिनं महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या पदकासह ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार पुरुष क्रिकेटमध्येही भारतानं पाकिस्तानला धूळ चारून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं पाकिस्तानसमोर 212 धावांचं लक्ष ठेवलं आहे. त्यापूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकात 6 बाद 211 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ निर्धारित 20 षटकात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 192 धावाच करू शकला. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान यानं पुरुषांच्या रिकव्ह प्रकारात आपला सहकारी धीरज बोमदेवरामला पराभूत करून कांस्य पदक जिंकलं. भारतीय कुस्तीगीर अमन सेहरावत यानं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत तर अंतिम पंघाल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दीपक पुनिया यानं पुरुषांच्या 97 किलो वजनी गटाच्या तर सागर जगलान यानं 74 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून आता हे दोघेही कांस्य पदकासाठी लढणार आहेत. महिलांच्या 65 किलो वजनी गटात मात्र महिला कुस्तीगीर मनीषा भानवालचं आव्हान संपुष्टात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या महिला हॉकी संघाच्या सदस्यांना प्रत्येकी 11 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार असल्याची घोषणा ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी केली आहे. भारत पदक तालिकेत सध्या 5व्या स्थानावर आहे. भारताची एकूण पदक संख्या 81 झाली असून यात 19 सुवर्ण, 26 रौप्य आणि 36 कांस्य पदकांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगातल्या अर्थव्यवस्थांमधल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन. फ्लाय दुबई विमानातली झटापट दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा युएईच्या तपास पथकाचा निष्कर्ष. अंमली पदार्थांचा कुख्यात तस्कर नवप्रीत सिंहचं तुर्कीतून भारतात प्रत्यार्पण आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 3 सुवर्णपदकांची प्राप्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोतेहो, यानंतर ऐकूया जिल्हा वार्तापत्र अहिल्यानगर.
1: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात एव्हिएशन पार्कच्या माध्यमातून 4,000 तरुणांना रोजगाराच्या

0: प्रदान। यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा। श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावमध्ये देशातल्या सर्वात मोठ्या एव्हिएशन पार्कची उभारणी केली जात आहे। निबे ग्रुपच्या तसंच संरक्षण उत्पादन प्रकल्पाच्या माध्यमातून 4000 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तसंच पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागात 5000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक येणार आहे। आत्मनिर्भर भारत या संकल्पनेनुसार पूर्वी परकीय देशांवर अवलंबून असलेली संरक्षण उत्पादनं आता देशातच तयार होत असून गणेश निबे यांच्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा देशाच्या औद्योगिक नकाशावर नाव कोरत असल्याचा सार्थ अभिमान पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। राज्य शासनाच्या कौशल्य उद्योजकता विकास विभागाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ अभियानाचं आयोजन करण्यात आलं। लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। या रोजगार महाकुंभात 55 राष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला असून 5000 अधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आहे। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भुईकोट किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि लष्कर प्रशासन यांच्यात महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला। या करारामुळे भुईकोट किल्ल्याच्या विकासकामांना आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। भुईकोट किल्ला हा अहिल्यानगरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा महत्वपूर्ण ठेवा आहे। किल्ल्याच्या संवर्धनासोबतच परिसराचा नियोजनबद्ध विकास आवश्यक पायाभूत सुविधा आणि पर्यटनाच्या दृष्टीनं उपलब्ध असलेल्या विविध शक्यतांचा विकास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत। या सामंजस्य करारामुळे विकासकामांसाठी जिल्हा प्रशासन आणि लष्कर प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होणार आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असून फुले हरित अभियान हा त्यापैकी एक महत्वपूर्ण उपक्रम आहे। विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 10 जिल्ह्यांमध्ये दरवर्षी हे अभियान राबवण्यात येईल। या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड तसंच संवर्धन करण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ उभी करण्याचा विचार असल्याचं कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी सांगितलं। महात्मा फुले कृषी विद्यापीठात फुले हरित अभियानाअंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ कुलगुरू डॉ विलास खर्चे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि जैवविविधतेचं संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवडीचं महत्व अनन्यसाधारण असल्याचंही ते म्हणाले। शिक्षक दिनानिमित्त अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 14 शिक्षक आणि 2 केंद्रप्रमुख यांना प्रवरानगर इथल्या डॉ धनंजय गाडगीळ सभागृहात पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले। शिक्षकांनी बदलत्या काळाचं वास्तव लक्षात घेऊन तळागाळातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानासह शिक्षण देण्याचे प्रयत्न सातत्याने करायचं आवाहन विखे पाटील यांनी केलं। छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास अर्थात सारथी संस्थेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 122.34 कोटी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला आहे। या निधीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या कामाला गती मिळेल तसंच शिक्षण आणि व्यवसायासाठी भरीव मदत करण्यात आली असल्याची माहिती डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। राज्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 500 विद्यार्थी आणि 500 विद्यार्थिनी अशा एकूण 1000 विद्यार्थी क्षमतेच्या 8 भव्य वसतिगृहांच्या उभारणीचं काम आता पूर्ण होत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा कुणबी आणि मराठा कुणबी समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींना विविध शैक्षणिक तसंच सामाजिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील अधिकारी तसंच कर्मचारी यांना राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले। या पुरस्कारांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असणारे कनिष्ठ अभियंता शैलेश साबळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे। त्यांनी यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागात काम केलं आहे। तर श्रोतेहो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र। आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत। वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी। हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा।

श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण हायकू या काव्य प्रकाराची माहिती देणारी हायकूच्या बनात ही नवी मालिका सुरू करीत आहोत. आजच्या भागात ऐकूया

0: या जपानी काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख।
1: हायकू व्याख्यान भाग एक। हायकू म्हणजे काय? मित्र हो, हायकू नावाच्या एका जपानी काव्य प्रकाराबद्दल मी आता तुम्हाला काही विशेष सांगणार आहे। तसा हा काव्य प्रकार महाराष्ट्रात बऱ्यापैकी स्थान मिळवून रुजला आहे। आज अनेक प्रकाशक हायकूची पुस्तकं प्रकाशित करतायत। हायकू लिहिणाऱ्यांचे अनेक ग्रुप्स व्हॉट्सअपवर दिसत आहेत। आधी चारोळ्या लोकप्रिय झाल्या होत्या, आता हायकूची बरसात होत आहे। पण मंडळी, कोणताही काव्य प्रकार परदेशातून आपल्याकडे आला तर तो त्याच्या सर्व नियमांसह स्वीकारला पाहिजे, नाही का? म्हणून तो नीट समजून घेणं गरजेचं आहे। आता हायकू हा काव्य प्रकार 3 ओळींचा असतो हे सर्वश्रुत आहेच। म्हणजे त्याची शब्दरचना 5-7-5, म्हणजे पहिल्या ओळीत 5 अक्षरं, दुसऱ्या ओळीत 7 अक्षरं, तिसऱ्या ओळीत 5 अक्षरं असतात। पण एवढीच माहिती पुरेशी नाही ना। केवळ 5-7-5 मध्ये रचना केली तर हायकू होत नाही। त्याचे काही नियम असतात, काही वैशिष्ट्ये असतात, ती लक्षात घेतली पाहिजेत। पहिल्या 2 ओळी, हां, म्हणजे हायकूमधल्या पहिल्या 2 ओळी, समोरच्या दृश्याचं वर्णन असतं। हे वर्णन एखाद्या निसर्गाच्या देखाव्याचं असू शकेल, किंवा शहरातल्या गजबजाटाचं असू शकेल, किंवा एखाद्या मनस्थितीचं सुद्धा असू शकेल। आता मग तिसरी ओळ लिहिली तर ती काय असेल? त्यामुळे 2 ओळीतून साकारलेल्या दृश्याला कलाटणी मिळून त्यातून एखादं तत्वज्ञान सांगितलं जातं, माणसाचा स्वभाव किंवा जगरहाटी सांगितली जाते। उदाहरण पाहिजे तुम्हाला? बघा, उदाहरण देते। समजा तुम्ही रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभे आहात, रेल्वे गाड्या येतात, माणसं उतरतात जातात, तुम्ही निरीक्षण करतात, काय घडतं ते पहिले वर्णनात्मक लिहित आहात। समोरचं दृश्य कसं लिहाल? गाडी थांबली, प्रवासी उतरले, झालं समोरच्या दृश्याचं वर्णन, म्हणजे हायकूतल्या पहिल्या 2 ओळी। आता तिसरी ओळ जोडायची आहे तर त्यातून जीवनाचा काहीतरी अर्थ सांगितला जाईल। प्रवासी उतरल्यानंतर काय होतं? ते वेगवेगळ्या दिशांना निघून जातात। तर मग असं लिहिता येईल, गाडी थांबली, प्रवासी उतरले आणि पांगले। 5-7-5 मध्ये हायकू हा काय सांगतो? हा हायकू प्रवासी एकाच डब्यातून उतरले पण प्रत्येकाचा मुक्काम वेगळा असतो, म्हणून ते पांगतात, वेगवेगळ्या दिशांना जातात, आणि हेच जीवनातील सत्य आहे। हायकू लिहिताना आणखीन एक नियम लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे हायकूमध्ये उपमा, उत्प्रेक्षा, अलंकार हे वापरायचे नसतात। समोरच्या दृश्याचं नैसर्गिक वर्णन लिहायचं। आता समजा तुम्ही चंद्रासंबंधी हायकू लिहिताय। चंद्र सुंदर दिसतो, कलेकलेने वाढतो, आकाशात नैसर्गिकपणे विहरतो, ढगाळ होतो, असं क्रियांचं वर्णन तुम्हाला लिहिता येईल। मात्र चंद्र हसला, चंद्र म्हणाला अशा कल्पना केलेल्या हायकू चालत नाहीत। कवितेत हे चालू शकतं पण हायकू रचनेत मात्र हे निषिद्ध आहे। समोरच्या दृश्यातून जीवनाचा अर्थ शोधणे हा स्वभाव असलेल्या कवीला हायकू रचना करणं जमू शकतं। हायकू हा काव्य प्रकार शिरीष पै यांनी महाराष्ट्रात रुजवला, तुम्हाला माहिती आहे। अनेक कवींनी मग हायकू लिहायला सुरुवात केली, पण त्यावेळी 5-7-5 अशा अक्षरबंधनात हायकू लिहिला गेला नाही। आता मात्र लिहितात लोक 5-7-5 मध्ये। हायकू हा 3 ओळींचा 17 शब्दवयांचा मितभाषी बंदिस्त घाट असलेला भाव कवितेचा एक स्फुट प्रकार आहे। आपण पुढील भागात त्याच्याबद्दल अधिक समजून घेऊया, हायकू लिहिण्याचा प्रयत्नही करूया।
0: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।

शेतकरी बंधूंनो नमस्कार. भारी, करलाची, माळरानाची किंवा खडकाळ असे जमिनीचे आपण तीन ढोबळ प्रकार मानतो. विभागवार जमिनीची प्रतवारी वेगवेगळी असते. वरवर पाहता जी माती आपण रानामध्ये पाहतो तिला जमीन मानण्याचा प्रघात आहे. परंतु वस्तुतः जमीन ही संजीवन आहे. झाडांना आवश्यक अन्नद्रव्य, ओलावा आणि आधार देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य ही जमीन करत असते. त्यामुळे जमिनीचा आणि फळझाडांच्या वाढीचा महत्त्वाचा आणि परस्पर घनिष्ठ संबंध आहे. जमीन म्हणजे नुसती माती नसते. जमिनीत मातीशिवाय हवा, ओलावा आणि सूक्ष्म जीवाणूंचा समावेश होतो. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ, तिचा सामू, मातीच्या कणांची रचना इत्यादी बाबी फळ उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात. जमीन जिवंत आणि चैतन्यमय असून

0: गांडूळ, बुरशी आणि इतर जीवाणूंचाही समावेश होतो. तिचा जिवंतपणा कायम ठेवण्यासाठी जमिनीला सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा महत्त्वाचा असतो. जमिनीतील सेंद्रिय आणि रासायनिक स्वरूपातील अन्नद्रव्याचे विघटन जीवाणूंद्वारे होते आणि ते वनस्पतीला उपलब्ध करून दिले जाते. जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल घडून जमिनीतल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवता येते. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांच्या प्रमाणावरून जमिनीचं वर्गीकरण करण्यात येतं. जमिनीत सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण 20% कमी असेल तर अशा जमिनीला खनिजयुक्त जमीन आणि 20% अधिक सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीला सेंद्रिय जमीन म्हणतात. पुरेसा ओलावा आणि हवा याच्या समन्वयाने झाडांच्या मुळांची योग्य प्रकारे वाढ होत असते. जमिनीची पाण्याची धारण शक्ती ही फळझाडांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण बाब मानली जाते. ज्या जमिनीत जास्त काळ ओलावा टिकून राहतो ती जमीन चांगल्या दर्जाची मानली जाते. याउलट जिच्यामध्ये फार काळ ओलावा राहत नाही ती जमीन साधारण समजली जाते. जमिनीची सुपीकता, जमिनीचा खारवटपणा आणि अल्कलीयुक्त जमिनीच्या आम्लविम्ल निर्देशांकावर जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंची कृतिशीलता अवलंबून असते. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होतात. जिथे या निर्देशांकांचा समतोल बिघडतो तिथे क्षारपड जमिनीची समस्या तयार होते. खरे म्हणजे आज महाराष्ट्राच्या अनेक भागात जमिनीची गुणवत्ता टिकवली गेली नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेषतः नदीकाठच्या काळ्या जमिनीमध्ये ही समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याला आपण शेतकरीही तितकेच जबाबदार आहोत. वारेमाप रासायनिक खतं आणि बेहिशोबी पाण्याचा वापर यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. आज उपलब्ध असलेल्या पाण्याचं नीट वाटप होत नाही. अधिक उत्पन्नासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतं आणि अवाजवी पाण्याचा वारेमाप पद्धतीने वापर करतात. आजही पद्धती फारशी बदललेली नाही. जमिनीचे संतुलन पूर्णतः बिघडलेलं आहे. रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीतील जीवाणू मोठ्या संख्येने कमी होत आहेत. दर्जेदार चांगल्या प्रतीची जमीन आपल्या हातात राखणं तशीच ती पुढच्या पिढीला सुस्थितीत देणं यातच शेतकऱ्यांचं शहाणपण सामावलेलं आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या जमिनीचा पोस सुधारला पाहिजे. अति हावरटपणाने येणारे बकालपण टाळले पाहिजे. त्यासाठी जमिनीची गुणवत्ता कशात आहे हे समजावून घेणे अत्यंत गरजेचं बनलं आहे.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आजच्या भागात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचे निदान आणि ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन, स्वतःच्या स्तनाची तपासणी कशी करायची. प्रत्येक महिलेनी महिन्यातून एकदा स्वतःच्या स्तनाची तपासणी करणे आवश्यक आहे. पाळी सुरू असलेल्या महिलांनी पाळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी, तर पाळी थांबलेल्या पोस्ट मेनोपॉझल महिलांनी महिन्यातील एक ठराविक तारीख ठरवून ती तपासणी करावी. ही तपासणी करताना आरशासमोर उभे राहून स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत काही बदल दिसतोय का हे पहावे. त्यानंतर झोपून किंवा आंघोळ करताना हाताच्या मधल्या तीन बोटांनी गोलाकार फिरवत स्तनात आणि काखेत कोणतीही गाठ जाणवते का हे तपासावे. पण याला आपण ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन करून कॅन्सर शोधण्याची खात्रीशीर चाचणी समजू नये. त्यापेक्षा स्वतःच्या ब्रेस्टचा नेहमीचा आकार दिसणं आणि स्पर्शाला कसे वाटतात या

0: याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच आपल्या शरीरात नवीन बदल झाला तर तो आपल्याला लक्षात येईल. मग आता स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय? स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे लक्षण नसलेल्या व्यक्तीमध्ये डिझीज शोधण्याचा प्रयत्न. 40 वर्षानंतर मॅमोग्राफीबद्दल डॉक्टरांशी चर्चा करावी. अनेक महिलांसाठी ती दर 1 ते 2 वर्षांनी केली जाते. मात्र तुमचं वय, कौटुंबिक इतिहास आणि इतर रिस्क फॅक्टर्सनुसार हे अंतर वेगळं असू शकतं. पण समजा तुम्हाला स्तनामध्ये गाठ जाणवली किंवा डॉक्टरांच्या तपासणीमध्ये काही बदल आढळला, मग पुढे काय? सर्वात आधी तर घाबरायचं नाही, कारण ब्रेस्टमध्ये गाठ आढळली म्हणजे कॅन्सरच आहे असं नसतं. डॉक्टर सर्वप्रथम तुमची माहिती घेतात. गाठ कधीपासून आहे, त्यात काही बदल झाला आहे का, वेदना आहेत का, निप्पलमधून डिस्चार्ज आहे का, कुटुंबात ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सरचा इतिहास आहे का इत्यादी. त्यानंतर ब्रेस्ट आणि बगलेची क्लिनिकल एक्झॅमिनेशन केली जाते. गरजेनुसार इमेजिंग टेस्ट केल्या जातात. त्यात अल्ट्रासाऊंड आणि मॅमोग्राफी यांचा वापर केला जाऊ शकतो. कोणती तपासणी करायची हे वय, लक्षण आणि क्लिनिकल फाइंडिंग्स यावर अवलंबून असतं. 40 वर्षाखालील महिलांसाठी सहसा ब्रेस्ट सोनोग्राफी केली जाते आणि 40 वर्षावरील महिलांसाठी मॅमोग्राफी ही सर्वात महत्त्वाची चाचणी आहे. मॅमोग्राफी म्हणजे ब्रेस्टचा विशेष प्रकारचा एक्सरे. ती ब्रेस्टमध्ये संशयास्पद बदल शोधण्यासाठी वापरली जाणारी एक इमेजिंग टेस्ट आहे. जर सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफीमध्ये काही संशयास्पद वाटले तर डॉक्टर बायोप्सी करण्याचा सल्ला देतात. बायोप्सी म्हणजे नेमकं काय? बायोप्सीमध्ये संशयास्पद भागातून छोटासा टिश्यू सॅम्पल घेतला जातो आणि तो मायक्रोस्कोपखाली तपासला जातो. इथे मला एक मोठा गैरसमज दूर करायचा आहे. अनेकांना वाटतं की सुई टोचल्यामुळे किंवा बायोप्सी केल्यामुळे कॅन्सर शरीरात पसरतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. बायोप्सी हाच एकमेव मार्ग आहे ज्याने गाठ कॅन्सरची आहे की नाही हे 100% खात्रीने सांगता येते आणि पुढील उपचार ठरवता येतात. त्यानंतर जर कॅन्सर असल्याचं निदान झालं तर पुढचा प्रश्न असतो, कुठला कॅन्सर, किती मोठा आहे, तो कुठपर्यंत आहे आणि त्यावर कोणता उपचार योग्य आहे. आणि उद्या आपल्या शेवटच्या भागात आपण सर्वात जास्त भीती वाटणाऱ्या प्रश्नाबद्दल बोलणार आहोत. जर ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालंच तर उपचार काय असतात, ब्रेस्ट काढावीच लागते का आणि कॅन्सरनंतर पुन्हा सामान्य आयुष्य जगता येतं का. पण आजच्या भागात सर्वात महत्त्वाचा संदेश असा, गाठ सापडली म्हणजे घाबरायचं नाही, पण तपासणी पुढेही ढकलायची नाही.
1: श्रोते हो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो याविषयी सृष्टी ज्ञान संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर कुणाल अनेराव यांच्याशी बातचीत करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया स्थानिक जैवविविधतेचं संवर्धन करताना पारंपरिक पिकं असतील किंवा पारंपरिक पिकांची जी काही बियाणे असतील यांचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो ते समजून घेऊया.
1: जसं मी म्हटलं की पारंपरिक बियाणे आणि आपली जी स्थानिक देशी वाण आहेत ही केवळ नुसती उत्पादनाची साधनं नसून ते एक आपल्या आजूबाजूचा जो जैवविविधता आहे ती शाबूत ठेवण्यासाठी सर्वात मोठं काम करते. कारण संकरित बियाणाच्या तुलनेत पारंपरिक बियाणं आहेत ही स्थानिक पर्यावरणाशी हजार वर्षापासून जुडलेली आहेत. म्हणजे तिथे येणारे कीटक म्हणा, तिथे येणारे पक्षी म्हणा, त्यांना त्यांचं खाद्य काय आहे ते माहिती आहे. त्यामुळे जर ते खाद्य त्यांना मिळालं नाही तर निश्चितच त्यांच्यासुद्धा काही आजूबाजूचा हॅबिटॅट आहे ते नुकसान जास्तीत जास्त होऊ शकतं. पारंपरिक आपली जी शेती होती ती फक्त एकसुरी नव्हती, जे आजकाल एकसुरी लागवडीमुळे पक्ष्यांच्या सुद्धा जैवविविधतेवरती खूप मोठा परिणाम झाला आहे. तर पूर्वीची जी शेती होती

0: वेगवेगळ्या प्रकारची होती. आंतरपिके घेतली जात होती, मिश्र पिके घेतली जात होती. त्यामुळे वर्षभर ह्या पिकांवरती फुलं यायची किंवा बांधावरती लावलेली जी काही झाडं होती त्याच्यावरती विविध फुलं यायची. आणि निश्चितच ती फुलं असल्यामुळे मधमाशा येणं गरजेचंच आहे, त्यामुळे त्या मधमाशांचं जे हॅबिटॅट होतं ते वाचत होतं. त्यानंतर पक्षी आहेत, म्हणजे कितीतरी पॅराकीट आहेत, बीटर आहेत, जे निश्चितच आपली भरडधान्य लावतो, ज्वारी बाजरी त्याच्यावरती ते येतात. आणि पारंपरिक बियाणं जी होती त्याच्यावरती ते वाढलेले होते, त्यामुळे नवीन बियाणी हायब्रिड बियाणी जेव्हा तुम्ही त्याला इंट्रोड्यूस करता तेव्हा निश्चितच त्यांचं खाणं तिथे होत नाही आणि ते कमी होतं. त्यामुळे खाण्याविना त्यांची जी नवीन जीव तयार करायची जी त्यांची प्रक्रिया आहे त्याच्यावरती निश्चितच परिणाम होतो. जंगलं आहेत, जंगलामध्ये सुद्धा आपल्याकडे विविधता होती, तर जंगलामध्ये असणारे प्राणी आहेत त्यांच्यावरती सुद्धा परिणाम होतो, कारण जंगलं तोडली जात आहेत तर तिथे काही पक्षी जे घरटी करतात तर त्यांच्यावरतीही परिणाम होतो. काही जी पारंपरिक पिकं आहेत जी उंच उंच वाढतात तर त्याच्यातही काही काही पक्षी आहेत त्याच्यात आपली घरटी करतात, तर ती लोकांची जी हायब्रिड बियाण्याची मागणी आहे की लवकरात लवकर उत्पादन जास्तीत जास्त छोटी जेवढी असतील जास्तीत जास्त तेवढ्या मॅनेज करायला त्यांना जेवढी बरी पडतील तर पिकं छोटी झाल्यामुळे निश्चितच त्यांचा जो अधिवास आहे त्याच्यावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणून ही पारंपरिक बियाणं जपणे आपल्याला गरजेचं आहे.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो हे जाणून घेत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण स्थानिक जैवविविधतेमध्ये पारंपरिक पिकं असतील किंवा या पिकांचं जे काही बियाणं असेल यांचा काय रोल आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या आपल्या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांच्या वापरामध्ये किती प्रमाणात बदल होतो, कमी करता येतो याविषयी जाणून घेऊयात. नमस्कार.
0: धन्यवाद सर.

0: वसंता शंकररामन आणि रेवती नटराजन यांनी गायलेले राग अमृतवर्षिणी, नटाई आणि लतांगी आपण ऐकले. त्यांना वॉलिनची साथ वनमाला दीक्षित यांनी आणि मृदंगमची साथ सतीश कृष्णमूर्ती यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.
1: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगातल्या सुमारे 75 ते 80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 3 उमेदवार जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 3 सुवर्णपदकांची प्राप्ती आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मोसमी पावसाची माघार. जगातल्या अर्थव्यवस्थांमधल्या सुमारे 75 ते 80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत शिकागो इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आतापर्यंत 31 विकसित आणि विकसनशील देशांशी मुक्त व्यापार करार झाले असून त्यात लवकरच भर पडेल असं त्यांनी सांगितलं. यामुळे भारतीय निर्यातदारांना अधिक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यामध्ये अमेरिकेतल्या भारतीय समुदायानंही सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. वेगानं बदलणाऱ्या जगात आर्थिकदृष्ट्या टिकून राहण्यासाठीही सामाजिकदृष्ट्या टिकाव धरणं आवश्यक असून त्याकरता सर्वसमावेशकता अंगीकारावी लागेल असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित 5व्या कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. बदलत्या काळातली सक्षमता ही या परिषदेची संकल्पना आहे. सहमती, समावेशकता आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन धोरण निर्मिती केली तर लोकशाही आणि विकास एकत्र पुढे जाऊ शकतात असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे देखील उपस्थित होते.

0: स्थिर आणि सक्षम वित्तीय व्यवस्थेशिवाय आर्थिक विकासाच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करून घेता येणार नाही, यावर मल्होत्रा यांनी भर दिला. भारत हा आता केवळ जहाजांचा खरेदीदार राहिला नसून जहाज बांधणी हे आपलं ध्येय आहे, असं केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. देशाला जहाज बांधणी क्षेत्रात आत्मनिर्भर, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि जलवाहतुकीसाठी सक्षम बनवण्यात कंपनीनं पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत ड्रोन दीदी योजनेविषयी.
1: ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठीचं महत्वाचं पाऊल केंद्र सरकारनं ड्रोन दीदी योजनेच्या स्वरूपात उचललं. शेती करणाऱ्या महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याच्या हेतूनं ही योजना आखण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून या योजनेबद्दलची माहिती दिली.
2: आज कई ऐसी महिलाएं हैं जो खेतों के साथ ही अब आसमान की ऊंचाइयों पर काम कर रही. जी हाँ, आपने सही सुना, अब गांव की महिलाएं ड्रोन दीदी बनकर ड्रोन उड़ा रही हैं और उससे खेती में नई क्रांति ला रही है.
1: नोव्हेंबर 2023 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं ड्रोन दीदी योजनेला मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेअंतर्गत 1,261 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानुसार देशभरातल्या निवडक महिला शेतकऱ्यांना 15,000 कृषी ड्रोनचं वाटप करण्यात येणार आहे. स्वतःच्या शेताचं ड्रोनद्वारे निरीक्षण किंवा फवारणी करण्याबरोबरच या महिलांना ड्रोन सेवा इतरांना उपलब्ध करून देता येते. कोणत्याही शेतावर पाहणी किंवा फवारणीसाठी या ड्रोन दीदी सेवा भाड्याने देऊ शकतात. या उपकरण आणि सेवेसाठी केंद्र सरकारकडून ड्रोन दीदींना 80% किंवा जास्तीत जास्त 8 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळतं. त्या पुढच्या खर्चासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं. ग्रामीण भागात महिलांच्या उपजीविकेसाठी आणि उत्पन्नासाठी या योजनेमुळे नवीन संधी निर्माण झाल्या असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचं स्थान अधिक मजबूत होत आहे.
0: विधान परिषदेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं 3 उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातून आमदार अभिजित वंजारी तसंच पुणे शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा संधी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीसाठी येत्या मंगळवारपर्यंत म्हणजेच 6 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे, तर 9 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान 23 ऑक्टोबरला होणार आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुका लढवणार आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उमेदवार देईल, असं काल रात्री उशिरा जाहीर करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांची संख्या वाढवण्यात आजही यशस्वी ठरले. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं अंतिम फेरीत केवळ 1 स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू बनली आहे. अमरावतीची भारतीय तिरंदाज कुमकुम मोहोड हिनं महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या पदकासह ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. या यशानंतर कुमकुमनं आनंद व्यक्त केला.
3: बहुत हार्ड वर्किंग रही है अभी तक और अभी भी आगे तो बहुत रहने वाली है. 2018 में आर्चरी शुरू की थी, उसके बाद मैंने 4 साल इंडियन चलाया और फिर कप लिया. 4 साल हो गए अभी ये वो खेलते हुए और बीच में तो बहुत डाउनफॉल था, मतलब बिल्कुल तीर लगते ही नहीं थे, फॉर्म भी नहीं था. फिर उसके बाद बहुत डेवलप किया है, स्ट्रेंथ में भी बहुत

0: मतलब मेहनत करके सब कुछ लाया है।
1: पुरुष क्रिकेटमध्ये भारतानं पाकिस्तानला धूळ चारून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं दिलेल्या 212 धावांचं लक्ष्य गाठताना पाकिस्तान 6 खेळाडूंच्या बदल्यात 192 पर्यंतच पोहोचला. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान यानं पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात आपला सहकारी धीरज बोम्मदेवराला पराभूत करून कांस्यपदक जिंकलं. भारतीय कुस्तीगीर अमन सेहरावत यानं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत तर अंतिम पांघल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दीपक पुनिया यानं पुरुषांच्या 97 किलो वजनी गटाच्या तर सागर जगलान यानं 74 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून आता हे दोघेही कांस्य पदकांसाठी लढणार आहेत. महिलांच्या 65 किलो वजनी गटात मात्र महिला कुस्तीगीर मनीषा भानवालचं आव्हान संपुष्टात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारत पदक तालिकेत सध्या 5व्या स्थानावर आहे. भारताची एकूण पदक संख्या 81 झाली असून यात 19 सुवर्ण, 26 रौप्य आणि 36 कांस्य पदकांचा समावेश आहे. आयआयटी मुंबईतल्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी या संस्थेतले प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांची काल सुमारे 10 तास चौकशी केली. साहिलच्या पालकांनी प्राध्यापक डुल्ला यांच्यावर साहिलला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याचा आणि त्याच्याशी जाती आधारित भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं आज जाहीर केलं. विदर्भातला चंद्रपूर आणि गडचिरोली, मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रातून मोसमी पावसानं माघार घेतली आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत या भागातून मोसमी पाऊस माघार घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. उर्वरित महाराष्ट्रातून येत्या 2-3 दिवसात मोसमी पाऊस माघारी जाऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आतापर्यंत देशाच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूननं माघार घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगातल्या सुमारे 75-80% देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होतील असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं प्रतिपादन. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 3 उमेदवार जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला आज आणखी 3 सुवर्णपदकांची प्राप्ती आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मोसमी पावसाची माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत होते हो. सुरुवातीला हवामान वृत्त. राज्यात सर्वत्र हवामान कोरडं होतं आणि येत्या 48 तासातही राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील, परंतु काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हे होतं हवामान वृत्त. ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर आम्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करत असतो. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम.

उत्तर पत्रिकेचे पहिले पान. आत येऊ का सर? असं वर्गात येतानाच विद्यार्थी विचारतो आणि त्याच्या विचारण्याच्या अदबीतून, त्याच्या साध्याच पण स्वच्छ नेटक्या गणवेशातून अनुभवी शिक्षक त्या विद्यार्थ्याच्या वाटचालीचं मूल्यमापन करू शकतात. अगदी तसंच असतं आपल्या उत्तरपत्रिका लेखनाचं. पहिलं पान उलटताच आपली लेखन पद्धती, सुबक अक्षर, खाडाखोड विरहित नेटकी उत्तरपत्रिका, योग्य ठिकाणचे परिच्छेद, पुरेसा समास, अधोरेखित वाक्य करतानाही बाळगलेली काळजी, यातूनही पुढच्या संपूर्ण उत्तरपत्रिकेचा दर्जा आणि परीक्षार्थी विद्यार्थ्याच्या कुवतीचं मूल्यमापन होतं. उत्तरपत्रिका लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचेही अनेक प्रकार असतात. काही जण लिहिल्यानंतर विचार करतात, तर काही लेखनापूर्वी विचार करतात. काही जण काय विचार करायचा याचाच विचार करतात, तर काही जण मागचा पुढचा विचार न करताच लिहित सुटतात. आपल्या एकंदरीतच वैचारिक आयुष्याचं चित्र विद्यार्थ्याच्या लेखनात प्रकटत जातं. पाठ करून छापल्यासारखे लिहिलेले लेखन तंत्रसफाईचे गुण मिळवून देते, पण अशा लेखनात स्वतंत्र चिंतनाचा आणि कल्पकतेचा सुगंधही नसतो. जे लिहिलं आहे ते लिहिणाऱ्याला कळलेलं नाही हे शिक्षकाला बरोबर कळतं, पण गुण द्यावेच लागतात. पण लेखनात जर तंत्रशुद्धतेबरोबर बाह्य वाचन, स्वतंत्र विचार यांचं प्रतिबिंब असेल ना, तर गुण देतानाही न पाहिलेल्या विद्यार्थ्याचंही कौतुक वाटतं. खाडाखोडीचं सातत्य आपल्या मनातील गोंधळ दर्शवतं. वर्गात आल्यावर एकदम काही मुलांना लक्षात येतं, अरे आज पेनच आणलेलं नाही, जेवणाचा डबा टेबलवर राहिला, वेळापत्रक गुरुवारऐवजी शुक्रवारचं पाहिलं आणि चुकीची वह्या पुस्तकं आणली. तसंच त्यांचं लेखनही

गोंधळ गुंत्याचं. म्हणूनच लेखनाची टापटीप जगण्यातून पुढे सरकते. जगण्याचं नेटकेपण विचारातून आणि विचारांच्या शिस्तीसाठी साधना. त्या साधनेचेच तर हे क्षण, मुलांचेच नाहीत, आम्हा वयानं मोठ्या माणसांचेही.

तिच्या वर्गात. आश्चर्यातून सावरूच शकलो नाही. शाळेतून नवी पाठ्यपुस्तकं आज नाही मिळाली तर वेदश्री पुस्तकात रमली देखील. अगदी खिडकीतून पुस्तकावर प्रकाश तरी येईल पण पावसाची झड तर येणार नाही याची काळजी घेत लोडाला टेकून स्वारी नव्या पाठ्यपुस्तकात निमग्न. कशी काय किमया घडली होती ते एक शाळात जाणे. मी तिच्याकडे आश्चर्य मिश्रित कौतुकानं पाहतोय याचंही तिला भान नव्हतं. जणू पुस्तकाच्या हाती पुस्तक असावं अशी भावतंद्रा. अर्थात ते वाचणारं लोभस काव्य. मीही कौतुकानं पण न डहुळता वाचत राहिलो. कुठल्याशा आवाजानं तिची तंद्रा भंगली. बेल वाजली. कुणीतरी आलं कुठल्या तरी कारणानं. तिच्या वाचनाला पडलेला तो परिच्छेद पाहून मी सहज विचारलं, झाला एवढ्यात अभ्यास सुरू? आश्चर्यच आहे. तिच्या उत्तरानं मी अधिकच चकित झालो. अभ्यास म्हणून वाचत नव्हतेच मी, मजेनंच वाचत होते. अहो मराठीचं नव्या इयत्तेचं पुस्तक वर्गात अभ्यास म्हणून शिकवणारच आहेत बाई, पण त्याआधी मजा म्हणून वाचतानाच आनंद होतोय. म्हणून वाचण्यात केवढी गंमत आहे बघा ना. बाबा हे बघा, आपल्या माजी राष्ट्रपतींचं विचारधन. देशाला देण्यासाठी तुमच्याकडे 10 मिनिटं वेळ आहे का? काय सॉलिड विचार आहेत बाबा. हा बघा ना, मारुती चितमपल्लींचा लेख खंड्या. मी खंड्या पक्षी अजून पाहिलेलाच नाही पण प्रत्यक्षात बघण्याची आता ओढ मात्र निर्माण झाली आहे. बाबा खरंच मराठीचं पुस्तक वर्गात शिकवण्याआधीच शिकण्याचं पुस्तक असतं. तुम्हाला कसं कळणार म्हणा. का ग? अहो तुम्ही वर्गात फक्त शिकवता ही पुस्तकं, शाळेत शिकताय कुठं तुम्ही? खरंच पुन्हा एकदा नव्या वर्गात बसलो होतो मी, वर्ग नसलेल्या निरागस उद्गारांच्या.

शाळाई वयाच्या कोवळेपणाचा उंबरठा पार करून काही मुलांची प्रतिभा थक्क व्हावं इतकी उंच भासते. वाटत हीच बोलली का याच्यातून दुसरंच कोणी बोललं. असे खूप प्रसंग आठवतात जेव्हा मी केवळ अवाक झालो होतो. चार पावसाळी दिवसानंतरचं अवचित आलेलं कोवळं पिवळं उन्ह पाहून एक चिमुरडी म्हणाली होती, आई अगं आजचं ऊन बघ किती मऊमऊ वाटतंय. अचानक हे वाक्य ऐकलं आणि मी चमकलोच. त्या उन्हाचा स्पर्श बेटीनं व्यक्त केला होता. उन्हाचं रूप तर तिला जाणवलंच, पण स्पर्शही तिनं झेलला. अशाच ढगाळ हवेतून प्रवास करताना प्रवासातली सहप्रवासी वय वर्ष 7-8 असेल आभाळ पाहून म्हणाली, काका असं वाटतंय आकाश जांभळी देत आहे. दुपारचं आळसावलेपण, सुस्ती एका सहज सुंदर बोलप्रतिमेतून तिनं व्यक्त केली होती. पाठ्यपुस्तक मंडळाच्या विमुक्त भटक्या मुलांच्या शिबिरात असाच अनुभव त्या रान हिरव्या मुलांनी दिला. आई म्हटल्यावर तुम्हाला कोणाची आठवण येते असं म्हटल्यावर एकानं विठाई, दुसऱ्यानं जेऊ घालणारी जन्म देणारी आई, एकानं धान्य देणारी जमीन काळी आई, असं सांगत एकानं शाळा असं उत्तर दिलं. समोर असून शाळेत जाता येत नाही त्या आईनं कडेवर घेऊन शिकवावं, पण शेतीच्या कामात त्या शाळाईकडे जाताच येत नाही असं सांगून माझ्या पापण्या ओल्या केल्या होत्या. प्रत्येकात दडलेल्या अभिजात प्रतिभेतून माणूस पण बहरतं. खरा पालक आणि खरा शिक्षक स्वतःच्या कल्पकतेनं हाच बहर विकसित करण्याचं काम करतो. हा बहर प्रत्येकात असतोच. आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या व्यर्थ कसोट्यांनी ह्या बहराचा

शिशीर करतो आणि त्या निष्पर्ण फांद्यांवर गुणवत्तेच्या याद्यांचे निकाल झळकवतो. प्रतिभा हे तर मानवाचं इतर सजीवांहून वेगळेपण, आणि हे वेगळेपण शोधणं हेच तर पालक शाळांचं आणि शाळा पालकांचं काम.

0: जुन्या
1: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन सगळीकडे पाळला गेला.

0: खरं तर सगळेजण आपण बोलतो की सध्या हार्ट अटॅकचं वय आता खूप अलीकडे येत चाललं आहे. आपली सध्याची लाईफस्टाईल, स्ट्रेस याला कारणीभूत आहेत ही कारणं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. मग ती हृदय सुदृढ ठेवण्यासाठी ही लाईफस्टाईल आपण सुधारतो का, किंवा आपल्या हृदयाला काहीच आजार व्हायला नको म्हणून आपण स्वतःची काळजी घेतो का, फक्त आपण काळजीच करत बसतो? श्रोते हो, आपलं हृदय सुदृढ ठेवण्यासाठी आपण काय काळजी घ्यायची, किंवा आपल्या हृदयाला काहीच आजार व्हायला नको म्हणून आपण काय काळजी घ्यायची, हे आणि यासारखे बरेच प्रश्न आपण आपल्या स्वस्थ भारत कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे हृदयरोगतज्ञ डॉक्टर आशिष नाबर यांना. डॉक्टर आशिष नाबर हे गेली 30 वर्ष हृदयरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून हृदयाच्या संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. डॉक्टर आशिष नाबर, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: धन्यवाद सुजाता.
0: डॉक्टर, 29 सप्टेंबरला आपण जागतिक हृदय दिन पाळला, तर त्यानिमित्ताने आपण काय सांगाल?
1: सो वर्ल्ड हार्ट फेडरेशन हा वर्ल्ड हार्ट डे म्हणून सेलिब्रेट करते आणि प्रत्येक वेळी त्याची एक थीम असते. तर मला वाटतं 2024-2026 दरम्यानसाठी डोंट मिस अ बीट अशी थीम आहे. आणि त्याचा आपण अर्थ असा आहे की बऱ्याचदा लोकांना माहीत नसतं की हे जे त्यांना त्रास होत आहेत ते हृदयाशी निगडीत आहेत, आणि मग ते ओव्हरलुक किंवा डिसमिस केले जातात किंवा डॉक्टरपर्यंत जाण्याची वेळ येत नाही. तर त्याच्याविषयीची जागरूकता निर्माण करणं आणि बरेचसे हृदयविकारांना किंवा हार्ट अटॅकला कारणीभूत असणारे जे रिस्क फॅक्टर्स ज्याला म्हणतात ते ओळखण्याविषयी लोकांना परत एकदा जागृत करणं, म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीस, पण त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तो ती थीम ठेवली आहे.
0: पण डॉक्टर, पण आपल्या हृदयाला काय आजार झालाय किंवा हृदयाच्या काय बारीक बारीक कुरकुरी सुरू झाल्यात हे आपण कसं ओळखायचं आणि त्या कुरकुरी नेमक्या कोणत्या असतात?
1: सो सर्वसाधारणपणे आपण असं म्हणू शकतो की जर तुम्हाला चालताना त्रास जाणवला की तुम्हाला दम लागतोय किंवा छातीत भरून येत आहे तर हे काहीतरी वेगळं आहे आणि हे काही आठवड्यांपासून किंवा महिन्यांपासून चालू झालं आहे तर नक्कीच कुठेतरी काहीतरी बिनस्त आहे, म्हणजे हे लक्षात येणं गरजेचं आहे. बऱ्याचदा दम लागणं हे हार्टच्या वीकनेसशी निगडीत असू शकतं, छातीत दुखणं हे हार्टच्या नसांच्या ब्लॉक्सशी निगडीत असू शकतं, किंवा धडधड जाणवणं किंवा नुसतंच कसं तरी वाटणं हे नाडी जलद होण्याशी निगडीत असू शकतं. नाडी हळू झाली तर लोकांना चक्कर येते, अंधार येतो किंवा पडतात. तर ह्या प्रकारचे कुठले जर त्रास नव्याने चालू झाले असतील विशेषतः, तर मग ते एखाद्या तज्ञाकडे जाऊन त्याच्याविषयी थोडंसं जास्त तपासणी करून काय निदान आहे तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही सांगितलं की माणूस चक्कर येऊन पडतो तेव्हा नाडी हळू होते आपली, किंवा हृदयात धडधड व्हायला लागते, दम लागतो चालताना, मग तर ह्या जाडीचा आणि हृदय याच्या आजाराचा काही संबंध आहे का, की बारीक लोकांना सुद्धा हृदयाचे आजार होऊ शकतात?
1: राईट. सो बऱ्याचदा लोकांना वाटतं की वय झालं तर एवढा दम तर लागणारच, किंवा वजन जास्त असेल तर एवढंच मी चालू शकणारच. हे बऱ्याचदा आपण ऍक्सेप्ट केल्यासारखं आपणच ठरवतो की हे आजाराचं काही लक्षण नाही, हे नॉर्मल आहे आणि त्यामुळे हा आजार नसावा. पण ते कितपत खरं आहे आणि खरंच आजार नाही आहे का हे तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आणि काही नसेल तर देखील मी म्हटलं तसं ते पण आश्वस्त होणं गरजेचं आहे, कारण नाहीतर आपण उगाच गरज नसताना आपली लाईफस्टाईल मर्यादित करायला चालू करतो. काही नाही हे देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, मग हृदयाला आपल्या कोणकोणते आजार होऊ शकतात?
1: बऱ्याचदा लोकांना हार्ट अटॅक हा एकच आजार माहीत आहे. हार्ट अटॅक म्हणजे हार्टच्या नसामध्ये ब्लॉक झालं तर हार्टचा स्नायू त्याच्यामध्ये कामी येतो आणि दुखतं आणि त्याला हार्ट अटॅक म्हणतात. नसांच्या ब्लॉकमुळे येतो त्याला हार्ट अटॅक म्हणतात, किंवा नसांमध्ये ब्लॉक असेल तर चालताना दुखणं त्याला अंजायना म्हणतात. हा एक प्रकारचा झाला. दुसरा प्रकारचा आजार आहे की हार्ट वीक असणं. तर ते वीकनेस बहुतेक वेळा हार्ट अटॅकमुळे किंवा ब्लड प्रेशर, डायबिटीस अनेक वर्ष असल्यामुळे किंवा स्नायूचा स्पेसिफिक आजार असल्यामुळे येतो. सो हार्ट वीक असणं त्याला हार्ट फेलियर म्हणतात, म्हणजे ते वीक असल्यामुळे दम चालताना लागेल किंवा अति दम लागून ऍडमिट व्हायची वेळ येईल ह्याला हार्ट फेलियर म्हणतात. आणि तिसरा आजार आहे तो नाडींचे आजार, म्हणजे नाडी हळू झाली

0: तर चक्कर येऊन पडणं किंवा नाडी जलद झाली तरी देखील चक्कर येऊ शकते किंवा धडधड जाणू शकतं, हे नाडीचे आजार. तर हार्ट अटॅक म्हणजे हार्टच्या नसांचा, हार्ट फेलियर म्हणजे हार्टच्या पंपचा वीक असण्याचा, आणि नाडीचे आजार ज्याच्यामुळे चक्कर येऊ शकते किंवा धडधड जाणू शकते. सो ब्रॉडली स्पीकिंग आपण असे तीन प्रकारचे आजार म्हणू शकतो.
1: अच्छा डॉक्टर, मग आता तुम्ही हार्ट वीक होतं हे कारण तुम्ही सांगितलं, तर

0: पेशंट्स येतात असं नाही. बऱ्याचदा वयस्क पेशंट्स किंवा डायबिटीस असणारे पेशंट्स हार्टच्या नसामध्ये ब्लॉक असण्यामुळे देखील दम लागतो असं म्हणतात. सो दुखत नाही त्यांना, पण दम लागतं. आणि दुसरं दम लागण्याचं कारण म्हणजे हार्टचं विकनेस असणं, जे आपण म्हटलं की विकनेस झालं की हार्टची पंपिंग कॅपॅसिटी कमी झाली की आपण तेवढ्या जोमाने चालू शकत नाही आणि दम लागतो म्हणतो, किंवा थकवा येतोय म्हणतो. आणि बऱ्याचदा हार्टमध्ये टणकपणा पण निर्माण होतो. ब्लड प्रेशर जर बरेच वर्ष असेल तर हार्टची जाडी वाढते आणि एक प्रकारे टणक होतं. म्हणजे रबर बॉलसारखं असलं हार्ट प्लास्टिक बॉलसारखं झालं, समजा उदाहरण द्यायचं तर, त्या लोकांनाही दम लागतो. सो दम लागणं, एस्पेशली नव्याने दम लागायला चालू होणं, ही बाब जर लक्षात आली तर मग त्याची शहानिशा व्हायला पाहिजे.
1: अच्छा, आणि तुम्ही नाड्यांचे आजारही डॉक्टर सांगितले.
0: नाडी म्हणजे हार्ट बीट. हार्ट बीट जे आपण स्टेथोस्कोप ठेवून ऐकलं तर हार्ट बीट झाली, आणि आपण पल्सवर हार्ट ठेवला तर आपण हार्ट रेट म्हणतो. पण इफेक्टिव्हली नाडी म्हणजे हार्ट रेट, आणि ती हार्ट रेट ही एक ड्रायव्हर आहे आपली हार्टची पंपिंग कॅपॅसिटी नॉर्मल ठेवायला. म्हणजे समजा तुम्ही बसला असाल तर हार्ट रेट 60 ते 80 असेल, नाडी 60 ते 80 असेल. तुम्ही चाललात तर ती 90 ते 100 होईल, पळालात तर 120 ते 130 होईल. ही जी वाढ आहे ती नाडीची वाढ नॉर्मल आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे.
1: मग ही जी नाडीची धडधड आहे डॉक्टर, त्याच्याकडे आपण बारकाईने कसं लक्ष द्यायचं? म्हणजे
0: सो धडधड हा फार कॉमन वर्ड आहे. तर धडधड होते म्हणजे आपल्याला त्यावेळेचा ECG लागतो, कारण तिथून आपल्याला कळतं की धडधड कुठल्या प्रकारची आहे. हार्टच्या वरच्या कप्प्यातून होणारी का खालच्या कप्प्यातून होणारी का हार्टमध्ये एक्स्ट्रा कनेक्शन असल्यामुळे होणारी, तर हे सगळं आपल्याला धडधडीच्या वेळी ECG रेकॉर्ड झाला की कळतं. जर तुमची धडधड थोडक्या प्रमाणात असेल तर आजकाल थोडंसं सोपं झालंय. तुमची धडधड समजा अर्धा पाऊण तास चालणारी असेल आणि आठवड्यातनं 1-2 वेळा होणारी असेल तर होल्टर नावाची एक ECG रेकॉर्डिंग इक्विपमेंट आहे, तर ती लावून आपण धडधड कॅप्चर करायला बघतो ECG वर. जर तुमची धडधड जास्त वेळ चालली 1-1.5 तास तर जवळच्या नर्सिंग होममध्ये जाऊन लगेच ECG रेकॉर्ड केलात तर आपल्याला लगेच डायग्नोसिस मिळतो आणि मग आपल्याला पुढे जायचा मार्ग सापडतो कुठल्या प्रकारची धडधड आहे त्या अनुषंगाने.
1: पण डॉक्टर, ही जी धडधड होती ती म्हणजे त्या पेशंटला सामान्य माणसाला सारखीच होते की थोड्या थोड्या वेळाने होते, म्हणजे कसं आपण त्याला मॉनिटर करायचं त्या धडधडीला?
0: फार महत्वाचा प्रश्न आहे सुचिता, कारण मी म्हटलं तसं दम लागणं आणि दुखणं हे लोक चालताना अनुभवतात आणि मग त्याविषयी ते नक्कीच लवकर सांगू शकतात. धडधड होते हे बऱ्याचदा त्यांना तेवढं लक्षात येत नाही, घबराट म्हणतात किंवा बेचैन वाटलं म्हणतात आणि मग त्यांना ते कळत नाही की हा धडधडीचा भाग आहे म्हणून. त्यामुळे ती ओळखणं कधी कधी लोकांना कठीण जातं आणि त्यामुळे बरेच वर्ष ते ती सहन करतात. आणि हे नाडी जलद होण्याचा आजार असेल हे ECG केल्याशिवाय लक्षात येत नाही, त्यामुळे बऱ्याचदा त्यांना टेन्शन आलं म्हणून होतात अशा पद्धतीने ती कंप्लेन त्याला थोडक्यात कचऱ्याची टोपली दाखवली जाते असं म्हणू शकतो आपण. आणि मग योग्य निदानाला वेळ लागतो कधी कधी.
1: अच्छा डॉक्टर, आता असं म्हटलं जातं की आपल्या म्हणजे घरामध्ये कोणाला हार्ट अटॅक आला असेल समजा, किंवा ज्यांना BP असेल किंवा ज्यांना डायबिटीस असेल त्यांना ह्या शक्यता जास्त आहेत का?
0: हे खरंच आहे. म्हणजे आता वाढत्या वयांबरोबर हार्टचे आजार होणं किंवा तरुण लोकांमध्ये अनुवांशिकतेमुळे लवकर आजार होणं हे ही गोष्टी आपल्याला माहीत आहेत, पण देर आर सर्टन अदर रिस्क फॅक्टर्स ज्याला म्हणतात की ते आपण जर कंट्रोलमध्ये ठेवले तर हा आजार होण्यापासून आपल्याला वाचता येतं किंवा ते पुढे ढकलता येतात म्हणा. सो त्याच्यामध्ये महत्वाचे 3 गोष्टी म्हणजे ब्लड प्रेशर आहे की नाही ते कळणं, असलं तर कंट्रोलमध्ये असणं, सेम डायबिटीस आहे की नाही ते डायग्नोज वेळेत होणं आणि त्याचा कंट्रोल चांगला असणं, तिसरी गोष्ट आहे की कोलेस्ट्रॉल तुमचं लिपिड्स म्हणतो आपण त्याला, तर ते वेगवेगळ्या प्रकारचे त्या लिपिड्सचे भाग आहेत. LDL कोलेस्ट्रॉल हा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे त्या लिपिड्सचा की जो कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. ह्या 3 गोष्टींचा परिणाम सगळ्यात जास्त असतो. त्याच्यानंतर हल्ली आपल्याला लक्षात आलं आहे की चांगली झोप, फिजिकल एक्झरसाइज आणि व्यायाम. सो व्यायाम, झोप आणि परत एकदा पॉल्युशन हा देखील एक महत्त्वाचा घटक झाला आहे आजारांमध्ये. अगेन पॉल्युशनबद्दल आपण फार थोड्या प्रमाणात काही करू शकतो, पण झोप, व्यायाम आणि अवॉइडिंग 2 अदर डेव्हिल्स, एक म्हणजे तंबाखू सेवन कुठल्याही पद्धतीने म्हणा, सिगरेट, विडी किंवा तंबाखू

0: रोखाणं आणि अल्कोहोल हे दोन गोष्टी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण आत्ता म्हटल्या त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या हातात आहेत त्या कंट्रोल करणं, तर त्याविषयी थोडीशी काळजी असणं गरजेचं आहे. हे ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि कोलेस्ट्रॉल हे जे गोष्टी आहेत त्या त्रासांशी त्यांचं ट्रीटमेंट निगडीत नाही आहेत. ते जे नंबर्स आहेत की ब्लड प्रेशर तुमचं 130-80 असायला पाहिजे, तुमचं डायबिटीस असेल तर ते 7 खाली, तुमचं HbA1c म्हणजे जे ॲव्हरेज शुगर येतं ते 7 खाली असायला पाहिजे, आणि लिपिड प्रोफाईलमध्ये LDL कोलेस्ट्रॉल हे जर तुम्ही हार्टचे पेशंट ऑलरेडी असाल तर इव्हन 40 आणि 50 खाली असायला पाहिजे. सो डॉक्टर्स तुमची ही औषधं वाढवणार जोपर्यंत ह्या टार्गेट लेवल्सवर आपण पोहोचत नाही, आणि त्यामुळे तुम्हाला जरी बरं वाटत असलं तरी हे नंबर्स त्यांच्या टार्गेट लेवल्सपर्यंत खाली आणणं गरजेचं आहे. कारण मग ह्या लोकांना परत हार्ट अटॅक येणं किंवा पहिल्यांदा हार्ट अटॅक येणं किंवा ओव्हरऑल आयुर्मान लांबणं हे या टार्गेट लेवल्सवर पोहोचण्याशी त्यांचा जवळचा संबंध आहे.
1: अच्छा, आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये येण्यासाठी लाईफस्टाईल चेंज करणं हेच गरजेचं आहे? कसे नंबर खाली येतात?
0: डेफिनेटली. सो आपण जेव्हा 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, एक आहे की तुम्ही व्यायाम करायला पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही कोलेस्ट्रॉल खाली आणू शकता. तुमचं खाण्याचे हॅबिट्स काय असायला पाहिजे त्याच्यावर थोडंसं आपल्याला बोलायला पाहिजे. आणि तिसरे औषधं. सो खाण्याच्या हॅबिट्सबद्दल हवं तर थोडं बोलूया की जे व्हेजिटेरियन्स आहेत त्यांनी पालेभाज्या जास्त खायला पाहिजे, नंतर बीन्स म्हणजे आपले गवार ह्या सगळ्या गोष्टी आहेत, शेंगा भाज्या ज्या आहेत त्या जास्त खायला पाहिजेत. आपल्या गव्हर्नमेंटनी मिलेट्सवर जोर दिलाय, बऱ्याच लोकांना माहीत असेल. तर मिलेट्स म्हणजे काय की बाजरी, ज्वार, नाचणी, तर भाकऱ्यांमध्ये ह्यांचा वापर करून त्या करायला पाहिजेत. सो हे आपले व्हेजिटेरियन जे फूड आयटम्स आहेत किंवा आणखीन व्हेजिटेबल्समध्ये ते भाज्या जास्त वापरायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की तेलाचा वापर. सो सर्वसाधारणपणे आपण म्हणू शकतो की 1/2 किलो तेल माणशी महिन्याला, मग तुमच्या घरी किती लोक आहेत त्याप्रमाणे ते ठरवा की याच्यावर जायचं नाही म्हणून. कारण रोज रोज काही आपण मोजून मापून जेवत नाही, पण आपण महिन्याचा विचार केला तरी आपण सगळं व्यवस्थित करू. तर ह्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल ठेवणं हे खाण्याच्या दृष्टीने गरजेचं. नॉनव्हेज लोकांसाठी त्यांनी जास्त करून व्हाईट मीट म्हणजे फिश किंवा चिकन जास्त बरं रेड मीटपेक्षा. तर अशा दृष्टीने हे खाण्याचे थोडेसे गोष्टी आहेत त्या कायम पाळण्याच्या गोष्टी आहेत आणि त्या तशा महत्त्वाच्या आहेत.
1: डॉक्टर, आता खाण्याबद्दल तुम्ही सांगितलं आणि बोलता बोलता तुम्ही मगासपासून व्यायाम याचा उल्लेख करताय, तर जिममध्ये जाणं म्हणजे व्यायाम की फक्त वॉक करणं हे सुद्धा चांगलं आहे?
0: करेक्ट. सो प्रत्येकाच्या ते थोडंसं वयावर आणि कॅपॅसिटीवर अवलंबून असतं. एक महत्त्वाची गोष्ट काय की तुम्ही अचानकपणे हाय लेवल, हाय इंटेन्सिटीचा व्यायाम चालू करू नका. म्हणजे तुम्ही एवढे वर्ष काहीच केलं नाहीत आणि 1 जानेवारीला ठरवलं की आजपासून मी बेधडक व्यायाम चालू करणार, तर हे सडननेस जो असतो, अचानकपणे तुमची एक्झरसाइज कॅपॅसिटी वाढवण्याचा जो निर्णय घेतलात, तर त्या लोकांना बऱ्याचदा त्रास होण्याची शक्यता असते. तरुण लोक जिममध्ये नक्कीच जाऊ शकतात. बऱ्याचदा ट्रेनर्स त्यांना एनकरेज करतात इंटेन्सिटी वाढवायला व्यायामाची. तसा जर काही प्लॅन असेल तर अशा लोकांनी, आणि एस्पेशली जर त्यांना कुठले त्रास आधीपासून असतील किंवा हे रिस्क फॅक्टर जे आपण म्हटले ब्लड प्रेशर, डायबिटीस असेल, अशा लोकांनी एकदा मेडिकल तपासणी करून घ्यावी. त्याच्यामध्ये ECG असेल, त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर डायबिटीस मापणं असेल, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल बघणं असेल, त्याच्यामध्ये कदाचित स्ट्रेस टेस्ट करणं असेल, तर या सगळ्या गोष्टी केल्यावरच हाय इंटेन्सिटी एक्सरसाइजला जावं. कारण ज्यांना पूर्वीचा आजार आहे आणि जो लक्षात नाही आला आहे अशा लोकांमध्ये अशा घटना घडण्याची शक्यता जास्त असते. पण रोजचा व्यायाम म्हटलं तर जे मध्यम वयीन असतात किंवा जास्त वयाचे असतात त्यांनी निदान 35-40 मिनिटं जर ते चाललेत हलका घाम येईपर्यंत, त्याला मॉडरेट लेवल एक्सरसाइज म्हणूया, तर हा निदान 5 वेळा जरी आठवड्यात तुम्ही करू शकलात, 2-8 दिवस बिझी आहात बाकी दिवस केलात, तर चांगलं गोष्ट आहे. आणि थोडं स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला हरकत नाही, म्हणजे जिममध्ये जाऊन एरोबिक्स केलेत वगैरे तर हरकत नाही, कारण ते मॉडरेट लेवल ऑफ एक्सरसाइज आहे. फक्त महत्वाचं काय आहे की तुम्ही अचानक निर्णय घेऊन अचानक तुमची इंटेन्सिटी वाढू नका.
1: डॉक्टर, तुम्ही मगाशी बोलता बोलता झोपेविषयी बोललात की झोप फार महत्व

0: महत्वाची आहे. पण सध्याची आपली लाईफस्टाईल हे बघता सगळ्यांची झोप पूर्ण होते असं नाही, तर काय तुम्ही सांगाल याबद्दल?
1: पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये, घरच्या महिलांमध्ये आणि पुरुष वर्गामध्ये पण कदाचित झोप कमी असते. थोडक्यात 7 ते 8 तास झोप तुमची होणं हे गरजेचं आहे. आणि आता आपल्याला जास्तीत जास्त लक्षात आलंय की झोप कमी होणं हे देखील हृदयाच्या आजारांसाठी महत्वाचं कारण आहे. बरेच वर्ष कदाचित आम्ही हृदयरोग तज्ज्ञ म्हणून तेवढा स्ट्रेस त्यावर इझिली देत नव्हतो, पण आता हे आम्ही फॉर्मली सांगतो, ॲडवाईज करतो की निदान 7 ते 8 तास झोप तुमची गरजेची आहे.
0: अच्छा डॉक्टर, आणि बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये असं होतं की ही सगळी कारणं, झोप अपुरी, आपली खाण्यापिण्याच्या वेळा बदललेल्या आहेत, स्टाईल बदललेली आहे, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून काही काही लोकांना ॲसिडिटीचा त्रास सुरू होतो. आणि मग काही जणांच्या बाबतीमध्ये असं होतं की त्यांना छातीत जळजळत असतं, छातीत दुखत असतं, तर कधीतरी ते ॲसिडिटी मला झाली आहे या नावाखाली ते अंगावरती काढतात. आणि त्याचा परिणाम कधी कधी असा होतो की त्यांना हार्ट अटॅक येतो किंवा डॉक्टरकडे जाईपर्यंत त्यांना हातामध्ये त्यांच्या वेळ नसतो. तर ही ॲसिडिटी आणि हार्ट अटॅक याच्यामध्ये कसं आपण तो मेळ साधायचा, कसं बरोबर त्याच्याकडे लक्ष ठेवायचं? खरंच ही ॲसिडिटी आहे की हार्टशी संबंधित काहीतरी आहे?
1: नाही, फारच अनफॉर्च्युनेट प्रॉब्लेम आहे की ॲसिडिटी म्हणजे पोटात वरच्या भागात मध्यभागी दुखणं बऱ्याचदा जेवल्यानंतर होतं, चालण्याशी काही संबंध नसतो. जेवून झोपलं तर तुम्हाला आंबट ढेकर येतात, ह्या सगळ्याला ॲसिडिटी म्हणतात. ती बरीच वर्ष चालू आहे. वेरेज जे नव्याने होतं की तुम्हाला छातीच्या खालच्या भागात, पोटाच्या वरच्या भागात अचानक दुखायला लागलं, घाम फुटला दरदरून, चक्कर आली, अस्वस्थ वाटलं, हे ॲसिडिटी नसण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे हे थोडंसं समजायला पाहिजे. आणि मग तसं जर तुम्हाला नव्याने काही वेळापूर्वी चालू झालं असं जाणवलं तर मग ECG शिवाय त्याला पर्याय नाही. कारण जोपर्यंत आपण ECG काढत नाही तोपर्यंत काय बेतलं आहे ते आपल्याला 100% सांगता येत नाही. आणि त्यामुळे बऱ्याचदा हे लोक जेव्हा कॅज्युअल्टीत येतात तेव्हा ECG पहिला ECG सरळ सरळ दाखवू शकतो की हार्टचा प्रॉब्लेम आहे की नाही. कधी कधी परिस्थिती फसवी ठरते, पहिला ECG एवढं लक्षात येत नाही, पण तरी हे हार्टचं डॉक्टरांना शंका आहे. मग आपल्याला दुसरा तिसरा ECG अर्ध्या तासाने काढून किंवा मग ब्लड टेस्ट ऑन द स्पॉट करून कन्फर्म करायला लागतं की हा हार्ट अटॅक सदृश परिस्थिती आहे की नाही ते. त्यामुळे हे खरं आहे तू म्हणतेस ते की पोटात वरच्या भागात दुखणं याला ॲसिडिटी म्हणून कधी कधी एवढं निग्लेक्ट केलं जातं की आपण हार्टची मोठी दुर्घटना होऊ घातली आहे हे आपण मिस करू शकतो.
0: अच्छा, पण डॉक्टर ठीक आहे, तुम्ही आत्ता बोलताना सांगितलं की वय झालंय, आपल्याला चालताना दम लागतोय, कदाचित हार्टशी संबंधित दम सुद्धा असू शकतो, पण तरुण मुलांच्या बाबतीमध्ये हे आपण कसं काय ग्राह्य धरायचं की त्यांची काही तरुण मुलांची लक्षणं काही वेगळी दिसतात का तुम्हाला?
1: सो ॲक्च्युली तरुण लोक हे त्रास जास्त सहज सांगू शकतात कारण त्यांची लाईफस्टाईल ॲक्टिव्ह असते. नुसतं बसलं तर मी म्हटलं तसं लक्षात येत नाही, पण ही मुलं ॲक्टिव्ह असणार, ट्रेनने प्रवास करणार किंवा फुटबॉल खेळणार, काही ॲक्टिव्हिटी स्केल त्यांची जास्त असते आणि त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम खरं तर त्यांच्या लक्षात लवकर यायला पाहिजे. लवकर आला की मग आपल्याला ECG एको आणि ह्या तपासण्या लवकर करायला पाहिजेत. अगदी तरुण लोक असले किंवा अगदी तरुण मुलं असली तर त्यावेळी हार्ट अटॅक हा विषय कदाचित नसतो, पण बरेचसे आजार हे अनुवांशिक असतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये हार्ट वीक असणं किंवा हार्टची जाडी जास्त असणं किंवा वालचा आजार असणं असे काही गोष्टी असल्या तर मग आपल्याला एको ECG एकोवरच बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतात. त्यामुळे ते हृदयरोग तज्ज्ञाकडे जाणं किंवा फिजिशियनकडे जाणं आणि त्याची शहानिशा चालू करणं, तपासण्या चालू करणं हे गरजेचं होऊन जातं.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, जाता जाता हा शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे की हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर आणि सडन कार्डियक अरेस्ट याच्यात नेमका फरक काय आहे?
1: सो हे खरं आहे की 1/3 जवळजवळ ज्या डेथ्स होतात जगभरात त्या हार्ट रिलेटेड आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा डेथ्स ह्या हार्ट अटॅकमुळे होतात. आपण थोडंसं म्हणलं होतं की जेव्हा हार्टच्या नसामध्ये, हार्टच्या ब्लड सप्लायमध्ये अचानक ब्लॉक येतो तेव्हा हार्ट अटॅक येतो. बहुतेक वेळा त्यावेळी लोकांना छातीत दुखतं. हार्ट फेलियर हे हार्टच्या विकनेसमुळे दम लागणं, ह्याच्यासाठी डॉक्टर ही परिभाषा वापरतात की हार्ट फेलियर आहे, लोकांना परत एकदा ते समजत नाही. हार्ट फेलियर म्हणजे सगळं संपलं.

0: असा काहीतरी अर्थ होतो. नाही, हार्ट फेलियर म्हणजे हार्टच्या विकनेसमुळे किंवा हार्टच्या टणकपणामुळे दम लागणं, त्याला हार्ट फेलियर म्हणू शकतो आपण ब्रॉडली. आणि सडन कार्डियक अरेस्ट हा विषय तर आणि लक्षात येत नाही. बऱ्याचदा तुम्ही तुमच्या परिसरात ऐकलं असेल की एखादा मनुष्य झोपेतून उठलाच नाही, किंवा असंही ऐकलं असेल की खेळताना एखादा मुलगा पडला, काही करायला मिळालं नाही, डॉक्टरपर्यंत हॉस्पिटलपर्यंत पोहोचायला अवधीच मिळाला नाही, तर ह्याला सडन कार्डियक अरेस्ट म्हणतात. म्हणजे त्यावेळी काय होतं की बऱ्याचदा ह्या लोकांची नाडी अचानक जलद होते आणि ती हार्टच्या विकनेस असलेल्या लोकांमध्ये जास्त होते, किंवा हार्ट अटॅक येऊन गेलेल्या लोकांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त संभवतो, की नाडी अचानक जलद होते आणि ती 250 ते 300 पर्यंत जाते. इमॅजिन करा, नॉर्मल 60 ते 80 असते. मग ह्यावेळी ही लोक कोसळतात. आणि जर तुम्हाला आजूबाजूला कोणी असा व्यक्ती नसेल जो CPR म्हणजे कार्डिओपल्मनरी रिससिटेशनची जाण ज्याला आहे, इमिजिएटली मसाज करू शकतो आणि अटेम्प करू शकतो की बाबा आपण त्या फास्ट हार्ट रेट जो होतो त्याला बहुतेक वेळा शॉकची गरज लागते. तर तुम्ही एअरपोर्ट्सवर वगैरे बघितलं असेल की डिफिब्रिलेटर्स अवेलेबल असतात, पण हे सर्वसाधारणपणे सगळीकडे अवेलेबल नाही आहे. आणि सडन कार्डियक अरेस्ट हा असा प्रॉब्लेम आहे की आजही आणि इवन डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये 95% लोक ही सगळी व्यवस्था असूनही की तिथपर्यंत ॲम्ब्युलन्स पोहोचेल वगैरे, तरी 95% लोक दगावतात. आणि त्यामुळे इथे महत्त्वाचं आहे की CPR ट्रेनिंग हे आपल्याला शाळा कॉलेजांमध्ये पासून शिकवायला पाहिजे. आणि शॉक देण्यासाठी डिफिब्रिलेटर्स हे जर जागोजागी उपलब्ध पुढे करून देता आले तर त्या विकसित भारतामध्ये आपल्याला या डेथ्स सडन कार्डियक अरेस्टमुळे कमी करता येतील.
1: अच्छा, पण मुळात डॉक्टर आपल्याला आपल्या हृदयाला काही व्हायलाच नको, ते सुदृढ राहायला हवं, यासाठी आपण काय काळजी घ्यायची? आणि ज्यांना असं म्हणतात की 3 अटॅक्स येतात, तिसऱ्या अटॅकला माणूस जातो, पण पहिलाच अटॅक आला समजा चुकून, तर त्या पेशंटने काय काळजी घ्यायची आणि एकंदरीतच आपण सगळ्यांनी काय काळजी घ्यायची?
0: हार्ट अटॅक येऊन गेला किंवा हार्ट अटॅक येऊ नये, दोन्हीसाठी साधारणपणे ज्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणतो आपण त्या तेच आहेत, की ब्लड प्रेशर, डायबिटीस, कोलेस्ट्रॉलचा कंट्रोल, स्मोकिंगपासून कम्प्लिटली दूर, कम्प्लीट बंद चालू असेल तर, अल्कोहोल नॉट एनकरेज्ड, पण ज्याला मॉडरेटमध्ये सवय असेल त्याचं नियमित थोड्या प्रमाणात असेल तर ठीक आहे, पण अल्कोहोलमुळे हार्ट बरं होतं असं काही नाही आहे. जेवणामध्ये जे चरबीयुक्त पदार्थ असतात ते कमी, आणि दुसरं म्हणजे व्यायाम, झोप, ह्याही दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ज्याच्याविषयी आपण थोडंसं बोललोच आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि हॉबीज, सोशलायझेशन, ह्या सगळ्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत, की ते इमोशन्स आपले व्यवस्थित राहतात, इमोशनल कोशन म्हणतात त्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित करू शकलो तर आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स चांगल्या प्रमाणे घेतल्यात म्हणता येतील. आणि ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे अर्थात त्यांच्यासाठी तर आपण एक प्रोग्रॅमच करू शकतो, की त्यांचा फॉलोअप अतिशय महत्त्वाचा आहे, की त्यांनी वेळोवेळी डॉक्टरकडे जाणं, ती औषधं घेणं, सो दॅट पुढे परत असं होऊ नये, म्हणून ते महत्त्वाचं आहे.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर आशिष नाबर, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना हार्ट संबंधित आजाराची माहिती दिली. मुळात हा हार्टला काही आपल्या व्हायलाच नको, म्हणून काय काळजी घ्यायची हे खूप मोलाचं मार्गदर्शन आपण केलं. तर आपल्या आकाशवाणीतर्फे, सगळ्या श्रोत्यांतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार इथेच संपतोय. आता आपण ऐकूया मालिका विशेष. मालिका विशेष अंतर्गत आता आपण ऐकणार आहात लावण्य रंग या मालेचा भाग 95.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो, नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत ते फडावरच्या लावणी संदर्भात. फडावरची लावणी म्हणजे तमाशा फडावर सादर केलेली लावणी. पेशवे काळामध्ये नाचा, सोंगाड्या, सरदार यांच्या साह्यानं नृत्य, संगीत, संवाद आणि अभिनय यांच्यासह सादर केली जात होती ती लावणी. भेदिक कवन, लावणी, मुजरा हे सगळे काव्यप्रकार देखील त्यावेळेला सादर केले जात होते. शाहिरी लावणी, शृंगारिक लावणी, छक्कड, झगड्याची लावणी, सवाल जवाबाची लावणी अशा या वेगवेगळ्या काव्यप्रकारालाच फडावरची लावणी म्हणण्याचा एक प्रघात आहे. यापैकी पेशवे काळामध्ये फडावरती शाहिरी लावण्या आणि शृंगारिक लावण्या सादर केल्या जात होत्या. आणि मग पुढं ब्रिटिश काळामध्ये छक्कड या लावणी प्रकाराचीही भर पडली. एक ढंगदार लावणी ऐकून आपण पुढं बोलणार आहोत. तेवढं सोडून बोला चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी.

0: जागा घेतो की दर्रा कळकार
1: आहुराया दुधाचा रशी बलावा आहुराया दुधाचा रशी बलावा।
2: पेशवे काळामध्ये नाचा हा नाचत होता, ब्रिटिश काळामध्ये त्याच्या जागेवर स्त्री ही नाचणारी म्हणून नाचू लागली, त्यामुळे तमाशा अधिक प्रेक्षणीय झाला। पेशवे काळामध्ये स्त्री आवाजातील लावण्याही पुरुष शाहीरच गात होता। इंग्रजी राजवटीमध्ये मग स्त्रियांच्या आवाजातली लावणी स्त्रीच गाऊ लागली आणि मग फडावरची लावणी स्त्रीच्या नाचरंगात रंगूही लागली। याच काळामध्ये तमाशामध्ये वग देखील मोठ्या प्रमाणावर सादर केले जाऊ लागले होते। आपण साधारण 1930 ते 1950 हा जर काळ बघितला तर त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये तमाशाला अतिशय लोकप्रियता मिळालेली होती आणि मग 1946 पासून लावणी प्रधान ग्रामीण चित्रपटांचं युग सुरू झालं। पाटलीन चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी आता आपण ऐकूया आणि मग पुढे बोलूया।

1946 पासून हे जे ग्रामीण चित्रपटाचं युग सुरू झालं, ज्यामध्ये लावणी प्रधान चित्रपट होते असं म्हणायला हरकत नाही, त्याचा परिणाम असा झाला की चित्रपटातल्या लावण्या तमासगीर फडावर देखील गाऊ लागले आणि मग स्वतंत्र चालीच्या नवीन रचना करणं तमाशामध्ये बंद झालं. त्यामुळं तमाशातल्या शाहिराचं अस्तित्व थोडंसं धोक्यात आलं असं म्हणायला हरकत नाही. आधुनिक काळामध्ये तमाशामध्ये फक्त चित्रपटातल्या लावण्या सादर केल्या जाऊ लागल्या, त्यामध्ये नवीन काव्यप्रकाराची कोणतीही भर पडली नाही. आधुनिक तमाशामध्ये गायक आहेत, वादक आहेत, नृत्यांगना आहेत, पण नवीन रचना करणारा शाहीर नाही. म्हणून फडावरच्या लावण्यांचा ज्यावेळेला आपण विचार करतो, त्यावेळेला पेशवे काळातील आणि इंग्रजी राजवटीतल्या लावण्यांचाच विचार हा प्रामुख्यानं केला जातो. आता सून माझी लक्ष्मी चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया.

श्रोते हो, 9व्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आहे. साधारणपणे 10व्या शतकात ती बोलीभाषेच्या स्वरूपात प्रचारात आली. 1188 पासून मराठीमध्ये ग्रंथरचनेला सुरुवात झाली. आणि आपण जाणतोच की नुकताच 2 दिवसापूर्वीच या मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे. 1290 आसपास

0: विजा जिंके असं सांगून मराठीचं महत्त्व ज्ञानेश्वरांनी अधोरेखित केलं. त्या काळामध्ये ज्ञानेश्वर, नामदेव अशा वेगवेगळ्या संतांनी लोकांना भक्तिमार्ग दाखवण्यासाठी अभंग, गवळणी, विराणी अशी साहित्यामध्ये काव्यरचना केली. जनसामान्यांपर्यंत मराठी भाषा पोचवण्याचा हा प्रयत्न होता. त्यानंतर 200 वर्ष मराठीमध्ये सामर्थ्यशाली असा कवी निर्माण झाला नाही असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर उदयाला आले ते संत एकनाथ. त्यांनी अभंग गवळणीबरोबरच बहुरूढ अशी भारूढ लिहिली. वासुदेव, वाघ्या, पिंगळा अशा वेगवेगळ्या काव्यरचनाही केल्या. आणि खऱ्या अर्थानं संत एकनाथांनी मराठी भाषा समृद्ध केली. आणि पुढं मग शाहिरांनी आध्यात्मिक लावणी देखील लिहिली. याबद्दल आणखीन बोलूया आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. सोनारानं टोचलं कान चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया.
1: गावभर होईल बोभाट विना कारण
2: होऊन दे
1: हात सोडा.
2: नाही सोडणार.
1: सोडा ना.

पुराण काळामध्ये पंडित कवीने पोथी पुराणातली काही कथानकं निवडली आणि ती आख्यान काव्य लिहिली. मात्र ती सर्व थरातल्या मराठी माणसापर्यंत पोहोचली नाहीत. तरी पण माणसांच्या मनातील भक्तिभाव जागृत ठेवण्याचं काम कथा आणि कीर्तनातून पंडित कवींनी केलं. ज्ञानेश्वरांपासून ते

गुरुपंतापर्यंतच्या सर्व पंडित कवींनी परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आणि त्याच्या प्राप्तीसाठीच साहित्य निर्मिती केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ज्या लोककला अस्तित्वात आहेत, उदाहरणार्थ जागरण, गोंधळ, भारूड, या सगळ्यांचा हेतू देवदेवतांची पूजा अर्चा करणं हा आहेच. शिवाय पोटासाठी फिरणारे भूते, पोतराज, वासुदेव, चित्रकथी हे देखील लोकांना देवदेवतांचं महत्त्व सांगत असत आणि आपला उदरनिर्वाह करत असत. 12व्या शतकापासून 17व्या शतकाच्या अखेरपर्यंत जे जे साहित्य निर्माण झालं ते सगळं साहित्य या भक्तिमार्गातूनच निर्माण झालेलं आहे. या नंतरची लावणी, तुमची खुशी हाच माझा सौदा, या चित्रपटातली आहे.

सतराव्या शतकाच्या अखेरीला आणि अठराव्या शतकाच्या सुरुवातीला भेदिक फडातून विकसित होऊन तमाशा अस्तित्वात आला. तरी पण त्याच्यावरही पोथीपुराणांचा देवदेवतांचा प्रभाव होताच, म्हणून तमाशा फडात आध्यात्मिक लावण्या सादर केल्या जात होत्या आणि लोकांनाही त्या आवडत होत्या. पेशवे काळामध्ये गण गवळण भेदिक कवनं लावण्या मुजरा या अंगानं लावण्या सादर केल्या जात होत्या, म्हणून प्रत्येक तमाशा फडात डफ तुणतुण्याच्या साथीनं भेदिक कवनं देखील गायली जात होती. शाहीर परशाराम यांनी एक रचना अशीच केलेली आहे, दहा शिंदळक्या करीन परंतु एक लग्नाचा नको नवरा, माहेरी माझे चित्त मन रमले सासरचा न लगे वारा. आधीच मी चंचळ पहिल्यापासून मूळ माहेरी फंद पडला, घर भावाचे बळे निघाले

त्यांचा माझा संग घडला. रस्तमकाठी अक्षय दोन्ही सत्वावर डोळा जडला, त्रिकुटत सोहोटा पाल मांडिले यथार्थ पाहुनी आपुढला. अशी बरीच मोठी रचना त्या काळामध्ये शाहीर परशुराम यांनी केलेली आहे. वरवर पाहता ही लावणी अश्लील वाटण्याची शक्यता आहे, मात्र ही लावणी अश्लील नाही आणि तिचा अर्थही अश्लील नाही आहे. तो अर्थ काय आहे ते जाणून घेऊया एका लावणीनंतर. लाखात अशी देखणी चित्रपटातली एक लावणी आता आपण ऐकूया.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. हा लावण्यरंग कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा.
1: श्रोते हो, डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. थोड्याच वेळात सायंकालीन प्रसारणाला सुरुवात होईल.

श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या. सायंकाळचे 5 वाजत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सभेच्या सुरुवातीलाच आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या.

0: नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले. विधान परिषदेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसनं 3 उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातून आमदार अभिजित वंजारी तसंच पुणे शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पुन्हा संधी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात अदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीसाठी मतदान 23 ऑक्टोबरला होणार आहे. अमरावतीच्या कुमकुम मोहोडनं आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकव्ह प्रकारात तर प्रणवी उर्स हिनं गोल्फमध्ये सुवर्णपदक मिळवलं. पुरुष क्रिकेटमध्ये भारतानं पाकिस्तानचा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान यानं पुरुषांच्या रिकव्ह प्रकारात कांस्यपदक जिंकलं. भारत पदक तालिकेत सध्या 5व्या स्थानावर आहे. राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं आज जाहीर केलं. विदर्भातला चंद्रपूर आणि गडचिरोली, मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित भागातून मोसमी पावसानं माघार घेतली आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत या भागातून मोसमी पाऊस पाय काढता घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात कर्नाटक संगीत. यामध्ये आपण ऐकू शकाल मालती कृष्णमोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग रितीगौडा कल्याणी आणि सिंधू भैरवी यांना मृदंगमची साथ दिली आहे रोहित प्रसाद यांनी. तर ऐकूया मालती कृष्णमोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग रितीगौडा कल्याणी आणि सिंधू भैरवी.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मालती कृष्णमोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग रीती गौडा कल्याणी आणि सिंधू भैरवी ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे ठीक 5:30 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम युववाणी.

0: नमस्कार मित्रांनो, आकाशवाणीच्या युववाणी कार्यक्रमात मी नेहा
1: आणि मी दर्शन आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आता स्टुडिओला येण्यासाठी मी जेव्हा घरातून निघालो तेव्हा आमच्या बाजूच्या मावशी त्यांच्या घरी खूप साफसफाई, झाडू बिडू काढून मस्त स्वच्छता करत होत्या.
0: अच्छा, अरे हो, नवरात्र नाही काय आता काही दिवसातच, म्हणून करत असतील त्या. भांडी वगैरे घासून ठेवणं, साफसफाई करणं, अरे माझ्या आईने पण सुरू केलंय.
1: अच्छा, नाही ते छानच आहे, पण मग मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना विचारलं, मावशी हे काय हो?
0: हे काय म्हणजे, तुला दिसत नव्हतं का ते त्यांच्या घराची स्वच्छता करत होते म्हणून?
1: ते तर दिसत होतं ग, पण त्या जे त्यांच्या घराचा कचरा आमच्या घरासमोर टाकत होत्या मी त्याबद्दल बोलत होतो.
0: अच्छा असं होय, मग रे मग काय बोलल्या त्या?
1: मग काय नाही, म्हणे तिकडच्या दिशेले वारा होता म्हणून येऊन गेला शिन कचरा तिकडे, जाऊ दे जाईल म्हणे पुढे परत.
0: वा वा वा, मावशी जोमात आणि दर्शन भाऊ कोमात. अरे हे असंच असतं, आपल्या घरातून किंवा आपल्या जवळून कचरा आपण फेकला की झाली स्वच्छता, पण नेमका कचरा कुठे टाकू नये हे लोकांना कधी कळेल कुणास ठाऊ. पण हा स्वच्छतेचा आणि कचऱ्याचा काय विषय आणलास रे तू अचानक, की सहज किस्सा सांगितला?
1: सहज सांगितला पण योगायोगच आहे ना, काल महात्मा गांधींची जयंती देशभरात नवे नवे तर जगभरात साजरी झाली आणि त्यानिमित्त आता स्वच्छता महा पण सुरू आहे, म्हणून जरा याविषयी बोलायचं होतं आपल्या मित्रांशी. तर हा किस्साही आज घडला म्हणून विषय निघाला.
0: अच्छा, नाही पण हा विषय खूप गंभीर आणि तितकाच महत्वाचाही आहे. आणि याचा संबंध आपल्या घराशी, आपल्या रस्त्यांशी, आपल्या गावाशी आणि आपल्या शहराशी आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या विचारांशी देखील आहे.
1: अगदी खरं, पण खरं सांगायचं तर स्वच्छता म्हणजे फक्त झाडू हातात घेणं नाही, स्वच्छता म्हणजे सवय, शिस्त आणि जबाबदारी.
0: आणि या स्वच्छतेच्या विचारांना आपल्या राष्ट्रपित्याने खूप महत्व दिलं होतं, महात्मा गांधींनी.
1: हो, 2 ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती आपण साजरी केली. गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि स्वावलंबनाच्या विचारांसोबतच स्वच्छतेलाही त्यांच्या जीवनात विशेष स्थान होतं.
0: गांधीजींसाठी स्वच्छता ही केवळ बाह्य गोष्ट नव्हती, शरीराची स्वच्छता.

0: स्वच्छता, परिसराची स्वच्छता आणि मनाची स्वच्छता या सगळ्यांचा त्यांनी आग्रह धरला.
1: गांधीजींच्या जीवनाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते, ते केवळ बोलत नसत तर स्वतः कृती करत असत.
0: हो, आश्रमात स्वच्छतेची कामं ही कुणा एका व्यक्तीची जबाबदारी नसून सर्वांची जबाबदारी आहे असा त्यांचा दृष्टिकोन होता.
1: आणि आज आपण काय करतो, कचरा हातात आहे, समोर कचरापेटी आहे, कचरापेटी अगदी 2 पावलांवर आहे आणि तरीही
0: वाऱ्याची दिशा योग्य आहे का असा विचार करून कचरा रस्त्यावर.
1: आणि मग म्हणायचं, शहर स्वच्छ का नाहीये.
0: गांधीजींच्या विचारांचा गाभा अगदी साधा आहे, आपण बदललो तर समाज बदलेल.
1: आपण नेहमी म्हणतो ग्रामपंचायतीने, नगरपालिकेने रस्ते स्वच्छ ठेवायला हवेत.
0: नक्कीच, प्रशासनाची जबाबदारी आहे,
1: पण त्याच वेळी आपली ही जबाबदारी आहे ना.
0: हो, प्रशासनाने कचरा पेटी ठेवली आणि आपण तिच्या बाजूला कचरा टाकला तर स्वच्छता कशी होणार ना.
1: कचरा पेटीचा उपयोग कचरा गोळा करण्यासाठी असतो,
0: कचरा पेटीच्या आजूबाजूला कचरा टाकण्यासाठी नाही.
1: म्हणून मित्रांनो, ही स्वच्छता मोहीम जर आपण सिरियसली हाती घेतली तरच आपण गांधीजींचं स्वप्न पूर्ण करू शकतो.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने स्वच्छतेचा संदेश व्यापकपणे पोहोचवण्यासाठी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान, जनजागृती कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात आणि 2 ते 31 ऑक्टोबर हा स्वच्छता माह आता पाळला जातोय.
0: मित्रांनो, 2 ते 31 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता माह पाळण्याचा हा संकल्प म्हणजे केवळ काही दिवस झाडू हातात घेण्यापुरता मर्यादित नसावा. स्वच्छता माहचा खरा उद्देश आहे स्वच्छतेची सवय निर्माण करणे.
1: आणि ती सवय कशी लागते?
0: छोट्या छोट्या कृतींनी. मित्रांनो, महात्मा गांधींचं स्वच्छतेच्या बाबतीत बारीक लक्ष असायचं. एखादी वस्तू अस्वच्छ असली तर ते समोरच्या माणसाला टोकण्यापेक्षा स्वतः ते साफ करत असत.
1: आणि मित्रांनो, अशीच एक घटना गांधीजींच्या सहयोगी आणि पर्सनल असिस्टंट असलेल्या मनू गांधी यांच्या अनुभवातली आहे. ही घटना आहे पश्चिम बंगालमधील नौखाली या गावातली. तर गांधीजींचा हा स्वच्छतेचा किस्सा आपण ऐकूया.
2: नौखालीचे रस्ते पायवाटेपेक्षा लहान होते. काही काही रस्ते तर इतके अरुंद असत की बापूंना पुढे आणि मला मागे चालावं लागे. माझा आधार नसला की त्यांना काठीचा आधार घ्यावा लागायचा. वाटेल त्या ठिकाणी पडलेली घाण बापूंना फारच अस्वस्थ करे. त्यांना उघड्या पायांनी त्या घाणेरड्या रस्त्यानं जावं लागे. आजूबाजूला मल, थुंकी, कचरा आदी पडलेला असायचा. त्यांना झाडाची पाने घेऊन तो साफ करताना पाहून मी स्तब्धच झाले. रागाने मी त्यांना विचारलं, बापूजी तुम्ही मला का लाजवताय? मी इथे मागेच होते ना, मग मला सांगण्याऐवजी तुम्हीच ती साफ करताय? तेव्हा हसतच बापूजी म्हणाले,
3: अगं अशी कामं करण्यात मला किती आनंद वाटतो याची तुला कल्पना करता येणार नाही. बोलण्यापेक्षा करून टाकणे यात मला कमी कष्ट होतात.
2: मी म्हटलं, हो पण गावातले लोक पाहत आहेत, त्याचं काय? बापू म्हणाले,
3: तू बघ, उद्यापासून मला असे घाणीने भरलेले रस्ते साफ करण्याची जरूरच भासणार नाही. कारण लोकांना हे कळलंय की असं काम करणं हे हलकेपणाचं नाही आहे.
2: मी म्हणाले, समजा उद्या ही घाण साफ झाली पण परवा पुन्हा रस्ता जसा होता तसाच झाला तर? तेव्हा तुम्ही काय कराल? ते लगेचच उत्तरले,
3: तर मी तुला बघायला पाठवीन. रस्ता तसाच घाणीने भरलेला असला तर स्वतः साफ करायला येईन.
2: आणि खरंच तसंच घडलं. दिवसा मी बघायला गेले तर रस्ता घाणीनं भरला होता, पण बापूंना सांगायला न जाता मी तो स्वतःच झाडून स्वच्छ केला. नंतर त्यांना म्हणाले, मी रस्ता स्वच्छ केला, माझ्यासोबत गावातले लोकही होते आणि त्यांनी मला वचन दिलंय की उद्या तुम्ही यायची गरज नाही, आम्हीच रस्ता स्वच्छ ठेवू.
1: गांधीजींचं स्वच्छतेचं धोरणही अजबच होतं. चळवळ स्वातंत्र्याची असो वा स्वच्छतेची, ते कायम पुढे आणि प्रामाणिक असायचे.
0: आणि असाच प्रामाणिकपणा ठेवायची आपली आज जबाबदारी आहे. जसं की सार्वजनिक ठिकाणी कचरा कचरा पेटीत टाकणे आणि घराचा कचरा कचरा गाडीत टाकणे,
1: ओला आणि सुका कचरा वेगळा करणे,
0: प्लास्टिकचा अनावश्यक वापर कमी करणे,
1: सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आणि सर्वात महत्वाचं, मी एकटा काय करू हा प्रश्न सोडून मी आज काय करू

0: श्रमाला फार मोठं स्थान होतं. कोणतंही काम लहान नाही ही भावना त्यांनी रुजवली.
1: आज आपण स्वच्छतेचं काम करणाऱ्या व्यक्तीकडे कसं पाहतो याचाही विचार करायला हवा.
0: जो आपल्या परिसरातील कचरा साफ करतो तो समाजासाठी महत्वाचं काम करत असतो.
1: पण त्याचा आदर करणे इतकंच महत्वाचं म्हणजे आपण कचरा कमी करणं.
0: अगदी.
1: आपण कचरा निर्माण करायचा, तो रस्त्यावर टाकायचा आणि मग सफाई कर्मचारी तो उचलणार, म्हणजे आपण चुकीचं काम करायचं आणि दुसऱ्याने त्याची शिक्षा भोगायची.
0: नाही.
1: म्हणून गांधीजींच्या स्वच्छतेच्या विचारांचा खरा अर्थ आहे स्वच्छता स्वतःपासून सुरू करणे.

0: सर्वप्रथम हातात झाडू घेऊन रस्ते गटारे आणि परिसर स्वच्छ करायचे, त्यानंतरच ते लोकांना उपदेश करायचे.
1: त्यांच्या मते केवळ मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्यापेक्षा आपला परिसर स्वच्छ ठेवणे, गरजूंची सेवा करणे आणि समाज हिताचे काम करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. ते लोकांना अंधश्रद्धा, अस्वच्छता आणि व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देत.
0: आधी केले मग सांगितले असं गाडगेबाबांचं धोरण होतं आणि युवकांच्या बाबतीत तर ते खूप स्पष्ट होते.
1: दर्शन, युवकांवरून आठवलं, युववाणी म्हणजे युवकांचा आवाज. त्यामुळे स्वच्छतेच्या विषयात युवकांची भूमिका काय असावी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. बरं,
0: अगदी खरंय. आजचा युवक सोशल मीडियावर एका मिनिटात हजारो लोकांपर्यंत संदेश पोहोचवू शकतो.
1: म्हणजे एक स्वच्छतेचा चांगला संदेश,
0: एक फोटो,
1: एक छोटासा व्हिडिओ
0: आणि हजारो लोकांपर्यंत जनजागृती.
1: पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी.
0: कोणती?
1: फक्त स्वच्छता अभियानाचा फोटो सोशल मीडियावर टाकून उपयोग नाही.
0: म्हणजे फोटोमध्ये हातात झाडू आणि फोटो काढल्यावर झाडू बाजूला?
1: हो, स्वच्छता ही फोटोसाठीची कृती नसून जीवनशैली झाली पाहिजे.
0: स्वच्छता म्हणजे फक्त कचरा उचलणं नाही, त्याचा संबंध पर्यावरणाशीही आहे.
1: प्लास्टिकचा अतिरेक, कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट, पाण्याचं प्रदूषण, सार्वजनिक ठिकाणी घाण, या सगळ्यांचा परिणाम आपल्या पर्यावरणावर होत असतो.
0: आणि पर्यावरणाचा परिणाम शेवटी आपल्या जीवनावरच होतो.
1: म्हणूनच कचरा कमी करा, वस्तूचा पुनर्वापर करा, प्लास्टिकचा वापर कमी करा, पाणी वाचवा, वृक्षांचे संरक्षण करा आणि सार्वजनिक ठिकाणे आपलीच आहेत या भावनेने त्यांची काळजी घ्या.
0: नेहा, आपण बाह्य स्वच्छतेबद्दल खूप बोललो, पण गांधीजींच्या विचारांमध्ये आणखी एक स्वच्छता आहे.
1: हो, मनाची स्वच्छता.
0: मनात द्वेष, मत्सर, अहंकार, असूया ठेवून बाहेरचा परिसर स्वच्छ केला तर
1: मग अर्धी स्वच्छता झाली ना.
0: बरोबर, म्हणून मन स्वच्छ ठेवणंही तितकंच गरजेचं आहे.
1: दुसऱ्याबद्दल आदर, मतभेद असतील तर संवाद, चूक झाली तर ती मान्य करण्याची तयारी आणि दुसऱ्याला मदत करण्याची भावना,
0: ही सुद्धा एक प्रकारची स्वच्छताच आहे. ती म्हणजे विचारांची स्वच्छता.
1: आजपासून एक आठवडा स्वतःकडून स्वच्छतेच्या 5 सवयी पाळायच्या.
0: पहिली, कचरा रस्त्यावर टाकणार नाही.
1: दुसरी, ओला आणि सुका कचरा वेगळा करणार.
0: तिसरी, प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणार.
1: चौथी, आपल्या घराबरोबरच आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणार.
0: आणि पाचवी,
1: इतरांना दोष देण्याआधी स्वतः उदाहरण घालून देणार.
0: वा, ही झाली खरी गांधीगिरी. 2 ऑक्टोबरला आपण गांधीजींची जयंती साजरी करतो,
1: पण गांधीजींच्या विचारांना खरी आदरांजली फक्त त्यांच्या प्रतिमेला हार घालून होत नाही,
0: तर त्यांच्या विचारांपैकी एखादा विचार आपल्या जीवनात उतरवून होतो.
1: स्वच्छतेचा विचारही त्यापैकी एक.
0: 2 ते 31 ऑक्टोबरचा स्वच्छता माह हा केवळ एक कार्यक्रम नाही,
1: तर तो स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची संधी आहे.
0: कारण स्वच्छ रस्ता सरकार बनवत नाही,
1: स्वच्छ रस्ता आपण सगळे मिळून बनवतो.
0: स्वच्छ शाळा केवळ सफाई कर्मचारी बनवत नाही,
1: ती विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण शाळा मिळून बनवतात.
0: आणि स्वच्छ शहर केवळ महानगरपालिका बनवत नाही,
1: तर ते नागरिक आणि प्रशासन मिळून बनवतात.
0: आणि स्वच्छ भारत
1: तो आपण सगळे मिळून घडवतो.
0: चला तर आज एक छोटासा संकल्प करूया.
1: मी स्वतः कचरा करणार नाही.
0: मी इतरांनी केलेला कचरा पाहून केवळ तक्रार करणार नाही, तर शक्य असेल तेव्हा योग्य कृती करेन.
1: मी सार्वजनिक ठिकाणांना माझ्या घरा इतकंच महत्व देईल.
0: मी स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करेल.
1: आणि सर्वात महत्वाचं, स्वच्छता ही केवळ मोहीम नाही, ती आपली जीवनशैली आहे.
0: गांधीजींच्या विचारांना विनम्र अभिवादन करूया.
1: स्वच्छतेचा संकल्प आणि सुंदर भारताच्या निर्मितीसाठी शुभेच्छा देऊया आणि वळूया एका म्युझिकल ब्रेक कडे.

0: या छानशा गाण्यानंतर आता पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो.
1: स्वच्छतेच्या या प्रवाहात एक महत्वाचं नाव समोर येतं, ते म्हणजे संत गाडगेबाबा यांचं. स्वच्छता ही खरी सेवा आणि स्वच्छ गाव हेच खरे देवालय, हा संदेश आपल्या कृतीतून देणारे महान समाजसुधारक म्हणजे संत गाडगेबाबा.
0: गाडगेबाबा गावोगावी फिरत असत. एखाद्या गावात पोहोचल्यावर ते

0: मित्रांनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण नेहा पवार.
1: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: तर मित्रांनो, तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा. आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: तर मित्रांनो, तेव्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत टाटा,
0: गुड बाय.
1: ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती

0: संस्था आम्ही अव्हेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: श्रोते हो, ठीक 6 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 6:05 अंग्रेजी समाचार. ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं कैवारी या चित्रपटातलं गीत. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, याला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

श्रोत्याहो, ठीक 6:20 आपण ऐकणार आहात संस्कृत समाचार, हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: हॉकीदलं मलेशियादेशं पराजित्य देशस्य स्वर्णपदकं प्राप्तवत्। भारतीयं पुरुषाणां क्रिकेटदलं पाकिस्तानं पराजित्य स्वर्णपदकं जितवत्। मल्लयुद्धे पुरुषाणां 57 किलोग्राम भारवर्गे अमन सहरावत स्वर्णपदकं, 97 किलोग्राम भारवर्गे दीपक पुनिया च कांस्यपदकं जितवान्। अन्तिम पंघाल महिलानां 53 किलोग्राम भारवर्गे रजतपदकं प्राप्तवती। अपि च गोल्फ क्रीडायां प्रणवी शरत अर्स महिलानां वैयक्तिक स्पर्धायां स्वर्णपदकं, दलस्पर्धायां च रजतपदकं प्राप्तवती। महिलानां रिकर्व धनुर्विद्यायां कुमकुम मोहोड स्वर्णपदकं जितवती। नीरज चौहान च पुरुषाणां रिकर्व स्पर्धायां कांस्यपदकं प्राप्तवान्। पदकतालिकायां भारतम् 21 स्वर्णपदकानि समाविष्टानि। राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मू महोदया, प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी महोदयः विदवन्तः इति वार्ताः।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 होत आहेत। सादर करीत आहोत कार्यक्रम संस्कृत, कार्यक्रम संस्कृत वाणी।
2: नमस्कार श्रोतेहो, संस्कृत वाणी कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संस्कृत साहित्यातील प्रेमाची रूप या विषयावर शिरीष अत्रे यांचं भाषण ऐकूया तर।
3: नमस्कार रसिकहो, प्रेम ही एक अत्यंत सुंदर, हळुवार आणि गुंतागुंतीची मानवी भावना आहे। या भावनेची विविध रूपं संस्कृत साहित्यात अतिशय समर्थपणे मांडलेली दिसतात। आज आपण जाणून घेत आहोत संस्कृत भाषेतील प्रेमाच्या अभिव्यक्तीची विविध रूपं काव्य, नाटक आणि ऐतिहासिक ग्रंथ इत्यादींच्या माध्यमातून। पतीपत्नीमधलं निस्सीम प्रेम, आदर आणि निष्ठा यांचं अतिशय सुंदर वर्णन संस्कृत साहित्यात आढळतं। महाकवी भवभूती यांच्या उत्तर रामचरितम या प्रसिद्ध नाटकात पहिल्या अंकात पतीपत्नीमधील अथांग प्रेमाचं आणि एकरूपतेचं वर्णन करणारा एक श्लोक आहे। श्लोकाची पार्श्वभूमी आहे, प्रभू रामाचा राज्याभिषेक झालेला आहे, सीतामाई गरोदर आहे, तिचं मन रिझवण्यासाठी लक्ष्मण एक चित्रविधी म्हणजे चित्र प्रदर्शन तयार करतो। या चित्रांमध्ये राम आणि सीतेच्या विवाहापासून ते वनवास, सीताहरण आणि लंका विजयापर्यंतच्या सर्व भूतकाळातील प्रसंगांची चित्र रेखाटलेली आहेत। राम, सीता, लक्ष्मण एकत्र बसून ती चित्र पाहतात। ती चित्र पाहून सीतामाता जुन्या स्मृतींमध्ये हरवून जाते आणि वनवासातील दिवसांच्या आठवणींमुळे तसंच गरोदरपणामुळे तिला थकवा जाणवू लागतो। थकव्यामुळे सीतामाता श्रीरामाच्या कुशीत डोके ठेवून विश्रांती घेऊ लागते। आपल्या कुशीत अत्यंत विश्वासाने आणि प्रेमाने झोपलेल्या सीतेकडे पाहून श्रीरामाचे हृदय प्रेमाने भरून येते। सीता झोपलेली असताना श्रीराम तिच्या चेहऱ्याकडे पाहतात आणि विचार करतात, या जगात खरं प्रेम मिळणं किती दुर्मिळ आहे। सुख असो वा दुःख, तारुण्य असो वा म्हातारपण, जे प्रेम कधीच बदलत नाही तेच खरं प्रेम। सीतेचं माझ्यावरती असेच निस्सीम प्रेम आहे। याच भावनेतून श्रीराम स्वतःशीच हा श्लोक म्हणतात। अद्वितं सुख दुःख योरनुगुणं सर्वास्वस्था सुयत् विश्रामो हृदयस्य यत्र जरसा यस्मिन् निहार्यो रसः कालेनावरणात्ययात् परिणते यत् स्नेहसारे स्थितं भद्रं तस्य सुमानुषस्य कथमपि एकं हि तत् प्रार्थ्यते। एक प्रकारे हा श्लोक एका आदर्श आणि परिपक्व दाम्पत्याच्या प्रेमाची व्याख्याच करतो। प्रेमाचे स्वरूप आणखीन एक म्हणजे पतीपतींमधला गाढ विश्वास। सीता आणि रामाच्या प्रेमामधील गाढ विश्वासाचे आदिकवी वाल्मिकींनी रामायणातील सुंदरकांडामधल्या 21 सर्गात केले आहे। जेव्हा रावण सीतेचे हरण करून तिला लंकेत आणतो तेव्हा ती अशोक वाटिकेमध्ये

एका वृक्षाखाली बंदी म्हणून अत्यंत दयनीय अवस्थेत राहत असते. तिथे रावण स्वतः येतो आणि सीतेला अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवून भीती घालून स्वतःची पत्नी बनण्यास सांगतो. रावण अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली राक्षस राज, तर सीता तिथे एकटी आणि हतबल स्त्री. अशा परिस्थितीत तिचं श्रीरामावरील प्रेम आणि निष्ठा तसुभरही डगमगत नाही. रावण तिच्याशी बोलत असताना सीता त्याच्याकडे न पाहता आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक गवताचं पातं आडवं धरते आणि त्याला अत्यंत निर्भयपणे खडे बोल सुनावते. हा श्लोक त्याच प्रसंगाचं वर्णन आहे. दुःखार्ता रुदती सीता वेपमाना तपस्विनी चिंतयंती वरारोहा पतिमेव पतिव्रता तृणमंतरतः कृत्वा प्रत्युवाच शुचिस्मिता. श्लोकाचा एक एक चरण आपल्या डोळ्यासमोर दृश्य उभं करतो. अशोक वाटिकेमध्ये राक्षसिणींच्या वेढ्यात सापडलेली ती तपस्विनी सीता दुःखाने अत्यंत व्याकुळ झाली होती, रडत होती आणि थरथर कापत होती. परंतु ती अतिशय सुंदर पतिपरायण स्त्री अशा भयानक परिस्थितीतही केवळ आणि केवळ आपले पती प्रभू श्रीराम यांचाच मनात विचार करत होती. राक्षसराज रावणाला थेट तोंड देणं तिच्या पातिव्रत्याला धरून नव्हतं, म्हणून तिने स्वतःमध्ये आणि रावणामध्ये गवताची काडी आडवी केली. एक प्रकारे रावणाला गवतासारखं तुच्छ मानलं आणि एका पवित्र आणि उपरोधिक हास्यासह तिने त्याला उत्तर दिलं. सीता म्हणते, अपनेष्यती माम भरता त्वत्त शीघ्र मरिंद महा असुरेभ्या श्रियं दीप्ताम विष्णु स्त्री भीरिव क्रमयी. शत्रूंचा नाश करणारे माझे पती श्रीराम मला तुमच्यापासून लवकरच सोडवून घेऊन जातील. अगदी ज्याप्रमाणे भगवान विष्णूंनी वामन अवतारात मोजून 3 पावलं टाकून असुरांकडून त्यांचं दैदिप्यमान ऐश्वर आणि राज्य हिरावून घेतलं होतं, तसंच सीता अत्यंत दयनीय स्थितीत आहे. त्यातही श्रीरामाला आपण कुठे आहोत हे माहीत आहे की नाही हे तिला माहीत नाही, पण तरीही ती ज्या धैर्याने बोलते वागते त्यावरून आपला पती आपल्याला या संकटातून नक्कीच सोडवेल हा तिचा प्रगाढ विश्वास दिसून येतो. प्रेमाचा आणखीन एक गहिरा रंग म्हणजे पतीपत्नीच्या वियोगाचे दुःख. उदाहरण आहे कालिदासाच्या रघुवंशम या प्रसिद्ध महाकाव्यातील. ज्या पत्नीवरती नितांत प्रेम आहे तिचा वियोग म्हणजे दुःखाच्या डागण्याच. दशरथ राजाचा पिता अज आणि त्याची पत्नी इंदुमती. प्रसंग आहे आकाशातून नारद मुनींच्या वीणेवरून एक दिव्य पारिजात फुलांची माळ राणी इंदुमतीच्या अंगावर पडते आणि अत्यंत सुकुमार अशी इंदुमती मृत्यू पावते. तिच्या वियोगाने व्याकुळ झालेला राजा अज तिच्या मृतदेहाला कुशीत घेऊन रडत आहे आणि तिला प्रश्न विचारत आहे. मनसापिन विप्रियम मया कृतपूर्वम तव किंच हासी माम ननु शब्द प्रतीक्षितेरहम त्वयी मे भाव निबंधनारती. हा अतिशय भावपूर्ण श्लोक अजविलाप या नावाने प्रसिद्ध आहे. राजा अज म्हणतो, हे प्रिये, मी तर कधी मनात सुद्धा तुला दुखावलं नाही, मग तू मला अशी सोडून का चालली आहेस? लोक मला पृथ्वीचा पती म्हणतात, पण ते केवळ नावापुरतंच आहे. माझा खरा जीव आणि माझं खरं प्रेम फक्त तुझ्यावरच आहे. तुझ्याशिवाय माझं हे राजवैभव अगदी व्यर्थ आहे. राजा पुढे म्हणतो, गृहिणी सचिव सखी मिथ हा प्रिय शिष्या ललिते कलाविधो करुणा विमुखेन मृत्युना हरता त्वांबद किम न मेरुतम. हा श्लोक म्हणजे आदर्श पत्नीच्या विविध भूमिकांचं सर्वात सुंदर वर्णनच जणू. एक प्रकारे हा श्लोक पतीपत्नीच्या नात्यांमधली विविधता दाखवतो. राजा अज मृत इंदुमतीला उद्देशून म्हणतो, तू माझी गृहलक्ष्मी होतीस, तू माझी सल्लागार होतीस, जी मला राजकारणात आणि कठीण प्रसंगात योग्य सल्ला द्यायचीस. एकांतात तू माझी एक जीवाभावाची मैत्रीण होतीस, जिच्यापाशी मी माझ्या मनातलं सर्व काही मोकळेपणाने बोलू शकत होतो. संगीत नृत्य आणि ललितकला शिकण्याच्या बाबतीत तू माझी एक प्रिय शिष्या होतीस. अशा सर्व गुणसंपन्न असणाऱ्या तुला या निर्दयी मृत्यूने माझ्यापासून हिरावून नेलं.

हाय, तुला नेऊन या मृत्यूने माझं काय नाही नेलं, माझं सर्वस्वच हिरावून नेलं आहे. महाकवी कालिदास शृंगार रसाचा राजा समजला जातो. त्याच्याच लेखणीतून हा करुण रसाचा झालेला आविष्कार हृदयाचा ठाव घेतल्याखेरीज राहत नाही. बंधुप्रेम म्हटल्यावरती आपल्याला आठवते ती श्रीराम आणि लक्ष्मणाची जोडी, किंवा राम आणि भरत यांची एकमेकांविषयी असलेली अपार माया, आपुलकी. ही आपुलकी खरं तर भक्तीचंच एक रूप आहे. वाल्मिकी रामायणात या बंधुप्रेमाची ठिकठिकाणी उदाहरणं आहेत. लक्ष्मणाचं रामाशी नातं हे अनन्य प्रकारचंच होतं. वनवासाच्या दरम्यान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण हे महर्षी अगस्त्य यांच्या दर्शनासाठी त्यांच्या आश्रमात पोहोचतात. ते सर्व आश्रमाच्या प्रवेशद्वारापाशी आल्यावर महर्षी अगस्त्य यांच्या एका शिष्याला भेटतात. लक्ष्मण त्या शिष्याला विनंती करतो की त्याने महर्षी अगस्त्य यांच्याकडे जाऊन श्रीरामांच्या आगमनाची वर्दी द्यावी. त्या शिष्याला आपली आणि श्रीरामांची ओळख करून देताना लक्ष्मण म्हणतो, लक्ष्मणो नाम तस्याहं भ्राता त्ववरजो हितहा अनुकूलश्च भक्तश्च यदि ते श्रोतमागतहा. मी श्रीरामांचा लक्ष्मण नावाचा लहान भाऊ असून नेहमी त्यांचं हित चिंतणारा आहे. मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा आणि त्यांचा परमभक्त आहे. लक्ष्मणाची रामाप्रती असलेली प्रेमयुक्त निष्ठा इथे किती स्पष्टपणे दिसते. लक्ष्मणाच्या निस्वार्थी बंधुप्रेमाचं दुसरं उदाहरण म्हणजे भावासाठी वनवास स्वीकारणं. राम लक्ष्मणाच्या नात्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना जवळून ओळखणाऱ्या व्यक्तीसुद्धा त्यांच्यामधल्या प्रेमाचं सहजतेने वर्णन करतात. सीता लक्ष्मणाचं वर्णन करताना सांगते, सभ्राता लक्ष्मणो नाम धर्मचारी दृढव्रता अन्वगच्छत धनुष्पाणी प्रवजंतम मयासह. भाऊ लक्ष्मण धर्माचरण करणारा आणि दृढव्रती आहे. वनवासाला निघालो असताना हातात धनुष्य धरून तो माझ्याबरोबरच म्हणजे आमच्याबरोबर लगेच आला. राम वनवासाला निघाले आणि लक्ष्मणाने कोणताही विचार न करता भावाबरोबर वनवास स्वीकारला. भरताच्या मनातील रामाविषयीचं प्रेम. श्रीराम वनवासाला गेल्यानंतर जेव्हा भरत आपल्या आजोळहून अयोध्येला परत येतो तेव्हा त्याला माता कैकेयीनी रचलेल्या कपटाची माहिती मिळते. भरत अत्यंत दुःखी आणि संतप्त होतो. तो राजपद नाकारतो आणि श्रीरामांना परत आणण्यासाठी संपूर्ण अयोध्येतील प्रजेला आणि सैन्याला सोबत घेऊन वनाकडे निघतो. मार्गात शृंगवेरपूर येथे पोचल्यावर निषादराज गुह भरताच्या प्रचंड सैन्याला पाहून संशय घेतो. त्याला वाटतं की भरत वनामध्ये राहणाऱ्या श्रीरामांना हानी पोहोचवण्यासाठी किंवा निष्कंटक राज्य करण्यासाठी चालून आलेला आहे का. गुहराजा भरताला त्याच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी काही प्रश्न विचारतो. गुहराजाचा हा संशय आणि शंका ऐकून भरत अत्यंत व्याकुळ होतो आणि स्वतःच्या मनातील निष्पाप हेतू स्पष्ट करताना अत्यंत भावुक होऊन म्हणतो, मा भूतकालो यत कष्टम न माम शंकितुमर्हसि राघव सहिमे भ्राता ज्येष्ठ पितृसमोमतः. असा वाईट काळ कधीही न येवो ज्यामध्ये मला अशा प्रकारच्या अत्यंत क्लेशदायक आणि वाईट गोष्टीचा सामना करायला लागेल. तुम्ही माझ्यावरती असा संशय घेणं मुळीच योग्य नाही, कारण ते श्रीराम हे केवळ माझे मोठे भाऊ नाहीत तर ते माझ्यासाठी माझ्या वडिलांसमान पूजनीय आहेत. इथे भरताचे श्रीरामांबद्दलचे अथांग प्रेम, आदर आणि त्याची श्रीरामांविषयीची निष्पाप भावना दिसून येते. पितापुत्रीच्या प्रेमासाठी संस्कृत साहित्यातील सर्वात हृदयस्पर्शी उदाहरण म्हणजे कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलममधील महर्षी कण्व आणि शकुंतलेच्या विरहाचा प्रसंग. महर्षी कण्व म्हणतात, यास्य त्यज्य शकुंतलेति हृदयं संस्पृष्टमुत्कंठया कंठस्तंभित बाष्पवृत्ति कलुषस चिंताजडं दर्शनम वैक्लव्यं ममतावदी दृशमहं स्नेहादरण्यौकसः पीड्यन्ते गृहिणः कथं नु तनया विश्लेष दुःखै.

ते नवैर, आज शकुंतला पतीच्या घरी जाणार आहे या विचारानेच माझं हृदय दुःखाने आणि व्याकुळतेने भरून आलं आहे. अश्रू रोखल्यामुळे माझा कंठ दाटून आला आहे आणि चिंतेमुळे माझी दृष्टी मंदावली आहे. माझ्यासारख्या एका विरक्त जंगलात राहणाऱ्या संन्यासाला जर शकुंतलेवरील प्रेमापोटी एवढं दुःख आणि व्याकुळता वाटत असेल तर मग

मानसिक अवस्था आणि त्यामुळे होणारी शारीरिक अवस्था कालिदासाने हुबेहूब मांडली आहे. हा श्लोक म्हणजे पिता पुत्रीच्या प्रेमाचं अत्यंत कोमल आणि कालातीत इटर्नलच म्हणाना असं चित्रण आहे. पिता पुत्रीमधला हा स्नेह वाचकांचं मन विरघळवून टाकतो. आणखीन एक सुंदर श्लोक कण्वमुनी शकुंतलेला सासरी पाठवताना म्हणतात, पातुम न प्रथमं व्यवस्यति जलं युष्मास्वपीतेषु या नाधत्ते प्रियमण्डनापि भवतां स्नेहेन या पल्लवम् आदेव कुसुम प्रसूति समये यत्स्याभवत्युत्सवा सेयं याति शकुंतला पतिगृहं सर्वैरनुज्ञायताम. इथे कण्वमुनी वृक्षवेलींना आपलं दुःख सांगत आहेत. तुम्हाला पाणी दिल्याखेरीज जी स्वतः पाणी पीत नाही, अलंकारांची हौस असून पण तुमच्याविषयीच्या स्नेहामुळे जी पानं तोडत नाही, जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा फूल येणार असतं तेव्हा जिच्यासाठी तो उत्सवाचा प्रसंग असतो, तीही शकुंतला सासरी जात आहे, तिला तुम्ही अनुज्ञा अनुमती द्या. दुःखाने कण्व ऋषींचं मन किती हळुवार झालं आहे. कण्व ऋषींनी शकुंतलेचं पालन केलं आहे आणि शकुंतलेने वृक्षवेलींचं पालन केलं आहे. ऋषी आणि वृक्षवेली दोघांवर विरहाचा प्रसंग आला आहे. वृक्षवेलींना अनुमती द्या असं सांगणाऱ्या कण्वमुनींना खरं तर स्वतःलाच सांगायचंय की आता आपण स्वतः अनुमती द्यायची वेळ आली आहे. वाल्मिकी रामायणातील कौसल्या आणि राम यांच्या संभाषणाचे श्लोक अतिशय भावपूर्ण आहेत आणि मातेचा पुत्राविषयीचा स्नेह व्यक्त करतात. राम पित्याची आज्ञा पालन करण्यासाठी वनवासाला जात असल्याचे सांगतो त्या प्रसंगाचे आदिकवीने अतिशय हृद्य वर्णन केले आहे. एव मुक्ता प्रियं पुत्रं बाष्पपूर्णानना तदा उवाच परमार्ता तु कौसल्या सुतवत्सला. रामाने वनवासाची गोष्ट सांगितल्यानंतर पुत्रवत्सला कौसल्येचं मुख अश्रूंनी भरून गेलं आणि अत्यंत दुःखाने व्याकुळ होऊन तिने आपल्या प्रिय पुत्राला सांगितलं, आसाम राम सपत्नीनां वस्तुं मध्ये न मे क्षमं नयमामपि काकुत्स्थ वनं वन्यां मृगीमिव. हे रामा, तुझं सावत्र मातांच्या मध्ये राहणं मला आता सहन होणार नाही, म्हणून हे काकुत्स्था वनातील हरिणीप्रमाणे मलाही तुझ्याबरोबर वनात घेऊन चल. कौसल्येचं सुतवत्सला हे विशेषण पुत्राविषयीच्या कौतुकाने फुललेला मातेचा चेहरा डोळ्यासमोर आणतं आणि तिचे पुढचे शब्द मूक हरिणीपणे मी तुझ्या मागोमाग येईन हे काळजाचा ठाव घेतात. साधे सोपे शब्द मुलापासून दूर राहण्याची आईची असह्य वेदना वाचणाऱ्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवतात. प्रेमाच्या आविष्काराची एक अत्यंत उदात्त भावना म्हणजे भक्ती, आणि भक्त म्हटल्यावरती आपली छाती फाडून हृदयात असलेली श्रीरामाची मूर्ती दाखवणाऱ्या हनुमानाच्या आठवणीने ऊर भरून येतो. हनुमानाच्या भक्तीचा एक अत्यंत प्रसिद्ध प्रसंग म्हणजे सुंदरकांडात सीतेसमोर हनुमान स्वतःची ओळख रामदूत अशी करून देतो. माता सीतेचा शोध घेत हनुमान लंकेतील अशोक वाटिकेपर्यंत पोहोचतो. तिथे एका शिशम वृक्षावरती लपून राहून सीतेची दयनीय अवस्था आणि रावणाने तिला दिलेली धमकी स्वतः डोळ्यांनी पाहतो. रावण गेल्यानंतर सीता अत्यंत दुःखी होऊन आपले प्राण त्याग करण्याचा विचार करू लागते. सीतेची हा अवस्था पाहून हनुमानाला जाणवतं की आता तिच्या समोर आपण जाणं गरजेचं आहे, परंतु आपण अचानक समोर गेलो तर सीता हनुमानाला रावणाचाच एक कपटी राक्षस समजून घाबरेल. म्हणून हनुमान आधी झाडावरच बसून मधुर आवाजात श्रीरामांच्या जन्मापासून ते वनवासापर्यंतची संपूर्ण कथा गाऊन ऐकवतो. ती कथा ऐकून सीतेचे लक्ष वर जाते आणि त्यानंतर हनुमान झाडावरून खाली उतरतो. अत्यंत नम्रतेने हात जोडून माता सीतेचा संशय दूर करण्यासाठी स्वतःची ओळख करून देतो. रामो दाशरथी नाम राजा दशरथात्मजा तस्यामहमपि दूतस्तु हनुमान मारुतात्मजा. राजा दशरथाचे पुत्र
असणारे

0: आणि दाशरथी या नावाने प्रसिद्ध असलेले जे प्रभू श्रीराम आहेत, मी त्यांचाच एक दूत आहे आणि माझं नाव हनुमान असून मी वायुदेवाचा पुत्र आहे. हनुमान अत्यंत शांत आणि नम्र भाव ठेवून मातेसमोर श्रीरामाचा केवळ एक दूत म्हणून उभा राहतो. हाच हनुमान श्रीरामाचा दूत म्हणून किती वेगळेपणे आपली ओळख करून देतो ते पुढच्याच प्रसंगात दिसतं. सीतेची भेट झाल्यानंतर रावणाच्या सैन्याला श्रीरामांच्या शक्तीचा अंदाज यावा म्हणून हनुमान मुद्दाम लंकाधिपती रावणाची लाडकी अशोक वाटिका उद्ध्वस्त करतो. जेव्हा रावणाचे लक्षावधी राक्षस सैनिक त्याला मारण्यासाठी धावून येतात तेव्हा तो एका भव्य प्रासादाच्या उंच शिखरावरती उभा राहतो आणि आपली ओळख करून देताना स्वतःची छाती ठोकतो, आपले शरीर अकराळ विकराळ करतो आणि सर्व राक्षसांच्या छातीत धडकी भरवणारी एक रणगर्जना करतो. हनुमान म्हणतो, दासोहम कोसलेंद्रस्य रामस्या क्लिष्ट कर्मणा हनुमान शत्रुसैन्यानां निहंता मारुतात्मजः. हनुमान शत्रूच्या गडीत उभं राहून गर्जना करतो, ऐका राक्षसांनो, जे कोणत्याही कठीण कार्याला क्षणात लीलया संपवतात अशा कोसलराज प्रभू श्रीरामांचा मी परमदास आहे. मी साक्षात वायुदेवाचा पुत्र असून तुमच्या या संपूर्ण सैन्याचा पुरता नाश करणारा हनुमान आहे. हा श्लोक म्हणजे हनुमानाची रणगर्जनाच समजाना. शत्रूच्या मनोधैर्याचं खच्चीकरण करण्यासाठीची मारुती रायांची ही गर्जना म्हणजे दास्य आणि वीररसाचा संगमच होय. लक्षणीय बाब अशी की हनुमानाची शक्ती कितीही अफाट असली तरी तो स्वतःची मुख्य ओळख मात्र रामाचा दास, दासोहम अशीच करून देतो. सर्वात शेवटी मातृभूमीविषयीचं प्रेम ह्यासारखी उदात्त आणि उन्नत भावना नाही. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे केवळ एक महान क्रांतिकारक आणि विचारवंत नव्हते तर ते संस्कृत भाषेचे प्रगाढ पंडित आणि कवी होते. सावरकरांनी त्यांच्या लेखनात आणि कवितेत संस्कृतचा अतिशय प्रभावीपणे वापर केलेला आहे. सावरकरांचं सर्वाधिक प्रसिद्ध देशभक्तीपर गीत म्हणजे जयोस्तुते ही स्वातंत्र्यदेवीची आरतीच आहे. हे गीत मराठीत असलं तरीसुद्धा या गीताची सुरुवात जयोस्तुते ते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे अशी संस्कृतमध्येच आहे आणि त्यात स्वातंत्र्यदेवतेला साक्षात आदिशक्तीचे रूप देऊन तिची संस्कृत स्तोत्रासारखी आळवणी केली आहे. प्रेमाच्या आविष्काराची ही विविध रूपं अत्यंत मनोहर आणि हृदयस्पर्शी आहेत. प्रेमाच्या या अतिशय विलोभनीय आणि हृदयाचा ठाव घेणाऱ्या स्वरूपांचं वर्णन तुमच्या मनाला पण भावले असेल अशी आशा व्यक्त करून मी माझ्या भाषणाला विराम देते. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आपण ऐकत होता संस्कृत साहित्यातील प्रेमाची रूप या विषयावर शिरीष अत्रे यांचं भाषण. बरं तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला हा संस्कृत वाणीचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
3: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
2: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला 12:00 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप

0: आणि प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
3: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
4: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
5: विजयापासून विक्रमापर्यंत,
4: प्रत्येक खेळ,
5: प्रत्येक खेळाडू
4: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
5: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
4: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
6: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
7: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
6: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
3: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
8: ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RPLI, इससे बेहतर कुछ नहीं.
9: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
10: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
11: श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
12: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
11: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात

0: कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
1: श्रोत्याहो, ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आशियाई खेळात क्रिकेट आणि हॉकीसह भारतीय खेळाडूंना आज 5 सुवर्णपदकं. अमरावतीच्या कुमकुम मोहोडला तिरंदाजीत सुवर्ण. एआयसह इतर डिजिटल मंचांवर मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. गेल्या वर्षी झालेल्या जलस्रोतांच्या गणनेत राज्यातल्या जलस्रोतांमध्ये 6 वर्षात 4 पट वाढ. मुंबईतल्या कालच्या आंदोलन प्रकरणी सीजेपीच्या अभिजित दिपकेंसह सुमारे 500 जणांविरोधात गुन्हा दाखल. आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसाची माघार. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. यासह या स्पर्धेतलं भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं असून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत एकंदर 85 पदकं पटकावली. यात 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत 169 सुवर्ण पदकांसह एकंदर 341 पदक जिंकून चीन पहिल्या, तर 83 सुवर्ण पदकांसह एकंदर 268 पदक जिंकून जपान दुसऱ्या आणि 38 सुवर्ण पदकांसह एकंदर 149 पदक जिंकून दक्षिण कोरिया 3र्या स्थानावर आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या हॉकीमध्ये भारतीय संघानं आज मलेशियावर 5-1 अशी मात करत सलग 2र्यांदा सुवर्णपदक जिंकलं. या विजयामुळे भारतीय पुरुष संघ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. महिला हॉकी संघानं कालच सुवर्णपदक पटकावलं होतं. क्रिकेटमध्ये पुरुषांच्या संघानं पाकिस्तानला पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं दिलेलं 212 धावांचं लक्ष गाठताना पाकिस्तान 6 खेळाडूंच्या बदल्यात 192 पर्यंतच पोहोचला. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं अंतिम फेरीत केवळ 1 स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू ठरली आहे. महिला गोल्फ सांघिक स्पर्धेत आदिती अशोक, प्रणवी उर्स आणि दीक्षा डागर यांनी रौप्यपदक पटकावलं. अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोड हिने महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या यशामुळे ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. या यशानंतर कुमकुम म्हणाली,
2: रनिंग तो बहुत हार्ड वर्किंग रही है अभी तक और अभी भी आगे तो बहुत रहने वाली है. 2018 में आर्चरी शुरू की थी, उसके बाद मैंने 4 साल इंडियन चलाया और फिर रिकअप लिया. 4 साल हो गए अभी ये वो खेलते हुए और बीच में तो बहुत डाउनफॉल था, मतलब बिल्कुल तीर लगते ही नहीं थे, फॉर्म भी नहीं था. फिर उसके बाद बहुत डेवलप किया है, स्ट्रेंथ में भी बहुत मेहनत करके सब कुछ लाया है.
1: कुस्तीगीर अमन सेहरावत याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कोरियन प्रतिस्पर्ध्याला हरवून सुवर्णपदक जिंकलं. अंतिम पंघाल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवलं, तर दीपक पुनिया यानं 97 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान याने पुरुषांच्या रिकर्व प्रकारात आपला सहकारी धीरज बोम्मदेवराला पराभूत करून कांस्यपदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या खेळाडूंचं कौतुक केलं आहे.
0: आशियाई स्पर्धांमध्ये यंदा भारतानं 3री सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. नवी दिल्लीत 1951 झालेल्या पहिल्या आशियाई स्पर्धेत भारताला 15 सुवर्ण आणि 16 रौप्य पदकं मिळाली होती. 2022 चीनच्या हांगझू इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं सर्वाधिक 107 पदकांची लयलूट केली होती. यात 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 40 कांस्य पदकांचा समावेश होता. त्याखालोखाल 2018 जकार्ता इथं झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतानं 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य अशी एकंदर 69 पदकं मिळवली होती. मराठी एआयच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मराठीचा प्रभाव वापर वाढवण्यात

मदतीची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते मुंबईत बोलत होते. डिजिटल माध्यमांवर मराठीतली माहिती आणि ज्ञानसामग्री उपलब्ध करून देणं तसंच ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर दर्जेदार मराठी कंटेंट मोठ्या प्रमाणात निर्माण करणं गरजेचं आहे असं त्यांनी नमूद केलं. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी शासन नेहमीच पाठबळ देईल अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्य शासनाच्या प्रकाशित मराठी शब्दकोशात सध्या सुमारे 3 लाख शब्द आहेत. त्याच्या पुढच्या आवृत्त्या तयार करून शब्दसंपदा 13 लाख शब्दांपर्यंत नेण्याचं काम करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. यावेळी त्यांनी बोली भाषांमधलं साहित्य लोकपरंपरा आणि भाषिक वैशिष्ट्य जतन करण्याची गरजही व्यक्त केली. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी केंद्र उभारण्याबरोबरच पुढील विश्व मराठी साहित्य संमेलनही लंडनमध्ये आयोजित केलं जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यातल्या विविध बोली भाषांचे 100 कोश आणि 9 ठिकाणी मराठी कौशल्य विकास केंद्र उभारण्याचं काम सुरू आहे अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. देशात 2025 झालेल्या जलस्रोतांच्या गणनेत महाराष्ट्रात 4,74,000 जलस्रोत आढळले असून गेल्या गणनेच्या तुलनेत यामध्ये 4 पटींनी वाढ झाली आहे. राज्यात 2017-18 गणनेत 97,062 जलस्रोत होते. त्या तुलनेत यंदा 4,74,548 जलस्रोत नोंदवण्यात आले. यापैकी जवळपास 99.72% जलस्रोत ग्रामीण भागात आहेत तर एकंदर जलस्रोतांमध्ये तलावाचा वाटा 61.68% आहे. महाराष्ट्रात वापरात असलेल्या जलस्रोतांपैकी 98% जलस्रोत प्रामुख्यानं सिंचनासाठी वापरले जातात. महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेश कर्नाटक पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्येही जलस्रोतांची संख्या वाढली आहे. सहकार आणि पणन प्रशासक मंडळानं नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक मंडळ नियुक्त केलं आहे. भाजपा नेते आणि नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर माजी आमदार बाळासाहेब सानप तसंच सचिन ढिकले आणि बापू पिंगळे यांची सदस्यपदी निवड झाली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सुमारे 500 आंदोलकांविरोधात पोलिसांनी आज गुन्हे दाखल केले. सार्वजनिक ठिकाणी सभा घेणं, गर्दी जमवणं, घोषणाबाजी करणं आणि ध्वनिक्षेपकाचा वापर केल्याबद्दल हे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. पुण्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी MPSC विरोधात आंदोलन सुरू आहे. काही विद्यार्थी लालबहादूर शास्त्री रस्त्यावर आंदोलन करत आहेत तर काही विद्यार्थी गुरुवारी संध्याकाळपासून SM जोशी पुलावर आमदार रोहित पवार यांच्याबरोबर आंदोलनाला बसले आहेत. ही परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्न पद्धतीने घ्यायच्या मागणीवर शास्त्री रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांनी भर दिला आहे तर जोशी पुलावरच्या आंदोलकांनी या मागणीबरोबरच MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्था CBI 4,000 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या आरोपावरून रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीचे 2 माजी अधिकारी आणि LIC एका माजी अधिकाऱ्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीने 2022 आणलेल्या अपरिवर्तनीय रोख्यांपैकी 1,500 कोटी रुपयांचे रोखे चुकीच्या माहितीच्या आधारे LIC विकत घेतले होते. ती रक्कम पुढे रिलायन्स समूहाच्या इतर कंपन्यांकडे वळवण्यात आली. त्यामुळे LIC मोठा तोटा झाला असं CBI आतापर्यंतच्या तपासात आढळलं आहे. मुंबईच्या हंजेर बायोटेक कंपनीच्या संचालक आणि हमीदारांनी पंजाब नॅशनल बँकेची सुमारे 94 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा CBI दाखल केला आहे. बँकेकडून तक्रार मिळाल्यानंतर गुरुवारी CBI या कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकून पुरावे गोळा केले होते. हंजेर बायोटेक कंपनीनं पंजाब नॅशनल बँकेकडून 135 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं पण त्यानंतर ती रक्कम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने इतरत्र वळवली असा त्यांच्यावर आरोप आहे. यासंबंधात पुढे तपास सुरू असल्याचं CBI म्हटलं आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी एका बालकाचा बळी घेणाऱ्या बिबट्याला वनविभागानं आज जेरबंद केलं. जलसेवा संकल्प अभियानात चंद्रपूर जिल्ह्यात आज जलदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं.

0: या जलदिंडीतून जलसंवर्धन, पाणी बचत आणि उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीनं आणि कार्यक्षम वापर करण्याचा संदेश देण्यात आला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिज समोर विजयासाठी 352 धावांचं आव्हान ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या 5व्या षटकात 1-41 धावा झाल्या होत्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 50 षटकात 7-351 धावा काढल्या. शुभमन गिल 1 धाव काढून तर विराट कोहली 0 बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी भारताचा डाव सावरला. ऋतुराजनं 57 धावा काढल्या तर रोहित शर्माचं शतक थोडक्यात हुकलं आणि तो 92 धावा काढून बाद झाला. केएल राहुलनं नाबाद 129 धावा झळकवल्या. वेस्ट इंडिजकडून जेडन सील्सनं 3, किमो पॉलनं 2 तर गुडाकेश मोती यानं 1 खेळाडूला तंबूत धाडलं. राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं आज जाहीर केलं. विदर्भातला चंद्रपूर आणि गडचिरोली, मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रातून मोसमी पावसानं माघार घेतली आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत या भागातून मोसमी पाऊस माघार घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. उर्वरित महाराष्ट्रातून येत्या 2-3 दिवसात मोसमी पाऊस माघारी जाऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आतापर्यंत देशाच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूननं माघार घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आशियाई खेळात क्रिकेट आणि हॉकीसह भारतीय खेळाडूंना आज 5 सुवर्णपदकं. अमरावतीच्या कुमकुम मोहोडला तिरंदाजीत सुवर्ण. AI सह इतर डिजिटल मंचांवर मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. गेल्या वर्षी झालेल्या जलस्रोतांच्या गणनेत राज्यातल्या जलस्रोतांमध्ये 6 वर्षात 4 पट वाढ. मुंबईतल्या कालच्या आंदोलन प्रकरणी CJP च्या अभिजित दिपकेंसह सुमारे 500 जणांविरोधात गुन्हा दाखल. आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसाची माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ॲपवर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
2: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
3: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचं की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
2: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका. मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
4: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
5: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
4: सादर करते आहेत विवेक वानखडे.
6: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4-10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त

0: तर करिश्मा मणेर यांची मुलाखत तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: श्रोतेहो, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. यावर्षी महाराष्ट्रात अपुऱ्या पावसामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारनं 358 पैकी 284 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. या स्थितीचा आढावा आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या उपाययोजनांविषयी आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेऊया. श्रोते हो, यंदा मान्सूनचा पाऊस अत्यंत कमी आणि खंडित पडल्यामुळे तसंच एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातला जवळपास 75%पेक्षा जास्त भाग दुष्काळाच्या छायेत आला आहे. हा गेल्या 25 वर्षातला सर्वात गंभीर दुष्काळ मानला जात आहे. मान्सूनच्या सुरुवातीला काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं, तर आता गेले 2 महिने पावसाचा टिपूस नसल्यानं पिकं होरपळली. राज्यातल्या या दुष्काळी परिस्थितीविषयी माहिती देत आहेत दैनिक लोकसत्ताचे कृषी पत्रकार दत्ता जाधव.
1: महाराष्ट्रासह देशात मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. जून ते सप्टेंबर हे 4 महिने पावसाळ्याचे मानले जातात. या काळात झालेल्या पावसावर खरीप आणि रब्बी हंगाम अवलंबून असतो. शिवाय ग्रामीण भागापासून शहरापर्यंतच्या पिण्याच्या पाण्याची तजवीज सुद्धा याच 4 महिन्याच्या पावसाळ्यात होते. महाराष्ट्रात या 4 महिन्यात 994.5 मिमी पाऊस पडतो. यंदा 804.4 मिमी पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत 19% कमी पाऊस झाला आहे. यंदा जून महिना पूर्णपणे कोरडा गेला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सक्रिय झाला. अखेरपर्यंत मुसळधार पाऊस होऊन नदी नाले ओढे तुडुंब भरले, धरणे भरून वाहिले. जुलै अखेरनंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिने पावसाचे खंड पडले. अपवाद वगळता राज्यात फारसा पाऊस झाला नाही. यामुळे हवेत बाष्पाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे राज्यभरात वातावरणात कोरडेपणा जाणवत आहे. तापमान 36-37 अंशांवर गेलेलं आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना कोरडा गेल्यामुळे जुलै महिन्यात पेरणी केलेली पिके वाळून गेली आहेत. प्रामुख्याने सोयाबीन, जे राज्यात सरासरी 50 लाख हेक्टरवर होतं, ते बहुतांशी वाळून गेले आहे. त्याखालोखाल मूग उडीद सारखी कडधान्य पिके वाळून गेली आहेत. सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस सुरू होईल आणि उरलेली पिके वाचतील. प्रामुख्याने तूर आणि कापूस पिकाला दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, पण परतीचा पाऊससुद्धा अपेक्षित पडताना दिसत नाही. त्यामुळं यंदाचा महाराष्ट्राचा खरीप हंगाम अत्यंत धोक्यात आलेला आहे. पिके वाळून गेलेली आहेत. साधारण दिवाळीपर्यंत जो सध्याचा उपलब्ध चारा आहे तो जनावरांना पुरू शकतो. दिवाळीनंतर चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई महाराष्ट्रभर जाणवू शकते. ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे सप्टेंबरच्या सुरुवातीपासून अनेक लोकप्रतिनिधींनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. सरकारने अखेर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुष्काळ जाहीर केला आणि दुष्काळी उपाययोजनांच्या कामांना गती दिली.
0: श्रोते हो, राज्यातल्या दुष्काळ व्यवस्थापनामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ट्रिगर 1 आणि ट्रिगर 2 हे 2 महत्वाचे शास्त्रीय निकष वापरले जातात. दुष्काळ घोषित करण्याच्या प्रक्रियेत ट्रिगर 1 आणि ट्रिगर 2 हे सुरुवातीचे महत्वाचे टप्पे असतात. ट्रिगर 1 हा दुष्काळ जाहीर करण्याचा पहिला शास्त्रीय टप्पा असतो, जो प्रामुख्याने पर्जन्यमानातल्या तुटीवर आणि पावसाच्या खंडावर आधारित असतो. ट्रिगर 2 माध्यमातून प्रभावित क्षेत्रांमध्ये दुष्काळाची प्रत्यक्ष तीव्रता तपासली जाते. दुष्काळ जाहीर करण्याच्या या निकषांविषयी दैनिक लोकसत्ताचे कृषी पत्रकार दत्ता जाधव यांच्याकडून जाणून घेऊ.
1: केंद्र सरकारने 2016 दुष्काळ संहिता जाहीर केली. या दुष्काळ संहितेच्या आधारेच राज्यात किंवा देशात दुष्काळ जाहीर केला जातो. महाराष्ट्र सरकारने जून 2018 या दुष्काळ संहितेच्या आधारे

0: राज्यात दुष्काळ जाहीर करण्याचे दिशानिर्देश जारी केले, ज्याद्वारे यंदाचा महाराष्ट्रातील दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पाऊस हा अत्यंत महत्त्वाचा घटक किंवा निकष मानला जातो दुष्काळ जाहीर करताना. 20%पेक्षा कमी पाऊस झाला म्हणजे सरासरीच्या तुलनेत 20% कमी पाऊस झाला तर सामान्य दुष्काळी स्थिती मानली जाते. 20 ते 30% इतका कमी पाऊस झाला तर मध्यम दुष्काळ मानला जातो आणि 30%पेक्षा कमी पाऊस झाला तर गंभीर दुष्काळ मानला जातो. याबरोबर पेरणी क्षेत्रही महत्त्वाचे मानले जाते. राज्याचे जे सरासरी पेरणी क्षेत्र आहे त्या पेरणी क्षेत्राच्या तुलनेत 85% किंवा त्यापेक्षा कमी पेरणी झाली तर सामान्य स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा दुष्काळ मानला जातो. हेच पेरणी क्षेत्र 75%पेक्षा कमी असल्यास गंभीर दुष्काळ मानला जातो. यासह दुष्काळ जाहीर करताना पिकांची स्थिती कशी आहे, हवेतील आर्द्रता किती आहे, जमिनीमध्ये पुरेशी आर्द्रता आहे का याचाही आढावा घेतला जातो आणि त्यानुसार दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया राबवली जाते. यंदा राज्याच्या बहुतेक भागात पिके करपली आहेत, पण काही भागात पिके हिरवी दिसतात पण त्याला असणाऱ्या शेंगांमध्ये दाणे भरलेले नाहीत, तर अशा काळात उपग्रहामार्फत छायाचित्र घेऊन दुष्काळ जाहीर करण्याचा जो निकष आहे तो शिथिल केलेला आहे आणि प्रत्यक्ष पाहणी करून प्रत्यक्ष पाहणीमध्ये जे निकष येतील, जे समोर येईल, त्यानुसार दुष्काळ जाहीर करण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेऊन जिल्हा पातळीवरून राज्यस्तरीय समितीकडे दुष्काळाचा अहवाल पाठवला जातो. ही समिती राज्य सरकारला अहवाल सादर करते, ज्यानुसार मध्यम स्वरूपाचा गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला जातो. पावसाळ्याच्या 4 महिन्यात 3 आठवड्याहून जास्त काळ पावसाचा खंड पडल्यास पिके करपतात, पिके वाळतात, त्यामुळे 33%हून जास्त पिकांचे नुकसान होते, असा अहवाल राज्याचे कृषी विभागाचे आयुक्त सरकारला पाठवतात. ही दुष्काळ जाहीर करण्याची पहिली कळ असते. यंदा 265 तालुक्यांमध्ये अशी स्थिती निर्माण झाल्याचा अहवाल आयुक्तांनी राज्य सरकारला पाठवला. त्याच्यानंतर राज्यात दुष्काळाची पहिली कळ लागू झाले. आता दुसऱ्या टप्प्यात कृषी, ग्रामविकास, महसूल विभागाचे कर्मचारी थेट शेतीच्या बांधावर जातात, प्रत्यक्ष पंचनामे करतात, उपग्रहाच्या मदतीने पिकांची स्थिती, जमिनीचा ओलावा या गोष्टींचा अभ्यास केला जातो आणि गंभीर, मध्यम आणि सामान्य स्थिती असे विश्लेषण केले जाते. दुसरी कळ लागू झाल्याचे ज्यावेळी जाहीर होते या दुसऱ्या ट्रिगरमध्ये दुष्काळ मध्यम स्वरूपाचा आहे की गंभीर स्वरूपाचा आहे हे स्पष्ट होते आणि जिल्हा स्तरावरचा अहवाल राज्याला प्राप्त होतो. राज्यस्तरीय दुष्काळ मूल्यमापन जी समिती आहे ती समिती या संदर्भाचा अहवाल सरकारला कळवते आणि सरकार सामान्य स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा किंवा गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करते. दुष्काळ गंभीर आहे की मध्यम स्वरूपाचा आहे त्यानुसार उपाययोजनांची दिशा निश्चित केली जाते. खरीप हंगामाची दुष्काळाची स्थिती साधारणतः 20 ऑक्टोबरपर्यंत निश्चित होते आणि रब्बी हंगामाच्या बाबतीत 20 मार्चपर्यंत दुष्काळाची स्थिती निश्चित होते. यंदा ऑगस्टपासून पावसाने खंड दिल्यामुळे सप्टेंबर महिन्यापासूनच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ लागली, त्यामुळे राज्यात वातावरण तापले होते, दुष्काळाची मागणी करण्यामध्ये जोर आला होता. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी 5 ऑक्टोबरपासून दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीला जोर आल्यामुळे सप्टेंबर अखेर म्हणजेच 25 सप्टेंबर 2026 रोजी 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ निवारण समिती स्थापन केली आहे. या समितीने पहिल्याच बैठकीत 43 तालुक्यांमध्ये आणखी दुष्काळ जाहीर केला. 309 तालुक्यांमध्ये आजवर दुष्काळ जाहीर झाला आहे. आता दुसऱ्या ट्रिगरनुसार प्रत्यक्ष पाणी, पंचनामे या गोष्टी सुरू आहेत. या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर दुष्काळ मध्यम स्वरूपाचा आहे की गंभीर स्वरूपाचा आहे याची घोषणा सरकार करेल आणि दुष्काळ उपाययोजनाला, दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना गती येईल.
1: श्रोते हो, दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागांना भेटी देऊन

0: शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला. सर्व पालकमंत्री देखील आपापल्या जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्य शासनानं दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही सवलती तसंच विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्याविषयी दैनिक लोकसत्ताचे कृषी पत्रकार दत्ता जाधव म्हणाले,
1: दुष्काळ जाहीर झालेल्या भागात शेतकरी, नागरिक आणि स्थानिक प्रशासनाला थेट सरकारी मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. शेतकऱ्यांचे अल्प मुदतीचे पीक कर्जाचे रूपांतर मध्यम मुदत पीक कर्जात केले जाते. कर्ज वसुलीला तातडीने दिलासा दिला जातो. शेतकऱ्यांच्या चालू पिकाच्या नुकसानीपोटी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी किंवा राज्य आपत्ती निवारण निधीच्या माध्यमातून रोख मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिली जाते. दुष्काळी भागातील जमिनीचा शेतसारा जमीन महसूल पूर्णपणे माफ केला जातो. दुष्काळी भागातील शेतीचे जे पंप आहेत त्या पंपाची वीज बिल पूर्णपणे माफ केले जाते. राज्यात सध्या 7.5 HP वीज बिल माफ आहे, ते 10 HP माफ होण्याची शक्यता आहे. दुष्काळी भागातील वीज जोडणी खंडित करण्यास किंवा वीज जोडणी तोडण्यास स्थगिती दिली जाते. शाळा महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांची परीक्षा फी, अन्य शैक्षणिक फी पूर्णपणे माफ केली जाते. ग्रामीण भागात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील जनावरे आणि अन्य पशुधन जगवण्यासाठी चारा छावण्या सुरू केल्या जातात. यंदा चारा छावण्यांऐवजी चारा डेपो किंवा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदत किंवा अनुदान देण्याचा विचार केला जात आहे. त्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. ग्रामीण भागातील शेतमजूर आणि बेरोजगारांना रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामीण भागातच रोजगार उपलब्ध करून दिला जातो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत दुष्काळग्रस्त कुटुंबांना सवलतीच्या दरात मोफत अन्नधान्य दिले जाते. राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाते, जेणेकरून दुष्काळग्रस्तांचे स्थलांतर रोखले जाईल, जनावरांची विक्री थांबेल, अशा विविध उपाययोजना राज्य सरकारमार्फत केल्या जातात. यंदा ज्या फळबागा आहेत, द्राक्ष, डाळिंब, केळी, चिकू यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी आर्थिक मदत देण्याची मागणी होऊ लागली आहे.
0: श्रोते हो, पाऊस लांबला की केवळ पिकाचंच नुकसान होत नाही, तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण आर्थिक गणितावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे दुष्काळाचा सामना करण्यासाठी तातडीच्या मदतीसोबतच भविष्यातलं पाणी व्यवस्थापन, सिंचन आणि हवामानातल्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या शेतीकडेही गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.

0: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत.

0: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: श्रोत्या हो, संध्याकाळचे 7:30 होत आहेत. सादर करीत आहोत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
6: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया पशुधनातील संसर्गजन्य आजार याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
7: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जनावरांमधील संसर्गजन्य आजार हा आजचा आपला विषय आहे। जनावरांमध्ये संसर्गजन्य आजार नेमके का होतात किंवा त्यासाठी काय काय कारणं आढळून येतात, लक्षणं काय असतात आणि अर्थातच आपण यावर काय काय उपाययोजना करू शकतो, या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत। आणि यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर वर्षा थोरात मॅडमना। नमस्कार मॅडम।
8: नमस्कार
7: मॅडम। आता जनावरांमधील संसर्गजन्य आजार म्हणजे काय, नेमकं काय सांगाल तुम्ही?
8: जनावरांमध्ये होणारे संसर्गजन्य आजार म्हणजे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना होणारे आजार। साथीप्रमाणे हे आजार जनावराच्या कळपात पसरतात। हे आजार मुख्यतः जीवाणू आणि विषाणूंमुळे होतात। या आजाराची लागण फार वेगाने होते। निरोगी जनावराच्या शरीरामध्ये श्वसन, चारा, पाणी, सड, आजारी जनावरांशी संपर्क आणि माणसाद्वारे जंतू प्रवेश करतात आणि आजार जनावरांमध्ये पसरतात। तर यालाच आपण संसर्गजन्य आजार असे म्हणतो।
7: जनावरांमध्ये कोणकोणते संसर्गजन्य आजार आढळून येतात?
8: जनावरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संसर्गजन्य आजार आढळून येतात। यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे सांसर्गिक गर्भपात, ज्यामध्ये जनावरांमध्ये गर्भपात मुख्यत्वे दिसून येतो। त्यानंतर दुसरा महत्वाचा आजार आहे क्षयरोग, ज्याला ट्युबरक्युलॉसिस TB जो माणसांमध्येही दिसतो। नंतर आहे स्तनदाह, ज्याला मस्टायटिस, दगडी कास असं म्हटलं जातं। नंतर काळीपुळी, फुफ्फुसदाह हे जीवाणूजन्य आजार आहेत। त्यानंतर लाळ्या खुरकूत, PPR, बुळकांडी अशा प्रकारचे विषाणूजन्य आजार आढळून येतात। तर हे सर्व संसर्गजन्य आजार जनावरांमध्ये आढळून येतात।
7: अच्छा, म्हणजे गाई म्हशी किंवा शेळ्या
8: सगळ्यांमध्ये आजार आहेत। गाई म्हैस असू द्या, शेळी, मेंढी, मांजर असू द्या, कुत्रा, बर्ड्स आहेत, पोल्ट्री बर्ड्स, तर सर्वांमध्ये हा आजार आढळून येतात।
7: अच्छा, आता तुम्ही उल्लेख केलात की सांसर्गिक गर्भपात हा एक सांसर्गिक आजार आहे, तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
8: सांसर्गिक गर्भपात, ज्याला ब्रुसेलोसिस आम्ही म्हणतो, हा एक संसर्गजन्य झोनोटिक आजार आहे। झोनोटिक म्हणजे तो आजार जनावरांपासून माणसांना होऊ शकतो किंवा माणसांपासून जनावरांना होऊ शकतो। हा आजार ब्रुसेला या जीवाणूमुळे होतो। या आजारामध्ये मर्तुकीचे प्रमाण कमी असले तरी प्रजननाच्या समस्या जास्त दिसून येतात। हा आजार चारा, खाद्य आणि पाणी, संक्रमण झालेल्या प्राण्यांचे व्यवस्थित न उकळलेले दूध किंवा कमी शिजलेले मांस जर खाल्ले किंवा त्यांच्या स्त्रावाच्या संपर्काने हा आजार पसरतो। निरोगी जनावर बाधित जनावराच्या जननेंद्रियाच्या संपर्कात आल्यानंतर या रोगाची बाधा होते।
7: अच्छा, पण मग याची लक्षणं काय असतात की म्हणजे हा आजार झालाय तर कसं कळणार?
8: या आजारामध्ये संक्रमण झाल्यानंतर जीवाणू हे रक्त व लिम्फ प्रणालीद्वारा मुख्यतः प्रजननामध्ये सहभागी होणारे जे अवयव आहेत जसं की स्तनग्रंथी आहे, सांधे, यापर्यंत पोहोचतात आणि मग जनावरांमध्ये लक्षणे दिसून येतात। गाभण जनावर जर असेल तर त्यामध्ये गर्भपात दिसून येतो। गर्भपात झाल्यानंतर गर्भाशयाला सूज येते। गर्भाशयामधून पिवळसर, तपकिरी, चॉकलेटी किंवा रक्तमिश्रित असा स्त्राव येतो। गर्भपातामध्ये प्रामुख्याने गर्भाशयाला संसर्ग झाल्याने जनावराची वार अडकण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते।
7: अच्छा,
8: दूध उत्पादनामध्ये घट होऊन जनावरामध्ये तात्पुरता किंवा कायमचा वांजपणा येण्याची दाट शक्यता असते। काही संक्रमण झालेल्या प्राण्यांच्या सांध्यामध्ये मुख्यतः त्यांचे गुडघे यामध्ये संक्रमण आढळून येते, ज्यामध्ये सांध्यावर सूज येणे, त्यानंतर हालचालीवर मर्यादा येतात आणि उत्पादन क्षमता घटते आणि पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.
7: बरोबर आहे. पण आता या आजाराचं निदान जर करायचं असेल तर कसं करता येईल?
8: या आजाराच्या निदानासाठी प्रयोगशाळेमध्ये जे काही नमुने पाठवले जातात ते नमुने वापरून जीवाणू अलगाव करून रोग निदान केले जाते. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या चाचण्या आहेत, जसं की आरबीपीटी दूध वापरून एमआरटी केली जाते, आरबीपीटी रक्तजल वापरून केली जाते, स्टॅट आहे, सीएफटी, एलायझा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिरोलॉजिकल चाचण्या आहेत. तर ह्या चाचण्या करून या रोगाचे निदान त्वरित करता येते.
7: अच्छा, आणि जे निदान आहे ते आपल्याकडे सगळीकडे आहे का?
8: आहे. आमच्या इथं मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये आमचं सूक्ष्मजीवशास्त्र असं हे डिपार्टमेंट आहे, विभाग आहे, तर तेथे या सर्व चाचण्या होतात. याचे वेगवेगळे सॅम्पल्स पण वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात आणि आम्ही रेग्युलर म्हणजे ही ऍक्टिव्हिटी आहे, डायग्नोस्टिक ऍक्टिव्हिटी आहे, तिथं आम्ही चाचण्या करून त्याचं रोग निदान करून देतो.
7: आता मॅडम, याच्यासाठी उपाययोजना आपण काय करू शकतो?
8: उपाययोजना करण्यासाठी जनावर विकत घेताना रोगाची चाचणी करून घ्यावी. संक्रमण झालेले वार किंवा बाधित जे फिटस आहे त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. बाधित जनावराचे दूध व मांस व्यवस्थित उकळून व शिजवून खावे. बाधित जनावर प्रजननासाठी वापरू नये आणि त्यांना वेगळे करून त्यांचे व्यवस्थापन करावे. गर्भपात झालेल्या जनावरांना तत्काळ वेगळे करावे, कारण हा एक संसर्गजन्य आजार आहे, त्यामुळे जर एका कळपामध्ये एक जनावर बाधित आढळलं तर वेगळं करून त्याचं व्यवस्थापन केलं तर हा आजार बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो. तसंच बाधित जनावरांना व्यवस्थित प्रथिनेयुक्त असा आहार द्यावा. तर अशा प्रकारच्या उपाययोजना करून हा आजार आटोक्यात आणला जाऊ शकतो.
7: बरोबर आहे. आता मॅडम, स्तनदाह हा सुद्धा एक आजार आहे की जो संसर्गजन्य आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगा?
8: स्तनदाह हा दुभत्या जनावरांमध्ये आढळणारा आणि कासेचा फार हानिकारक असा आजार आहे. हा आजार उत्पादन तसेच उत्पादकता करिता अभिशाप आहे. दूध निकृष्ट प्रतीचे आणि जीवाणू मिश्रित असल्या कारणाने मानवी आरोग्यास धोकादायक असते. योग्य उपचार न केल्यास स्तन किंवा कास कायमची निकामी होते आणि पिल्लांना दूध न मिळाल्यामुळे त्यांची मरतूक होऊन आर्थिक नुकसान होते. तर याला मस्टायटिस किंवा दगडी कास असं म्हणतात. अत्यंत महत्वाचा असा आजार आहे. जे डेअरी अॅनिमल्स आहेत, दुभती जनावरे जसे की गाई, म्हशी, शेळी, मेंढी यांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि पशुपालकांचं आर्थिक नुकसान होतं, दूध जनावरांचं घटतं आणि त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होतं.
7: बरोबर आहे. पण मग याची काय कारणं असतात साधारण?
8: या आजाराची कारण म्हणजे जेव्हा दूध काढतात पशुपालक तर सडाची छिद्रे जी असतात जनावराच्या ती 45 मिनिट उघडी राहतात. तर ती धार काढल्यानंतर जनावराला खाली बसू दिलं नाही पाहिजे, कारण त्या उघड्या छिद्रामधून ते जे काही जीवाणू आहेत ते मध्ये प्रवेश करतात. तर त्या जनावराला दूध काढल्यानंतर उभं ठेवायचं ऍटलिस्ट 1 तास तरी. हे जर केलं तर हा आजार आटोक्यात येऊ शकतो. आणि

0: या आजाराला वेगवेगळे जीवाणू आहेत, जसं की स्टाफायलोकोकस ऑरियस, स्ट्रेप्टोकोकस अ गॅलेक्सिए, युबेरिस, इकोलाय, क्लेप्सिएला, मायकोप्लाझ्मा, एन्ट्रोकोकस, असे वेगवेगळे प्रकारचे जीवाणू आहेत. आणखी विषाणू आहेत, बुरशीजन्य घटक आहेत. तर हे सर्व या छिद्रांमधून मध्ये जातात आणि हा आजार होतो.
1: अच्छा, म्हणजे हे घटक
0: कारणीभूत ठरतात.
1: पण याच्यामध्ये मग काय लक्षण आपल्याला दिसून येतात?
0: या आजारामध्ये कासेवर सूज येते, कासेला हात लावून पाहिल्यास कास गरम लागते, दूध पातळ किंवा फिक्कट असे रक्त मिश्रित असते, दुधात गुठळ्या होतात, वेदनेमुळे जनावर कासे स्पर्श करू देत नाही, दूध काढू देत नाही, शरीराचे तापमान वाढते, तसे जनावर खात पित नाही. बरेचदा कासेचा काही भाग कडक होतो, त्यामुळे त्याला दगडी कास असं म्हणतात, आणि त्या भागामधून दूध येत नाही. तर अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसतात.
1: बरोबर आहे. आणि यासाठी मग आपल्याला काय काळजी घेणं किंवा काय उपाय करणं आवश्यक आहे?
0: या आजारासाठी उपाययोजना म्हटलं तर दूध काढण्यापूर्वी आणि दूध काढल्यानंतर कास किंवा सड स्वच्छ अशा पाण्याने धुवून कोरडे केले पाहिजेत.
1: बरं,
0: सध्या बाजारामध्ये टीट डीप अशी उपलब्ध आहे, तर धार काढल्यानंतर ते सड त्या टीट डीप मध्ये बुडवावेत, जेणेकरून जरी छिद्र उघडी राहिली तरी ते जीवाणूमध्ये प्रवेश करणार नाही. त्यानंतर ठराविक वेळेलाच त्या करड्यांना किंवा पिल्लांना पाजण्यासाठी सोडणे, तसेच ठराविक वयानंतर दूध पिणे तोडले पाहिजे. स्तनदाह झाल्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य असे उपचार करून घ्यावेत. प्रत्येक महिन्यामध्ये जनावराच्या स्तनदानासाठी नियमित परीक्षण करून घ्यावे. नवीन जनावर जेव्हा विकत घेतात पशुपालक, तेव्हा ते स्तनदाह रोगमुक्त आहे याची खात्री करूनच ते विकत घ्यावे. तसेच जनावरांची त्यांच्या गोठ्याची नियमित अशी स्वच्छता जर ठेवली तर हा आजार बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो.
1: काळीपुळी हा जो एक संसर्गजन्य आजार आहे, म्हणजे जनावरांमध्ये बरेचदा हा दिसून येत असतो, तर काय याचं काय सांगाल तुम्ही आणि लक्षणं काय असतात त्याची?
0: काळीपुळी हा आजार आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा आजार आहे. बॅसिलस अँथ्रासिस या नावाच्या जीवाणूमुळे हा आजार होतो. तरी हा लसीकरण आणि व्यवस्थापनामधील स्वच्छतेमुळे हल्ली या आजाराचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झालाय. तर या आजारामध्ये लक्षणे म्हटलं तर रोगाची सुरुवात एकदम होते. जनावरांमध्ये एकदम ताप चढतो, 41-42 डिग्री एवढा ताप चढतो. जनावरे थरथर अशी कापतात. चारा खाणे, रवंत करणे, तसेच दूध देणे बंद होते. गळ्यामध्ये सूज येते.
1: बर,
0: श्वासोच्छवास अतिशय जलद चालतो आणि जनावर बेहोश होतात. म्हणजे एकदम जनावर मरणं हे त्याचं महत्वाचं लक्षण आहे. काहीच लक्षणं न दाखवता जनावर जर मरत असतील तर दॅट इज काळीपोळी. रक्ताचे जुलाब होतात. जनावर मलूल होऊन पडून राहते आणि 2-3 दिवसांमध्ये मरते. रोगाचे विशिष्ट लक्षण, आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे काळ्या रंगाचं न गोठलेलं रक्ताचे स्त्राव नाकामधून किंवा अन्य छिद्रामधून येतात. या रोगामध्ये मृत्यूचे जास्तीत जास्त प्रमाण आढळून येते. तर हे जर असं लक्षण दिसलं नाकामधून किंवा कानामधून किंवा गुदद्वारामधून जर तुम्हाला रक्त दिसलं न गोठलेलं, जनरली रक्त कसं गोठतं, तर यामध्ये न गोठलेलं रक्त येतं, तर असं लक्षण असलं की हे काळीपुळी आहे
1: हे ओळखायचं. अच्छा, मॅडम याचं जे रोगनिदान आहे तर ते कसं करता येतं?
0: प्रयोगशाळेमध्ये बाधित जनावराचे रक्त आणि कानाचा तुकडा यापासून रोगनिदान करता येते. रक्ताचे नमुने सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास बॅसिलस अँथ्रासिस जीवाणू ओळखले जातात. रोगाच्या निश्चित निदानासाठी रक्तातून जीवाणूचे विलगीकरण करून ओळखले जाते. याशिवाय स्कोलिस चाचणी आहे, PCR चाचणी आहे, एलायझा आहे, अशा प्रकारच्या चाचण्या करून या रोगाचे निदान केले जाते. तर जेव्हा कधी काळीपुळीचं एखादं जनावर दिसलं तर त्याचं रक्त जर नाही दिसलं, म्हणजे रक्त न गोठलेलं रक्त जर नाही आलं बाहेर, तर एक कानाचा तुकडा कट करून जर हे सॅम्पल तुम्ही हे नमुने तुम्ही प्रयोगशाळेत पाठवले तर आम्ही त्याचं रोगनिदान करून देतो.
1: अच्छा, त्याच्यावरून कळतो म्हणजे
0: त्याच्यावरून आम्ही रोगनिदान करून देतो.
1: यासाठी काय आपण उपाय करू शकतो?
0: काळीपुळी आजारची लक्षणे दाखविणाऱ्या जनावरांचे शवविच्छेदन उघड्यावर किंवा निर्जंतुकीकरणाच्या आधुनिक सुविधा नसलेल्या ठिकाणी करू नये असं एक गाईडलाईन्स दिलेले आहेत. कारण हे जे जीवाणू आहेत, हे जीवाणू याचं एक विशिष्ट असं लक्षण आहे, कॅरेक्टर आहे, की हे जीवाणू जेव्हा वातावरणामध्ये खूप ऍडव्हर्स कंडिशन, म्हणजे तापमान खूप जास्त आहे, अशा ऍडव्हर्स कंडिशनमध्ये हे जीवाणू स्पोर्समध्ये कन्वर्ट होतात, स्पोर्समध्ये रूपांतरित होतात. आणि या स्पोर्स ज्या आहेत या खूप वर्षानुवर्ष या वातावरणामध्ये राहतात, जिवंत राहतात. आणि मग जेव्हा तापमान कमी होतं, जेव्हा चांगल्या फेवरेबल कंडिशन्स तयार होतात, तर हे स्पोर्स परत जीवाणूमध्ये कन्वर्ट होतात, रूपांतरित होतात आणि आजार पसरतो. त्याच्यामुळे असं काळीपुळी असलेलं जर जनावर असेल तर त्याचं पोस्टमार्टम करू नये असं एक गाईडलाईन दिलेली आहे गव्हर्नमेंटनी. त्यामुळे त्याचं पोस्टमार्टम टाळायचं. त्यानंतर आजारात जनावरे दगावतात, बऱ्याचदा आजार करण्यापुरता

0: ही वेळ उपलब्ध होत नाही, त्यासाठी प्रतिबंध हा चांगला उपाय आहे. या आजारावर परिणामकारक अशी लस उपलब्ध आहे. आजार उद्भवणाऱ्या विभागामध्ये असे लसीकरण पावसाळ्यापूर्वी मे ते जून महिन्यामध्ये पशुवैद्यकामार्फत करून घ्यावे.
1: बरोबर.
0: आणि मृत जनावर जमिनीत खोल खड्डा करून त्यामध्ये चुनखडी टाकून त्याची विल्हेवाट लावावी, त्याचं पोस्टमार्टम किंवा शवविच्छेदन करू नये, जेणेकरून हा आजार पसरणार नाही.
1: नक्कीच.

0: एक विषाणूजन्य असा आजार आहे, संसर्गजन्य. तर काय असतो हा आजार?
1: लाळ्या खुरकूत हा संसर्गजन्य असा आजार आहे. तो ऑफ्थो व्हायरस, ऑफ्थो या विषाणूमुळे होतो. या विषाणूचे एक चार उपप्रकार, जसे की ओ, ए, सी आणि एशिया वन, असे चार उपप्रकार ह्या भारतामध्ये आढळून आलेले आहेत. सामान्यपणे हा जर विभागलेली खुरे असलेल्या किंवा रवंत करणाऱ्या जनावरांमध्ये प्रामुख्याने आढळतो. या आजारामध्ये मर्तुकीचे प्रमाण कमी असून जनावराची उत्पादन व प्रजनन क्षमता घटते. तसेच जनावरे पायातील जखमांमुळे कायमस्वरूपी लंगडतात, त्यामुळे पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.
0: अच्छा, लक्षणं काय दिसून येतात?
1: या आजारामध्ये तोंडामधून लाळ गळणे, तोंड, जीभ, हिरड्या, कास इत्यादींवर लालसर रंगाचे फोड येणे अशा प्रकारची लक्षणे दिसतात. 24 तासामध्ये हे फोड फुटतात आणि ते चट्टे दिसतात. खुरांमध्ये जखमा होऊन जनावरे लंगडत राहतात. ताप येणे, अशक्तपणा येणे, तसेच गाभण जनावरांचा गर्भपात होणे अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात.
0: बरोबर आहे. पण मग आपण याच्यासाठी काय प्रतिबंध म्हणजे उपाययोजना काय काय करू?
1: आता विषाणूजन्य आजार आहे पण तरी एक जे लक्षण आहे त्याच्या बेसिसवर एक उपाययोजना केल्या जातात. जसे की तोंडामधील व पायातील जखमा पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने धुवून घेतात. त्यानंतर तोंडामधील जखमांना तुरटी, ग्लिसरीन, बोरिक ऍसिड पावडर लावली जाते. तोंडामधील आणि पायातील जखमांना जीवाणू संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिजैविके दिली जातात. रोगग्रस्त जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत आणि रोग प्रतिबंधक अशी लस वर्षामधून दोनदा टोचून घ्यावी. तर अशा प्रकारची उपाययोजना केल्या तर हा जो लाळ्या खुरकूत ज्याला FMD असं म्हटलं जातं हा जर आटोक्यात आणला जाऊ शकतो.
0: आता मॅडम, PPR हा जो आजार आहे प्रामुख्याने शेळ्यांमध्ये हा दिसून येतो ना?
1: बरोबर.
0: विषाणूजन्य आजार आहे तर काय असतं याचं PPR म्हणजे काय आणि त्याचं लक्षण काय असतं?
1: PPR म्हणजे पेस्टिडेस पेटिट्स रुमिनंट्स, म्हणजे स्मॉल रुमिनंट्स, शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये आजार दिसून येतो. मोठ्या जनावरांमध्ये पण दिसून येतो पण जनरली शेळ्या मेंढ्यांमध्ये दिसतो. या रोगाला जनावरातील प्लेग असं म्हटलं जातं. हा अतिशय संसर्गजन्य आजार असून एकाच वेळी तो अनेक जनावरांना बाधित करतो. या रोगामध्ये जनावर मरण्याचे प्रमाण अधिक आहे, यामुळे पशुपालकाचे अतोनात नुकसान होते.
0: बरोबर आहे. आता मग लक्षणं काय असतात?
1: या आजारामध्ये जनावराचे तापमान भरपूर वाढते, 107 डिग्री फॅरनहाइट पर्यंत वाढते. नाकातून व डोळ्यातून पाणी गळणे, डोळ्यामध्ये चिपडे दिसून येणे, तोंडात, हिरड्यांवर व जिभेवर व्रण येणे, हगवण लागणे, खोकला येणे, गाभण जनावरांमध्ये गर्भपात अशा प्रकारची लक्षणे या आजारामध्ये दिसून येतात.
0: अच्छा, मग आपण यासाठी काय उपाय करू शकतो?
1: तर PPR हा विषाणूजन्य आजार आहे, यावर उपचार नाही. जेव्हा केव्हा विषाणूजन्य व्हायरल आपल्याकडे जसं कोविड आला होता, व्हायरल असलं की एक सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते. तर PPR हा विषाणूजन्य आजार आहे, यावर उपचार नाही तसं पाहिलं तर, पण लक्षणांवरून उपचार करून घेतल्यास आणि योग्य ती काळजी घेतल्यास या रोगामध्ये मृत्यूदर आटोक्यात ठेवण्यात यश येते. आजारी जनावरास निरोगी जनावरापासून वेगळं करावं आणि निरोगी जनावरास लसीकरण करावं. नवीन जनावर खरेदी करताना माहिती असलेल्या कळपामधूनच खरेदी करावं. त्यानंतर बुळकांडी हा एक आजार आहे ज्यामध्ये ज्याला रिंडर पेस्ट म्हणतात. तर ह्या रोगाची लस दिली तर PPR या रोगाचं निर्मूलन करण्यामध्ये यश आलंय. बुळकांडी लस दिली तर त्यामुळे या रोगावर लसीकरणाची आवश्यकता नाही. परंतु ज्या भागामध्ये PPR या रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे त्या भागात पूर्व परवानगीने लसीकरण करणे योग्य ठरते. तर अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात.
0: बरोबर आहे. मॅडम, थोडक्यामध्ये जनावरांमध्ये जे संसर्गजन्य आजार होत असतात तर तुम्ही काय एक उपाययोजना म्हणजे सांगाल साधारण?
1: हा, म्हणजे जनावरांमध्ये कुठलाही संसर्गजन्य आजार असेल तर एक जनरल उपाययोजना ज्या केल्या जातात त्यामध्ये जनावरांचा महत्वाचा म्हणजे गोठा आणि परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. गोठ्यामध्ये हवा खेळ ती ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जनावरांना पिण्यासाठी नेहमी स्वच्छ ताजं पाणी उपलब्ध करून द्यावं. आजारी जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळं बांधावं जेणेकरून हे संसर्गजन्य आजार पसरणार नाही. दूषित चारा पाण्याची योग्य अशी विल्हेवाट लावावी. गोठ्यामधील सांडपाणी, मलमूत्र व वाया गेलेला चारा याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. एखाद्या आजाराचा एखाद्या भागात प्रादुर्भाव झाल्यास त्या भागामध्ये जनावरे चरावयास नेऊ नयेत. जंताचा प्रादुर्भाव असलेल्या जनावरांमध्ये लसीकरणाने योग्य ती प्रतिकार शक्ती निर्माण होत नाही. यासाठी जनावरांचे लसीकरणापूर्वी जंतनाशक करून म्हणजे डिवॉर्मिंग करतात. आपण वॅक्सिनेशनच्या अगोदर डिवॉर्मिंग करतो. तर जनावरांचं नियमित असं लसीकरण करून घ्यावं. आजारी जनावरांना त्वरित औषधोपचार करावेत. एखाद्या गावात संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास त्या गावाच्या सभोवतालच्या गावांमध्ये प्रथम लसीकरण करावं. आजार कुठलाही असो लसीकरण

0: करून घ्यावं. त्यानंतर त्या गावच्या परिसरातील जवळील गावांमध्ये लसीकरण करून घ्यावं. शेवटी आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या गावामध्ये लसीकरणाची अंमलबजावणी करावी. याला रिंग वॅक्सिनेशन म्हणतात. यामुळे संसर्गजन्य आजार 1 ते 3 आठवड्यामध्ये नियंत्रणात येतो. आता लसीकरणाचं जर बोलायचं झालं तर वेळेवर लसीकरण करावं. जी आपण लस वापरतो ती नामांकित अशा कंपनीची आहे का, लस वापरताना ती बर्फामध्ये ठेवून आणावी, त्याची एक्सपायरी ती कालबाह्य झाली नाहीये याची खात्री करून घ्यावी. नंतर निरोगी आणि सशक्त जनावरांचे लसीकरण सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा अशा थंड वेळेमध्येच करावं. गावातील सर्व जनावरांचे शक्यतो एकाच दिवशी लसीकरण करावं. त्यानंतर लसीकरणासाठी जी सुई आपण वापरतो ती उकळत्या पाण्यातून काढलेली आहे की निर्जंतुक केलेली आहे की नाही, किंवा प्रत्येक जनावरास नवीन अशी सोयी वापरावी. तर या सर्व प्रकारच्या अशा काळजी घ्यावी जेव्हा लसीकरण आपण करतो.
1: बरोबर.
0: आणि संसर्गजन्य आजाराने जर एखादं जनावर जर मरण पावलं असेल तर त्या जनावराला जमिनीमध्ये खोल खड्डा करून तिथं पुरावानी चुनखडी टाकावी किंवा त्याला जाळावं. तर अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या तर हे जे जनावरांमध्ये होणारे संसर्गजन्य आजार आहेत ते कमी करता येऊ शकतात. आजार आपण थांबवू शकत नाही पण त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो किंवा ते पसरू नयेत म्हणून आपण ती काळजी घेऊ
1: शकतो. बरोबर आहे. म्हणजे पशुपालकांनी खरं तर आपल्या जनावरांचं निरीक्षण करणं गरजेचं आहे की त्यांच्यात काही बदल दिसून येत आहेत का किंवा काय.
0: बरोबर.
1: या गोष्टी पाहणं आवश्यक
0: आहे. त्याचं रेग्युलर टेस्टिंग करून घेतल्या पाहिजे. चाचण्या प्रत्येक इंटरव्हलला त्या चाचण्या करून घ्यायला हव्यात.
1: लसीकरण
0: करायला हवं. आणि जर एखादं जनावर आजारी असेल तर त्याला तात्काळ वेगळं करून त्याचं व्यवस्थापन करावं. छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या
1: अगदी
0: तर आजार आटोक्यात येऊ शकतात.
1: नक्कीच नक्कीच. मॅडम आज आपण इथे आलात आणि जनावरांमधील जे संसर्गजन्य आजार आहेत जी लक्षणं दिसतात तर त्यावर काय काय आपण उपाययोजना करू शकतो याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण पशुधनातील संसर्गजन्य आजार याविषयी डॉक्टर वर्षा थोरात यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: श्रोते हो, किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
3: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
4: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
3: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
5: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
6: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा.

0: पनीर गोकुळचंच घ्या.
1: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा, म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
3: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
4: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
5: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
6: विजयापासून विक्रमापर्यंत,
5: प्रत्येक खेळ,
6: प्रत्येक खेळाडू
5: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
6: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
5: दर महिन्याच्या 2rd आणि 4th बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
6: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
7: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
3: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
2: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
4: श्रोत्याहो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आशियाई खेळात क्रिकेट आणि हॉकीसह भारतीय खेळाडूंना आज 5 सुवर्णपदकं. पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानी. आतापर्यंतची तिसरी सर्वोत्तम कामगिरी. नवीन फौजदारी कायद्यांमुळे 3 वर्षांच्या आत न्याय मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून व्यक्त. स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानांच्या समावेशाला विलंब होत असल्यानं वायुसेनेच्या युद्धक्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचं वायुसेना प्रमुखांचं प्रतिपादन. आणि रशियाविरुद्धचं युद्ध थांबवण्यासाठी भारतानं दिलेल्या प्रस्तावावर विचार करण्याची युक्रेनची तयारी. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. यासह या स्पर्धेतली भारतीय खेळाडूंनी आपली मोहीम फत्ते केली आहे. भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर राहिला आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत एकूण 85 पदकं कमावली. यात 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत 169 सुवर्ण पदकांसह एकूण 341 पदकं जिंकून चीन पहिल्या, तर 83 सुवर्ण पदकांसह एकूण 268 पदकं जिंकून जपान दुसऱ्या आणि 38 सुवर्ण पदकांसह एकूण 149 पदकं जिंकून दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या हॉकीमध्ये भारतीय संघानं आज मलेशियावर 5-1 अशी मात करत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकलं. या विजयामुळे भारतीय पुरुष संघ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. महिला हॉकी संघानं कालच सुवर्णपदक पटकावलं होतं. क्रिकेटमध्ये पुरुषांच्या संघानं पाकिस्तानला पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं दिलेलं 212 धावांचं लक्ष गाठताना पाकिस्तान 6 खेळाडूंच्या बदल्यात 192 पर्यंतच पोहोचला. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना तंबूत धाडलं. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं अंतिम फेरीत केवळ 1 स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू ठरली आहे. महिला गोल्फ सांघिक स्पर्धेत आदिती अशोक, प्रणवी उर्स आणि दीक्षा डागर यांनी रौप्य पदक पटकावलं. अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोळ हिने महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या यशामुळे ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. या यशानंतर कुमकुम म्हणाली,
2: मी तो बहुत हार्डवर्किंग रही है अभी तक और अभी भी आगे तो बहुत रहने वाली है. 2018 में आर्चरी शुरू की थी, उसके बाद मैंने 4 साल इंडियन चलाया और फिर रिकर्व लिया. 4 साल हो गए अभी ये वो खेलते हुए और बीच में तो बहुत डाउनफॉल था, मतलब बिल्कुल तीर लगते ही नहीं थे, फॉर्म भी नहीं था. फिर उसके बाद बहुत डेवलप किया है, स्ट्रेंथ में भी बहुत मेहनत करके सब कुछ लाया है.
1: कुस्तीगीर अमन सेहरावत याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कोरियन प्रतिस्पर्ध्याला हरवून सुवर्णपदक जिंकलं. अंतिम पंघाल हिनं महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं, तर दीपक पुनिया यानं 97 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलं. भारतीय तिरंदाज नीरज चौहान याने पुरुषांच्या रिकर्व प्रकारात आपला सहकारी धीरज बोम्मदेवराला पराभूत करून कांस्य पदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या खेळाडूंचं कौतुक केलं आहे.
0: आशियाई स्पर्धांमध्ये यंदा भारतानं तिसरी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. नवी दिल्लीत 1951 झालेल्या पहिल्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताला 15 सुवर्ण आणि 16 रौप्य पदकं मिळाली होती. 2022 चीनच्या हांगझू इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं सर्वाधिक 107 पदकांची लयलूट केली होती. यात 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 40 कांस्य पदकांचा समावेश होता. त्याखालोखाल 2018 जकार्ता इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य अशी एकंदर 69 पदकं मिळवली होती. भारताच्या न्यायव्यवस्थेतला विलंब एकेकाळी चर्चेचा विषय होता, पण नवे फौजदारी कायदे लागू झाल्यानंतर FIR दाखल होण्यापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत 3 वर्षांच्या आत न्याय मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भोपाळमध्ये व्यक्त केला. देशात निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होत असून सर्व निवडणुका बेकायदेशीर असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. कर्नाटकात कलबुर्गी इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. निवडणुकीत गैरप्रकार करून निवडून आलेली लोकसभा आणि सर्व विधानसभा बेकायदेशीर असून ही सभागृह तात्काळ बरखास्त करावी आणि नव्याने मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सुमारे

500 आंदोलकांच्या विरोधात पोलिसांनी आज गुन्हे दाखल केले. सार्वजनिक ठिकाणी सभा घेणं, गर्दी जमवणं, घोषणाबाजी करणं आणि ध्वनिक्षेपकाचा वापर केल्याबद्दल हे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. दरम्यान या आंदोलनात लहान मुलांना एकत्र आणल्याच्या आणि त्यांचा वापर केल्याच्या तक्रारीची दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मुंबई पोलीस, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि इतरांना नोटिसा बजावल्या आहेत. यावर काय कारवाई केली याचा अहवाल एका आठवड्यात मागवला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तेजस लढाऊ विमानांच्या पुरवठ्याला उशीर होत असल्यामुळे भारतीय वायुसेनेच्या युद्धक्षमतेवर विपरीत परिणाम होत आहे असं वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी म्हटलं आहे. आगामी वायुसेना दिनानिमित्त नवी दिल्लीत घेतलेल्या एका वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. संरक्षण मंत्रालयाने 2021 साली हिंदुस्तान एरोनॉटिक्स बरोबर 83 तेजस विमान पुरवठ्यासाठी करार केला होता, परंतु आतापर्यंत एकही विमान मिळालं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हैदराबादमधल्या लष्करी तळावरच्या रायफल चोरीत सहभागी असलेल्या 7 जणांना पोलिसांनी आज अटक केली आहे. यामध्ये 3 लष्करी जवानांचा समावेश आहे. लष्कराच्या मद्रास रेजिमेंटच्या एका निवृत्त हवालदाराने 30 ऑगस्टच्या रात्री हैदराबादच्या लष्करी तळावरून काही रायफल्स चोरल्या होत्या. त्याला 11 सप्टेंबरला अटक झाल्यावर पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याच्या 7 साथीदारांची नावं समोर आली. युक्रेन आणि रशिया यांच्यातलं युद्ध थांबवण्यासाठी युक्रेनकडे आलेल्या 4 प्रस्तावांपैकी भारताचा प्रस्ताव हा सर्वात विस्तृत आहे. त्याचा विचार करायची युक्रेनची तयारी असल्याचं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी म्हटलं आहे. परस्परांच्या ऊर्जा आस्थापनांवरचे हल्ले थांबवणं आणि काळ्या समुद्रात युद्धबंदी लागू करण्यावर या प्रस्तावात भर असल्याची माहिती त्यांनी दिली. हा संघर्ष थांबवून दोन्ही देशांना पटण्याजोगा तह करण्याची उत्तम कल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कालच सांगितलं होतं. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यातल्या एका खासगी कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन 4 कामगारांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या काही अयोग्य कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याच्या दिशेने सेबी प्रयत्नशील आहे. गुंतवणूकदारांचं नुकसान करू शकणाऱ्या काही लहान कंपन्यांच्या आयपीओवर सुद्धा लक्ष असल्याचं सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश वार्षणे यांनी म्हटलं आहे. सेबीकडे देखरेख ठेवणारी यंत्रणा आहे. लाईव्ह डेटावर सेबीचं लक्ष असतं. याशिवाय देखरेख ठेवणाऱ्या नव्या यंत्रणेचं काम जवळपास पूर्ण होत आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बांगलादेशच्या पदच्युत प्रधानमंत्री शेख हसीना यांचं बांगलादेशकडे प्रत्यार्पण करण्याच्या विनंतीची पडताळणी सुरू आहे. त्यांचं प्रत्यार्पण कधीपर्यंत पूर्ण होईल याची कालमर्यादा आताच देता येणार नसल्याचं भारताचे बांगलादेशातले राजदूत दिनेश त्रिवेदी यांनी आज स्पष्ट केलं. ढाक्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. बांगलादेशात हिंसाचार उफाळून आला त्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आसरा घेतला. त्यावेळी त्या प्रधानमंत्री पदावर विराजमान होत्या, त्यामुळे त्यांना भारतात येण्यापासून रोखण्याचा पर्याय भारताकडे नव्हता असंही ते म्हणाले. फ्लाय दुबई विमानातल्या झटापटी प्रकरणी भारतीय वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छर यांच्या सहवैमानिकाचा प्रयत्न दहशतवादी हल्ला करण्याचाच होता असं संयुक्त अरब अमिरातीच्या तपासात समोर आलं आहे. त्यानं वैमानिकानं प्रवासादरम्यान स्मिथ यांच्यावर कॉकपिटमधल्या कुऱ्हाडीने हल्ला करून विमानाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केल्याची माहिती युएईचे महाधिवक्ता काउन्सिलर डॉ हमाद सैफ अल शमसी यांनी दिली. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे. दरम्यान दुबईचे राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तौम यांनी आज कॅप्टन स्मिथ मच्छर यांची भेट घेतली आणि त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतल्या 3rd आणि शेवटच्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 352 धावांचं आव्हान ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या 17 षटकात 1 बाद 124 धावा झाल्या होत्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली, पण के एल राहुलच्या नाबाद 129 धावांच्या जोरावर भारतानं निर्धारित 50 षटकांमध्ये 7 बाद 351 धावा केल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आशियाई खेळात क्रिकेट आणि हॉकीसह भारतीय खेळाडूंना आज 5 सुवर्णपदकं. पदकतालिकेत भारत 4th स्थानी, आतापर्यंतची 3री सर्वोत्तम कामगिरी. नवीन फौजदारी कायद्यांमुळे 3 वर्षांच्या आत न्याय मिळेल असा विश्वास
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून व्यक्त

0: स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानांच्या समावेशाला विलंब होत असल्यानं वायुसेनेच्या युद्धक्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचं वायुसेना प्रमुखांचं प्रतिपादन आणि रशियाविरुद्धचं युद्ध थांबवण्यासाठी भारतानं दिलेल्या प्रस्तावावर विचार करण्याची युक्रेनची तयारी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील पोवाडा, शाहीर अप्पा कांबळे आणि पार्टी यांच्या स्वरात, आणि त्यानंतर लगेचच साधी राणी थोर हे गीत आपण ऐकणार आहात गोपीनाथ रोटे आणि पार्टी यांच्या स्वरात. तर सुरुवातीला ऐकूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील पोवाडा, शाहीर अप्पा कांबळे आणि पार्टी यांच्या स्वरात.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय. रात्रीचे 8:30 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय.
1: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
0: श्रोते हो, ठीक 8:45 समाचार संध्या हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोत्यो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 11:31 होत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात अदिती जोशी.

त्यांचं गायन ऐकूया. राग रागेश्री. विलंबित बंदिश एक तालातनीबद्ध असून बोल आहेत, एली रे पलकन लागी. द्रुतबंदिश तीन तालातनीबद्ध असून बोल आहेत, लगन लागी तुम्हारे चरण की. यानंतर आपण ऐकणार आहात तराना. तबला सदैव पंडित राजेंद्र अंतरकरांची, हार्मोनियम साथ केली आहे विनोद पडगे यांनी. ऐकूया आदिती जोशी यांचं गायन राग रागेश्री.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात अदिती जोशी यांचं गायन. आपण ऐकलात राग रागेश्री. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत. सादर करत आहोत नभोनाट्य माती. लेखन राम उगावकर यांचं.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहोत नभोनाट्य माती. लेखक राम उगावकर, सादरकर्त्या तनुजा कानडे. माती

0: टाइम क्या हुआ भाई साहब?
1: 12:30।
2: अरे अब सोने दो हमको।
0: चला
2: सुलु। ए सुलु
3: काय
2: झोप प्लीज।
3: हो तुम्ही पण झोपा।
2: मला झोप येत नाही। किती सुंदर दृश्य दिसतंय बघ खिडकीतून। मध्यरात्रीच्या अंधारातली निसर्ग शोभा पाहण्यातही एक वेगळा आनंद असतो। उलट दिशेला पळणारी झाड आणि छोट्या छोट्या गावातले 50 दिव्यांचे पुंजके किती मजेदार वाटतात। वर निळ निळ आकाश आणि खाली अंधुक चांदण्यात न्हालेली धरती, असं दृश्य शहरात नाही पाहायला मिळायचं।
3: अहो तुम्हाला काव्य सुचतंय पण मला झोप काहीच सुचून देत नाहीये। पण बंटी आता शांत झोपलाय, उठला ना तर रात्रभर किरकिर करील। अहो ती खिडकी लावा पाहू अगोदर, कार वारं येत आहे, बंटीला सर्दी होईल।
2: बरं
3: आणि मी झोपते, तुम्ही झोपा।

Let's go!

0: डॉक्टर डॉक्टर माझ्या मुलाला वाचवाओ डॉक्टर.
1: मेरे अब्बाजान कहाँ है? बाबा बाबा बाबा कुठे आहेत बाबा?
2: अरे रमेश रमेश नंदू बघ कुठे दिसतो का तुला?
3: इस वार्ड में तो नहीं है.
0: अरे देवा माझा तरणाटा पोरगा गेला हो. परवाच लगीन झालं होतं त्याच, सून बी गेली, आता कुणासाठी जगायचं?
4: मावशी आता धीर धरला पाहिजे.
0: देवा
4: मावशी जरा शांत हो.
1: नर्स नर्स वॉर्ड बॉयला बोलवा, ही बॉडी तिकडे जाऊ द्या, गेलाय तो.
0: बॉय स्ट्रेचर लाव.
5: सुरेश दिसतोय काय रे कुठे नंदू?
2: नाही काका, सगळे जखमी पाहिले मी.
5: आता कुठे शोधणार? नंदू नंदू नंदू.
2: काका काका जरा धीर धरा. रमेश आता फक्त शवागार पाहायचं राहिलंय.
5: शवागार म्हणजे नंदू? नंदू
4: काका काका आता मन घट्ट करा. चला चला आमच्याबरोबर.
2: हो काका चला तुम्ही.
5: नंदू नंदू.

0: शवागार कुठे आहे हो?
1: बॉडी देखना है क्या?
0: हो
1: वो दामू खड़ा है ना, उससे पूछो।
0: ठीक है। अपघातात गेलेली माणसं इथेच ठेवली आहेत ना?
2: वय कोण आहे तुमचं?
0: या काकांचा मुलगा आहे, माझा मित्र।
2: तरुण आहे का?
0: होय, म्हणजे 22-23 वर्षाचा।
2: हा एक तरुण पोरगा आहे, तुम्ही ओळखून घ्या, या आतमध्ये।
0: ठीक। हा नंदूच आहे।
3: हो
0: रमेश, रमेश हा नंदूच आहे रे।
3: होय सुरेश।
4: नंदू
0: काका,
4: नंदू
0: काका, शांत व्हा काका, शांत व्हा, तुम्ही बाहेर चला आधी। काका तुम्हाला नाही बघवणार आहे, फक्त चेहरा वाचलाय म्हणून ओळखता तरी आलं, बाकी साऱ्या शरीराचा चेंदा मिंदा झालाय।
2: साहेब बॉडी ताब्यात घ्या।
4: सुरेश, सुरेश माझा नंदू गेला, सुरेश नंदू गेला।
0: काका असं नका करू,
4: म्हातारपणाची काठी गेली, आता कोणा करता जगायचं आम्ही? हा कोणा करता जगायचं?
0: काका शांत हो,
4: एकुलते एक मुलगा पोटाला टाच देऊ शिकवलं, इंजिनियर केलं, पुढच्या महिन्यात त्याचं लगीन ठरलं होतं पोराला, सगळं संपलं, सगळं संपलं।
0: नाही काका, नाही
3: काका, आमचा तो मित्र होता तो।
0: होय,
3: सारं सांगायचा, खूप अँबिशन्स होत्या त्याच्या, आता आता सगळंच राहिलं।
4: असं कसं झालंय? उलटी गंगा वाहिली, उलटी गंगा वाहिली।
0: नाही काका, नाही,
4: आम्ही म्हाताऱ्यांनी अगोदर जायचं तर आम्हालाच मागं ठेवलं। भगवंता, भगवंता काय केलंस हे? काय
0: काका प्लीज काका, आता धीर धरला पाहिजे, आपल्या हातात आहे का काही? मृत्यू कोणाला चुकलाय का काका?
4: अरे वस्त्र जुनी झाली की टाकून द्यावी लागतात हे माहिती आम्हाला, पण हे वस्त्र जुनं झालं होतं का? 22-23 वर्षाचा तरुणा पण पोरगा असा तडका पडकी कसा लावा?
0: काका शांत व्हा तुम्ही,
4: खरंच खरंच खरंच हे वस्त्र जुनं झालं होतं का? खरंच
0: जुनं काका? हो हो काका।
3: सुरेश, सुरेश बॉडी बाहेर आणली आहे त्यांनी।
2: साहेब ॲम्ब्युलन्स पर्यंत यावं लागेल याला, तिकडून जरा आत लावा।
0: ओके, नेतो आम्ही। रमेश स्ट्रेचर धर, चला काका, या काका, शांत व्हा काका। हो हो काका, या।

0: जो शेफ
1: अ
0: आता थकून गेलो. अरे उभं राहायचं बी आराम नाही.
1: सकाळपासून किती बॉड्या पोहोचवल्या रे.
0: अरे मेजायला येळ कोणाला आहे. अख्ख्या रातभर डोळ्याला डोळा नाही.
1: आपण को बी नींद नाही मिली यार.
0: 20 वर्ष हेच काम करतोय बघ. भाजीचं पोतं भरावं तशी प्रियत भरतो आणि त्यांच्या नातेवाईकाला काढून देतो. वाढत न प्रियता आली का इथं ठेवायची आणि त्यांच्या माणसांना द्यायची. मन पार मरून गेलंय बघ. पर अशी वेळ आलीच नव्हती कधी. काय सांगू जोशी.
1: हा
0: अरे एक तरुण जोडप नुकतंच लगीन झालेलं. लगीन लावून वराडी येत होत म्हण. त्या पोरीची हिरवी साडी बी तशीच. अंगभर दाग दागिने. हातावर मेहंदी. नव्या नवरीचा समदा सास तसाच. बिचारीची हळद बी वाळली नव्हती. आणि तू नवरदेव तरणा बांड पोरगा. अंगावर नवरदेवाची कापड तशीच. रुबाबदार गडी. तर दोघं बी खालास. म्हातारी आई वाचली आणि तरणा पोरगा सून गेली. अरे असा टावा पोडला त्या माऊलीनं. अरे काळजाचं पाणी झालं माझ्या.
1: अरे ते तर मरून गेले रे. सुटले पण त्या तिकडच्या वाळल्यात. हाय हाय. अरे बघवत नाही रे. अरे कुणाचा हात तुटलेला तर कुणाचा पाय तुटलेला. कुणाच्या बरगड्यांचा चुरा झालेला. अरे पेशंट वारंड्यातून वार्डात नेईपर्यंत ही रक्ताची धार लागलेली. सगळा वार्ड रक्तानं नुसता माखलेला. अरे त्या पेशंटचं विवळणं ऐकलं का वाटतं असे हाल होण्यापरी स्मरण बर. जे मेले ना ते सुटले रे. अरे पर जित्या माणसाच्या यातना नाही बघवत.

0: बंटी बंटी सुलू
1: अरे सुलू अरे कोण आहे तिकडे बॉट बॉय अरे जोसेफ जोसेफ पकडा त्याला लवकर
2: हो डॉक्टर रामू
1: त्याला त्याला सोडू नका अरे त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय बॉलमधून पळून जाईल तो
3: सोडा
0: मला पकड त्याला मी नाही येणार मी गाडीत बसणार नाही
3: साहेब.

0: साहेब
1: चल
2: साहेब पळून जाईल तो, त्याला वाटत आणा लवकर.
3: सोडा मला, मी नाही येणार, मी गाडीत बसणार नाही.
0: अहो नका जाऊ,
3: आता आता कधीच गाडीत बसणार नाही मी.
2: मत बैठो, इथं बसा या स्टूलावर.
0: अहो साहेब तुमच्या डोक्याला मार लागलाय, हाताला प्लॅस्टर केलंय.
3: त्या गाडीनं, त्या गाडीनं सत्यानाश केला सगळ्यांचा. माझं बंटी कुठे, माझी सुलू कुठे?
0: हे बघा साहेब, हे बघा साहेब, रडू नका. अहो वारडात चला, वारडात चला.
3: मी येणार नाही, मी गाडीत बसणार नाही.
0: हे बघा साहेब जरा शांत व्हा बघू.
3: शांत शांत, मध्यरात्रीची शांत वेळ. गाडी सुसाट वेगानं चालली होती.

0: झुक झुक झुक झुक झुक। मी गाडीतून पाहत होतो, छोट्या छोट्या गावातले 56 दिवे दिसायचे आणि मागे पळायचे। झाड, नद्या, गाव भराभर मागे पडत होती आणि गाडी पुढे जात होती। सुलू माझ्या समोरच्या बाकावर निर्धास्त झोपली होती। तिच्या कुशीत बंटी शांत झोपला होता। गालातल्या गालात हसत होता झोपेतच। मला झोप येत नव्हती। डब्यातले बहुतेक लोक झोपलेले होते। काही बसल्या बसल्या डुलक्या घेत होते। फक्त गाडीचा आवाज झुक झुक झुक झुक झुक झुक झुक झुक। मधूनच कर्कश शिट्टी बंटीला वारं लागेल म्हणून मी खिडकी बंद केली, पण मला बाहेरची गंमत दिसे ना। मी उठलो, दारात आलो, खिडकीची काच वर केली आणि गार वाऱ्याचा झोत अंगावर आला। थोडं डोकावून पाहिलं, एक मोठी नदी दुथडी भरून वाहत होती। पाण्याचा अथांग प्रवाह। गाडी पुलावरून चालली होती। गार वाऱ्याचा झोत अंगावर घेत मी मजेत उभा राहिलो आणि धडाधड मोठा आवाज झाला। त्या पाठोपाठ डब्यांचा गडगडाट झाला। सगळ्या डब्यातून नार्थ किंकाळ्या फुटल्या आणि मी बाहेर फेकला गेलो आणि पुढे काय झालं कळलंच नाही। माझा बंटी कुठे? माझी सुलू कुठे?
1: साहेब आहेत ते तिकडे वाळडात आहेत।
0: माझा बंटी आहे, माझी सुलू आहे,
1: हो दोघं बी आहेत। तुमचा बंटी शांत झोपलाय। चला
0: चला चला, मला बंटीला बघू द्या, सुलूला भेटू द्या। चला
1: त्या बघा, त्या नर्सबाई बरोबर जा, त्या तुम्हाला तुमच्या बंटीकडे घेऊन जातील।
0: चला।
2: गेला बिचारा,
1: गेला। झूठ बोलना पड़ा मुझे दामू, झूठ बोलना पड़ा। मुझे मालूम है उसकी औरत और उसका बच्चा डूब कर मर गए हैं। बेचारा बेचारा पागल हो गया है रे।

0: बूढ़े होते हैं, बच्चे होते हैं, अपाइज होते हैं, सब होते हैं।
1: क्या मिला रे उसको?
2: जोसेफ, अरे संताला जात धर्म नसतो आणि पाप्याला भी जात धर्म नसतो.
1: खरं
2: पापी हीच पाप्याची जात आणि पाप हाच त्याचा धर्म.

0: शंकरराव, ए माधव, अरे इकडे इकडे, हे इथे आहे शवागार, इथे.
1: हा बोला साहेब.
0: बॉडी घ्यायला आलोय आम्ही.
2: बुड्ढा आहे क्या?
0: होय. ह्यांचे वडील?
2: उमर कितनी?
0: 60-65.
1: कपडे कसे होते?
3: पायजमा आणि कुर्ता. दाढी पण आहे.
1: हा तुम्ही म्हणता तसाच एक म्हातारा आहे, म्हणजे दोन म्हातारे होते, दुसरा पण असाच होता.
3: बघू दादा. अरे पायजमा आणि कुर्ता आहे, दाढी सुद्धा वाढलेली आहे, चेहरा सुद्धा अगदी तसाच वाटतोय, पण आता मार लागल्याने ओळखता येत नाही रे दादा. दादा हे बाबाच असले पाहिजेत.
2: शक्य नाही, हे आपले बाबा नाहीत.
1: साहेब हाय ती बॉडी दाखवली तुम्हासनी, दोन म्हातारे होते.
2: पण दोन्ही सारखे कसे असतील?
1: अहो त्याच्या अंगात बी कुर्तान पायजमा होता ना, यांच्या अंगात बी कुर्तान पायजमाच आहे. त्याला बी दाढी होती आणि यांना बी दाढी आहे.
2: और दोनों भी बूढे
3: दादा. अरे बाबांच्या चेहऱ्यावर मार लागल्याने चेहरा बदलला असेल. किती जखमा आहेत रे त्यांच्या चेहऱ्यावर, आणि सूज तरी किती आहे. चेहरा तर ओळखता सुद्धा येत नाही आहे बाबांचा.
2: अरे तुला समजत कसं नाही, बाबांचे कान टोचलेले होते, ते भिकबाळी घालायचे कानात, माझ्या चांगलं लक्षात आहे. आणि या माणसाचे कान टोचलेले नाहीत.
1: ओ साहेब आता ते आमासनी कसं काय ढाऊक असणार.
2: पण प्रत्येक प्रेतावर नाव नंबर असतो की नाही?
4: असतो साहेब. अहो आम्हीच देतो नाव आणि नंबर बी. पण साहेब हा अपघात होता, 40-50 बॉडी एक साथ आई. हा
1: बरं, हे दवाखान्यात मयत झालेले नव्हते. हा दवाखान्यात मयत असला ना की आम्हाला समजतं. अहो कायची तर नाव निशाणी पण नाही.
2: बरं दुसरा म्हातारा कोणी नेला?
1: हा आता ज्यांनी नेला त्यांची नावं काय आम्हाला ठाऊक नाही. पर मैताचं नाव काहीतरी रहमत का असं होतं असं म्हणत होते ते.
2: म्हणजे हा रहमत खा आहे आणि आपल्या बाबांना ते घेऊन गेले.
1: हा पर त्यांचा बाप समजून.
2: नाही हे योग्य नाही, आपण त्यांच्या कब्रस्थानात जाऊ.
1: साहेब काही उपयोग होणार नाही बघा, तुम्ही पोचेपर्यंत ते मुठमाती देऊन झालेले असतील.
4: साहेब तुम्ही गेल्या ना आणि गोंधळ होईल बघा तिथं.
2: मग आता काय करायचं?
0: आपण पोलीस स्टेशनला जाऊ.
4: उससे क्या होगा साहब, ये तो कोई चोरी का मामला नहीं है और किसी ने जानबूझकर भी नहीं किया.
1: आणि साहेब पोलीस केस देऊन आमचं काय बी होणार नाही बघा, पण तुम्हासनी मात्र 100 गेटे घालावे लागतील.
2: छे काय करावं काही कळत नाहीये.
1: साहेब माझं ऐकाल का?
2: काय?
1: हे आहे ती बॉडी ताब्यात घ्या.
2: ही बॉडी ताब्यात घेऊ माझा बाप म्हणून?
4: आता त्यांनी बी आपला बाप समजून बॉडी नेलीच ना.
1: साहेब ही माती आहे माती, अहो मेल्यावर जात धर्म काय राहत नाही, फक्त माती.
4: उसके पास भेद नाही आहे साहब, हिंदू हो मुसलमान हो शीख हो ईसाई हो बच्चा हो या बूढ़ा हो अमीर हो या गरीब हो, यहाँ करोड़पति की बॉडी और भिकारी की बॉडी एक ही जगह रखी जाती है साहब.
3: दादा दादा तो प्रसंग तसा है कि तक्रार करून काहीच उपयोग नाही, आपण यानाच यानाच आपले बाबा समजूया.
2: ठीक आहे चला.
1: मग बॉडी घेऊन जात आहे ना साहेब?
2: नेतो.
1: हे घ्या.
0: चला शंकरराव स्ट्रेचरला हात लावा.
2: चला.

साहेब ही माती आहे माती, मेल्यानंतर इथं जात धरम काय बी राहत नाही। ही माती आहे माती, ही माती आहे माती।

0: माती हे नभोनाट्य आत्ताच आपण ऐकलेत. लेखक राम उगावकर. भूमिकेनुसार पात्र परिचय. याकूब आणि प्रभाकर, दीपक मोहिते, चाचा आणि सरदारजी क्रमांक 2 आनंद कारले, काका आणि सरदारजी क्रमांक 1 रवींद्र प्रभू, सुरेश प्रसाद फणसे, रमेश महेश दीक्षित, जोसेफ महेंद्र कोंडे, दामू हेमंत भालेकर, श्याम आणि शंकरराव राजेंद्र नाईक, डॉक्टर आणि माधव विनीत नाईक, सुलू एक स्त्री आणि नर्स तनुजा कानडे, निर्मिती सहाय्यक विनायक मोरे आणि सादरकर्त्या तनुजा कानडे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आपण ऐकत होतात नभोनाट्य माती.

हॅलो दादा, पौडवाल्याने गायलेलं गीत आपण ऐकत होतात. कुसुमाग्रजांची ही रचना, संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 12:30 होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

किचकवध या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं. ग. दि. माडगुळकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

बाळागाव कशी अंगाई या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं. जगदीश केवडकर यांचं संगीत होतं, एन दत्ता यांचं. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

राखणदार या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं, शशी गजवानी यांचं हे गीत होतं. संगीतकार होते विश्वनाथ मोरे. गीतबहार या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात अनुराधा पौडवाल आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके. चित्रपट माहेरची माणसं.

अनुराधा पौडवाल आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं. माहेरची माणसं या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांचं हे गीत, संगीतकार होते सुधीर फडके. आता ऐकूया सुंदर माझं घर या चित्रपटातील कल्याणी साळुंके, मधुराणी गोखले, मनीषा जोशी यांनी गायलेलं, गुरु ठाकूर यांचं हे गीत.

हिचं काय चुकलं या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि देवकी पंडित यांनी गायलेलं, सुधीर नांदोडे यांचं हे गीत होतं. संगीत होतं अनिल अरुण यांचं. या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 1 वाजत आहेत, 1:01 होत आहे. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पंडित गोपाल कृष्णानी यांचं व्हायोलिन वादन. ऐकूया राग दरबारी कानडा. विलंबित गत 1 तालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ आहे पंडित लालाजी गोखले यांची. ऐकूया पंडित गोपाल कृष्णन यांचं व्हायोलिन वादन राग दरबारी कानडा.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित गोपाल कृष्णन यांचं व्हायोलिन वादन. आपण ऐकलात राग दरबारी कानडा. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 1:31 होत आहेत. सादर करत आहोत मालिका विशेष लावण्यरंग या कार्यक्रम मालिकेचा भाग 96 आज आपण ऐकणार आहात. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत ते फडावरच्या लावणी संदर्भात। शाहीर परशराम यांनी जी आध्यात्मिक लावणी केली होती त्यात सुरुवातीचे शब्द होते दहा शिंदळक्या करीन, म्हणजे ते मुक्तीचे 10-20 मार्ग अनुसरीन। लग्नाचा नवरा म्हणजे इहलोकातील संसार आणि माहेर म्हणजे परब्रह्म। या परब्रह्मात माझं मन रमलेलं आहे त्यामुळं मला इहलोकातला संसार नको आहे। हा या लावणीचा मतितार्थ लक्षात घेतल्यानंतर घरभावाचे बळे निघाले, दोन्ही सत्वा

तर डोळा जडला, त्रिकुट चोहोटा पाल मांडिले, सहा चौघ्यांचे वचने रिझले, या सगळ्या ओळींचा अर्थ मग आपल्याला पुढं लावणं सोपं जाईल. घरभावाचे म्हणजे भक्तीच्या घरी, दोन्ही सत्व म्हणजे शिव आणि शक्ती अर्थात ब्रह्म आणि माया, त्रिकुट चोहोटा म्हणजे योगशास्त्रामध्ये त्रिकुट, श्रीहट, गोल्हट आणि औटपीठ ही महाकरण स्थानं मानलेली आहेत, धीरभावे म्हणजे काम, क्रोध आणि द्वेष, जावा नणदा म्हणजे आशा, मनीषा, कल्पना, सहा चौघे म्हणजे सहा दर्शन आणि चार वेद, असे या शब्दांचे अर्थ जेव्हा आपण लक्षात घेतो त्यावेळेला लावणीचा वेगळा असा गूढ अर्थ, आध्यात्मिक अर्थ आपल्याला सहज लक्षात येतो. तेवढं सोडून बोलला चित्रपटातली आणखीन एक लावणी आपण ऐकूया.

पेशवाईनंतर ब्रिटिश काळातही भेदिक कवनांचा बहर ओसरलेला नव्हता. 1860 पासून तमाशामध्ये वग आला, पण वगाच्या तमाशाकडं फारसा प्रेक्षक वर्ग त्या काळात आकर्षित झालेला नव्हता. अजूनही त्याला भेदिक लावण्यांचीच गोडी जास्त वाटत होती, म्हणून मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तिकीट लावून भेदिक सामने होत असायचे. ब्रिटिश काळातील तमाशा फडातूनही भेदिक लावणी म्हटली जायची.

त्याकाळी तमाशा क्षेत्रामध्ये काव्यलेखनाच्या बाबतीत पठ्ठे बापूराव आघाडीवर होते. त्यांनी अनेक भेदिक लावण्या लिहिलेल्या आहेत, त्यांच्या फडावर त्या सादर होत होत्या. त्याचा एक नमुना सांगायचा तर, कृतयुग त्रेतायुग द्वापार कलियुग चार युग ही ऐकावी, भविष्य पुराण तुम्हा सांगतो खूण बरवी ही ओळखावी. बारा कलेने तापेल सूर्य नीट शंभर वर्ष, शुंढाधारी प्रलय मेघ पुढे पडेल शतवर्ष. झाड पहाड पृथ्वीचा झाला जळून खग्रास, पृथ्वीची राखुंडी होईल पाण्यामध्ये पैस. पृथ्वी मिसळली पाण्यात पाणी वाऱ्याने आटले, वायू तत्व तेजात मिसळले तेजच कोंदाटले. तेज तत्व आकाशामध्ये अवघे घनवटले, आकाश तत्व तमोगुणामध्ये जाऊनी प्रगटले. अशा प्रकारे या भेदिक लावणीचा एक नमुना आपल्याला सांगता येईल. आता शृंगारिक लावणीबद्दल बोलूया. एका ढंगदार लावणीनंतर बायानो नवरे सांभाळा चित्रपटातली ढंगदार अशी ही लावणी.

श्रोत्याहो, पेशवे काळामध्ये तमाशात भेदिक कवनांचं गायन झाल्यानंतर नृत्य, संगीत, नाट्य आणि अभिनय यांच्या साह्यानं विविध विषयावरच्या विविध प्रकारच्या लावण्या सादर केल्या जायच्या. त्यामध्ये शृंगारिक लावण्यांचाच भरणा अधिक असायचा. शाहिरांनी शृंगारिक लावण्या लिहिण्यावरच अधिक भर दिला होता. त्याला कारणही तसंच होतं. त्यावेळी पेशवेपदावर दुसरे बाजीराव होते. दुसरे बाजीराव म्हणजे फारच रसिक माणूस. त्यांच्या रसिकपणाला जो साथ देईल त्याला दरबारात स्थान होतं, इतरांना नाही. त्या काळामध्ये शृंगारिक लावणी कशी होती? बाजीराव महाराज अर्जी ऐकतो बायकांची, चल गडे जाऊ पुण्याशी हौस मोठी माझ्या मनाची, या चैत्रमासी आनंद करा हळदी कुंकू गौरीचे, नार गेली ग

0: वाड्यात इने भेट घेतली खाशांची. या नारीने जाऊन कसा लाविला लाग, पती आमुचे घरी बसले नाही रोजगार संग, अशा पद्धतीच्या त्या लावण्या होत्या. होनाजी बाळा यांनी देखील एका लावणीमध्ये बाजीरावाच्या दरबाराचं वर्णन केलेलं आहे. केवळ रत्नाची खाण सुस्वरूप दिनमान राजबीज पुतळा, मध्यभागी आपुण भोवत्या नाटकशाळा, शृंगार करुणी कामिनी नित्य अवघ्या जणी मिळून वेल ढाळा, एक आपुल्या हाती एकांती चुरती पद कमळा, असं त्या काळातलं सगळं शाहिरी वातावरण होतं. आणि ते वातावरण शृंगारिक लावण्यांना अधिकच पोषक ठरलं. आता परिवर्तन चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया.
1: वेडा ग बाई वेडा,

0: माच काळी लागलंय.
1: अरे हट कळवे
2: कीत काळी लागलंय झडकायला.
3: ढोलकी तुणतुण्याच्या साथीनं प्रत्येक शाहीर आपल्या फडावर युवती वर्णनाच्या लावण्या गाजू लागले होते. होनाजी बाळा देखील डफावर थाप मारून गात होते. लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं बोलणं ग मंजुळ मैनेचं. वयवरुषे 15 दिसे चंद्र ही प्रभा ढवळी आकृती लहान दिसे कवळी. दिसे नार सुकुमार मुद राखडी वेणीत आवळी नरम गोजरे गाल होट पवळी. रूपस्वरूपाचा झोक दिव्य नारी लोट चवळी जशी चमके नागिन गवळी. अशा प्रकारे त्या काळामध्ये युवतीच्या वर्णनाला शाहिरांमध्ये फारच बहर आला होता. युवती वर्णनामध्ये अनंत फंदी देखील मागे नव्हते. त्यांनी केलेली रचना अशी आहे, धन्य तुझे लावण्य प्रीतीचे बाण गजैसे सणाणी.

खरे सांगशील कधी तृप्त होईल आमुची मनानी. दो मजला पैठणचे पातळ लफ्फा घे टाचेची खबर, आधीच निबर जोबन त्यावर पितांबराची चोळी जबर. शाहीर परशुराम यांनी देखील युवती दर्शन घडवणारं काव्य रचलेलं आहे. ते बघण्यापूर्वी एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया. कडक लक्ष्मी चित्रपटातली ही ढंगदार.

शाहीर परशुराम यांनी आपल्या काव्यरचनेत म्हटलंय, तुम दार कुणाची छान नवती भर ज्वान पुसारे अली कुठून, स्वरूपाचे तुटती तारे कडारे कड विजवा पडतील तुटून, वय 12-13 ऐन अली भरात भुईग ठेंगणी, दंडी बाजू बंद बाह्यटोनुसार पहुच्या हिरे जडले कंगणी, गगनात चांदणी ठळक मारिशी झळक उभीग अंगणी, किती नटून थटून मारशील छनाछन नैनांच्या संगिणी, झालो घावा विण घायाळ झोंबला विखारी व्याळ, जणू टाहो करी को याळ तू न कळे घालशी माळ कोणाला गे उठून। अशा पद्धतीची ही रचना शाहीर परशुराम यांनी केलेली आहे। आपल्या सोलापूरचे शाहीर राम जोशी यांनी देखील युवतीचं वर्णन अतिशय सुंदर पद्धतीनं केलेलं आहे। अगदी डोळ्यापुढे त्या तरुणीचं चित्रच उभं करण्याचं सामर्थ्य त्यांच्या शब्दामध्ये आहे। सुंदरा मनामध्ये भरली जरानं ही ठरली हवेली तर शिरली मोत्याचा भांग, अरे गड्या हौस नाही पुरली म्हणून विरली पुन्हा नाही फिरली कुणाचीही सांग, जशी कळीत सोनं चाफ्याची न पडू पाप्याची दृष्टी सोप्याची नसल ही नार, अति नाजुक तनु दे खणी गुणाची खणी उभी नव खणी चढून सुकुमार, जशी मनमथरती धाकटी सिंह समकटी उभी ए कटी गळ्यामध्ये हार, अंगी तारुण्याचा बहर जीवानीचा कहर मारिते लहर मदन तलवार, पायी पैंजण झुबके दार कुणाचे दार कोण सरदार हिचा भरतार, चालते गजाची चाल लढ तुटली कुरळे बाल, किन काप अंगीचा लाल हिज पुढे नको घन माल, शोभावी दिठोना गाल हिला जरी गाल विषय भोगाल फिटल

तरी पांग, ही शुद्ध इंदूची कळा मातसी ना कळा, इतर वा कळा न हिजवून सांग. अशा एकाहून एक नितांत सुंदर अशा रचना त्या काळच्या कवींनी शाहिरांनी केलेल्या आहेत. सुन माझी लक्ष्मी या चित्रपटातली एक ढंगदार लावणी, मला लागली नजर मदनाची.

शाहीर हैबती सोडून सर्वांनी युवती वर्णनाच्या लावण्या लिहिलेल्या आहेत. पेशवेकाळात सैनिक पावसाळ्यामध्ये 4 महिने घरी असायचे आणि 8 महिने ते कुठल्या ना कुठल्या मोहिमेवर जायचे. त्यामुळं बायकांना नवऱ्यापासून दूर राहावं लागायचं. पतीची आणि पत्नीची लवकर भेट व्हायची नाही, त्यामुळं त्या कामज्वरानं पीडित व्हायच्या. पतीच्या वाटेकडे डोळे लावून बसायच्या. काही जणी मनावर संयम ठेवून पतीवर निष्ठा ठेवून वागायच्या. काही जणींचा मनावरचा संयम राहायचा नाही, त्या परपुरुषावर प्रेम करायच्या. लढाईत गेलेला सैनिक परत येईलच याचा भरवसाही नसायचा आणि आलाच परत तर थकून भागून आलेला असायचा. त्यामुळं पत्नीची इच्छा त्याच्याकडून पूर्ण होत नसायची. हे सगळे विषय त्या काळात देखील शाहिरांच्या लावण्यांमध्ये आलेले आहेत. या लावण्यांमध्ये कामातूर झालेले स्त्री पुरुष आहेत, पतीपत्नीचा शृंगार आहे, प्रियकरणी प्रेयसीचे चोरटं प्रेम आहे. हे सगळे विषय लोकजीवनातले असल्यामुळे त्या काळचा मराठी माणूस फडावर शृंगारिक लावण्या ऐकण्यात रंगला नसेल तरच नवल. चला कार्यक्रमाची सांगता करूया सुनबाई ओटी भरून जा या चित्रपटातल्या एका ढंगदार लावणीनं.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. बरे तर मग, आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: मालिका विशेष कार्यक्रमांतर्गत आपण ऐकत होतात लावण्य रंग या कार्यक्रम मालिकेचा भाग 96. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या ॲपवर देखील ऐकू शकता. वेळ झालेली आहे कार्यक्रम संस्कृत कार्यक्रम संस्कृतवाणी. संस्कृत साहित्यातील प्रेमाची रूपं या विषयावर शिरीष अत्रे यांचं भाषण आपण ऐकणार आहात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे.
3: नमस्कार श्रोते हो, संस्कृतवाणी कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो,

0: आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संस्कृत साहित्यातील प्रेमाची रूप या विषयावर शिरीष अत्रे यांचं भाषण ऐकूया तर.
1: नमस्कार रसिक हो. प्रेम ही एक अत्यंत सुंदर, हळुवार आणि गुंतागुंतीची मानवी भावना आहे. या भावनेची विविध रूपं संस्कृत साहित्यात अतिशय समर्थपणे मांडलेली दिसतात. आज आपण जाणून घेत आहोत संस्कृत भाषेतील प्रेमाच्या अभिव्यक्तीची विविध रूपं काव्य, नाटक आणि ऐतिहासिक ग्रंथ इत्यादींच्या माध्यमातून. पतीपत्नीमधलं निस्सीम प्रेम, आदर आणि निष्ठा यांचं अतिशय सुंदर वर्णन संस्कृत साहित्यात आढळतं. महाकवी भवभूती यांच्या उत्तर रामचरितम या प्रसिद्ध नाटकात पहिल्या अंकात पतीपत्नीमधील अथांग प्रेमाचं आणि एकरूपतेचं वर्णन करणारा एक श्लोक आहे. श्लोकाची पार्श्वभूमी आहे, प्रभू रामाचा राज्याभिषेक झालेला आहे, सीतामाई गरोदर आहे, तिचं मन रिझवण्यासाठी लक्ष्मण एक चित्रविधी म्हणजे चित्र प्रदर्शन तयार करतो. या चित्रांमध्ये राम आणि सीतेच्या विवाहापासून ते वनवास, सीताहरण आणि लंका विजयापर्यंतच्या सर्व भूतकाळातील प्रसंगांची चित्र रेखाटलेली आहेत. राम, सीता, लक्ष्मण एकत्र बसून ती चित्र पाहतात. ती चित्र पाहून सीतामाता जुन्या स्मृतींमध्ये हरवून जाते आणि वनवासातील दिवसांच्या आठवणींमुळे तसंच गरोदरपणामुळे तिला थकवा जाणवू लागतो. थकव्यामुळे सीतामाता श्रीरामाच्या कुशीत डोके ठेवून विश्रांती घेऊ लागते. आपल्या कुशीत अत्यंत विश्वासाने आणि प्रेमाने झोपलेल्या सीतेकडे पाहून श्रीरामाचे हृदय प्रेमाने भरून येते. सीता झोपलेली असताना श्रीराम तिच्या चेहऱ्याकडे पाहतात आणि विचार करतात, या जगात खरं प्रेम मिळणं किती दुर्मिळ आहे. सुख असो वा दुःख, तारुण्य असो वा म्हातारपण, जे प्रेम कधीच बदलत नाही तेच खरं प्रेम. सीतेचे माझ्यावरती असेच निस्सीम प्रेम आहे. याच भावनेतून श्रीराम स्वतःशीच हा श्लोक म्हणतात. अद्वितम सुख दुःख योरनुगुणम सर्वास्वस्था सुयद विश्रामो हृदयस्य यत्र जरसा यस्मिन् निहार्यो रसः कालेनावरणात्ययात् परिणते यत् स्नेहसारे स्थितं भद्रं तस्य सुमानुषस्य कथमपि एकं हि तत् प्रार्थ्यते. एक प्रकारे हा श्लोक एका आदर्श आणि परिपक्व दाम्पत्याच्या प्रेमाची व्याख्याच करतो. प्रेमाचे स्वरूप आणखीन एक म्हणजे पतीपतींमधला गाढ विश्वास. सीता आणि रामाच्या प्रेमामधील गाढ विश्वासाचे आदिकवी वाल्मिकींनी रामायणातील सुंदरकांडामधल्या 21व्या सर्गात केले आहे. जेव्हा रावण सीतेचे हरण करून तिला लंकेत आणतो तेव्हा ती अशोक वाटिकेमध्ये एका वृक्षाखाली बंदी म्हणून अत्यंत दयनीय अवस्थेत राहत असते. तिथे रावण स्वतः येतो आणि सीतेला अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवून भीती घालून स्वतःची पत्नी बनण्यास सांगतो. रावण अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली राक्षस राज, तर सीता तिथे एकटी आणि हतबल स्त्री. अशा परिस्थितीतही तिचं श्रीरामावरील प्रेम आणि निष्ठा तसुभरही डगमगत नाही. रावण तिच्याशी बोलत असताना सीता त्याच्याकडे न पाहता आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक गवताचं पातं आडवं धरते आणि त्याला अत्यंत निर्भयपणे खडे बोल सुनावते. हा श्लोक त्याच प्रसंगाचं वर्णन आहे. दुःखार्ता रुदती सीता वेपमाना तपस्विनी चिंतयंती वरारोहा पतिमेव पतिव्रता तृणमंतरतः कृत्वा प्रत्युवाच शुचिस्मिता. श्लोकाचा एक एक चरण आपल्या डोळ्यासमोर दृश्य उभं करतो. अशोक वाटिकेमध्ये राक्षसिणींच्या वेढ्यात सापडलेली ती तपस्विनी सीता दुःखाने अत्यंत व्याकुळ झाली होती, रडत होती आणि थरथर कापत होती. परंतु ती अतिशय सुंदर पतिपरायण स्त्री अशा भयानक परिस्थितीतही केवळ आणि केवळ आपले पती प्रभू श्रीराम यांचाच मनात विचार करत होती. राक्षसराज रावणाला थेट तोंड देणं तिच्या पातिव्रत्याला धरून नव्हतं, म्हणून तिने स्वतःमध्ये आणि रावणामध्ये गवताची काडी

पदवी केली. एक प्रकारे रावणाला गवतासारखं तुच्छ मानलं आणि एका पवित्र आणि उपरोधिक हास्यासह तिने त्याला उत्तर दिलं. सीता म्हणते, अपनेष्यति मां भरता त्वत् शीघ्रमरिन्दमहा असुरेभ्यः श्रियं दीप्तां विष्णुस्त्रीभिरिव क्रमैः. शत्रूंचा नाश करणारे माझे पती श्रीराम मला तुमच्यापासून लवकरच सोडवून घेऊन जातील. अगदी ज्याप्रमाणे भगवान विष्णूंनी वामन अवतारात मोजून 3 पावलं टाकून असुरांकडून त्यांचं दैदिप्यमान ऐश्वर आणि राज्य हिरावून घेतलं होतं तसंच. सीता अत्यंत दयनीय स्थितीत आहे. त्यातही श्रीरामाला आपण कुठे आहोत हे माहीत आहे की नाही हे तिला माहीत नाही. पण तरीही ती ज्या धैर्याने बोलते वागते त्यावरून आपला पती आपल्याला या संकटातून नक्कीच सोडवेल हा तिचा प्रगाढ विश्वास दिसून येतो. प्रेमाचा आणखीन एक गहिरा रंग म्हणजे पतीपत्नीच्या वियोगाचे दुःख. उदाहरण आहे कालिदासाच्या रघुवंशम या प्रसिद्ध महाकाव्यातील. ज्या पत्नीवरती नितांत प्रेम आहे तिचा वियोग म्हणजे दुःखाच्या डागण्याच. दशरथ राजाचा पिता अज आणि त्याची पत्नी इंदुमती. प्रसंग आहे आकाशातून नारद मुनींच्या वीणेवरून एक दिव्य पारिजात फुलांची माळ राणी इंदुमतीच्या अंगावर पडते आणि अत्यंत सुकुमार अशी इंदुमती मृत्यू पावते. तिच्या वियोगाने व्याकुळ झालेला राजा अज तिच्या मृतदेहाला कुशीत घेऊन रडत आहे आणि तिला प्रश्न विचारत आहे. मनसापिन विप्रियम मया कृतपूर्वं तव किंच हासिमाम ननु शब्द प्रतीक्षितेरहम त्वयी मे भाव निबंधना रती. हा अतिशय भावपूर्ण श्लोक अजविलाप या नावाने प्रसिद्ध आहे. राजा अज म्हणतो, हे प्रिये, मी तर कधी मनात सुद्धा तुला दुखावलं नाही, मग तू मला अशी सोडून का चालली आहेस? लोक मला पृथ्वीचा पती म्हणतात पण ते केवळ नावापुरतंच आहे. माझा खरा जीव आणि माझं खरं प्रेम फक्त तुझ्यावरच आहे. तुझ्याशिवाय माझं हे राजवैभव अगदी व्यर्थ आहे. राजा पुढे म्हणतो, गृहिणी सचिव सखी मिथ हा प्रिय शिष्या ललिते कलाविधो करुणा विमुखेन मृत्युना हरता त्वांबद किम न मेरुतम. हा श्लोक म्हणजे आदर्श पत्नीच्या विविध भूमिकांचं सर्वात सुंदर वर्णनच जणू. एक प्रकारे हा श्लोक पतीपत्नीच्या नात्यांमधली विविधता दाखवतो. राजा अज मृत इंदुमतीला उद्देशून म्हणतो, तू माझी गृहलक्ष्मी होतीस, तू माझी सल्लागार होतीस, जी मला राजकारणात आणि कठीण प्रसंगात योग्य सल्ला द्यायचीस. एकांतात तू माझी एक जीवाभावाची मैत्रीण होतीस, जिच्यापाशी मी माझ्या मनातलं सर्व काही मोकळेपणाने बोलू शकत होतो. संगीत नृत्य आणि ललितकला शिकण्याच्या बाबतीत तू माझी एक प्रिय शिष्या होतीस. अशा सर्व गुणसंपन्न असणाऱ्या तुला या निर्दयी मृत्यूने माझ्यापासून हिरावून नेलं. हाय, तुला नेऊन या मृत्यूने माझं काय नाही नेलं, माझं सर्वस्वच हिरावून नेलं आहे. महाकवी कालिदास शृंगार रसाचा राजा समजला जातो. त्याच्याच लेखणीतून हा करुणरसाचा झालेला आविष्कार हृदयाचा ठाव घेतल्याखेरीज राहत नाही. बंधुप्रेम म्हटल्यावरती आपल्याला आठवते ती श्रीराम आणि लक्ष्मणाची जोडी किंवा राम आणि भरत यांची एकमेकांविषयी असलेली अपार माया आपुलकी. ही आपुलकी खरं तर भक्तीचंच एक रूप आहे. वाल्मिकी रामायणात या बंधुप्रेमाची ठिकठिकाणी उदाहरणं आहेत. लक्ष्मणाचं रामाशी नातं हे अनन्य प्रकारचंच होतं. वनवासाच्या दरम्यान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण हे महर्षी अगस्त्य यांच्या दर्शनासाठी त्यांच्या आश्रमात पोहोचतात. ते सर्व आश्रमाच्या प्रवेशद्वारापाशी आल्यावर महर्षी अगस्त्य यांच्या एका शिष्याला भेटतात. लक्ष्मण त्या शिष्याला विनंती करतो की त्याने महर्षी अगस्त्य यांच्याकडे जाऊन श्रीरामांच्या आगमनाची वर्दी द्यावी. त्या शिष्याला आपली आणि श्रीरामांची ओळख करून देताना लक्ष्मण म्हणतो, लक्ष्मणो नाम तस्याहं भ्राता त्ववरजो हितहा अनुकूलश्च भक्तश्च यदि ते श्रोतमागतहा. मी श्रीरामांचा लक्ष्मण नावाचा लहान भाऊ असून नेहमी त्यांचं हित चिंतणारा आहे. मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा आणि त्यांचा
परमभक्त

आहे. लक्ष्मणाची रामाप्रती असलेली प्रेमयुक्त निष्ठा इथे किती स्पष्टपणे दिसते. लक्ष्मणाच्या निस्वार्थी बंधुप्रेमाचं दुसरं उदाहरण म्हणजे भावासाठी वनवास स्वीकारणं. राम लक्ष्मणाच्या नात्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना जवळून ओळखणाऱ्या व्यक्तीसुद्धा त्यांच्यामधल्या प्रेमाचं सहजतेने वर्णन करतात. सीता लक्ष्मणाचं वर्णन करताना सांगते, सभ्राता लक्ष्मणो नाम धर्मचारी दृढव्रता अन्वगच्छत् धनुष्पाणी प्रवजंतम मयासह. भाऊ लक्ष्मण धर्माचरण करणारा आणि दृढव्रती आहे. वनवासाला निघालो असताना हातात धनुष्य धरून तो माझ्याबरोबरच म्हणजे आमच्याबरोबर लगेच आला. राम वनवासाला निघाले आणि लक्ष्मणाने कोणताही विचार न करता भावाबरोबर वनवास स्वीकारला. भरताच्या मनातील रामाविषयीचं प्रेम. श्रीराम वनवासाला गेल्यानंतर जेव्हा भरत आपल्या आजोळहून अयोध्येला परत येतो तेव्हा त्याला माता कैकेयीनी रचलेल्या कपटाची माहिती मिळते. भरत अत्यंत दुःखी आणि संतप्त होतो. तो राजपद नाकारतो आणि श्रीरामांना परत आणण्यासाठी संपूर्ण अयोध्येतील प्रजेला आणि सैन्याला सोबत घेऊन वनाकडे निघतो. मार्गात शृंगवेरपूर येथे पोचल्यावर निषादराज गुह भरताच्या प्रचंड सैन्याला पाहून संशय घेतो. त्याला वाटतं की भरत वनामध्ये राहणाऱ्या श्रीरामांना हानी पोहोचवण्यासाठी किंवा निष्कंटक राज्य करण्यासाठी चालून आलेला आहे का. गुहराजा भरताला त्याच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी काही प्रश्न विचारतो. गुहराजाचा हा संशय आणि शंका ऐकून भरत अत्यंत व्याकुळ होतो आणि स्वतःच्या मनातील निष्पाप हेतू स्पष्ट करताना अत्यंत भावुक होऊन म्हणतो, मा भूतकालो यत कष्टम न माम शंकितुम अर्हसी राघव सहि मे भ्राता ज्येष्ठ पितृसमो मतः. असा वाईट काळ कधीही न येवो ज्यामध्ये मला अशा प्रकारच्या अत्यंत क्लेशदायक आणि वाईट गोष्टीचा सामना करायला लागेल. तुम्ही माझ्यावरती असा संशय घेणं मुळीच योग्य नाही, कारण ते श्रीराम हे केवळ माझे मोठे भाऊ नाहीत तर ते माझ्यासाठी माझ्या वडिलांसमान पूजनीय आहेत. इथे भरताचे श्रीरामांबद्दलचे अथांग प्रेम आदर आणि त्याची श्रीरामांविषयीची निष्पाप भावना दिसून येते. पितापुत्रीच्या प्रेमासाठी संस्कृत साहित्यातील सर्वात हृदयस्पर्शी उदाहरण म्हणजे कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलममधील महर्षी कण्व आणि शकुंतलेच्या विरहाचा प्रसंग. महर्षी कण्व म्हणतात, यास्य त्यज्य शकुंतलेति हृदयम संस्पृष्टमुत्कंठया कंठस्तंभित बाष्पवृत्ति कलुषस चिंता जडम दर्शनम वैक्लव्यम ममतावदी दृशमहम स्नेहादरण्यौकसहा पीड्यन्ते गृहिणः कथं नु तनया विश्लेष दुःखै नवैर. आज शकुंतला पतीच्या घरी जाणार आहे या विचारानेच माझं हृदय दुःखाने आणि व्याकुळतेने भरून आलं आहे. अश्रू रोखल्यामुळे माझा कंठ दाटून आला आहे आणि चिंतेमुळे माझी दृष्टी मंदावली आहे. माझ्यासारख्या एका विरक्त जंगलात राहणाऱ्या संन्यासाला जर शकुंतलेवरील प्रेमापोटी एवढं दुःख आणि व्याकुळता वाटत असेल तर मग आपल्या कन्येच्या विरहाचं दुःख सहन करणाऱ्या संसारी गृहस्थाची अवस्था किती भयंकर होत असेल. एका पित्याची कन्येच्या विरहाच्या दुःखापोटी होणारी मानसिक अवस्था आणि त्यामुळे होणारी शारीरिक अवस्था कालिदासाने हुबेहूब मांडली आहे. हा श्लोक म्हणजे पिता पुत्रीच्या प्रेमाचं अत्यंत कोमल आणि कालातीत इटर्नलच म्हणाना असं चित्रण आहे. पिता पुत्रीमधला हा स्नेह वाचकांचं मन विरघळवून टाकतो. आणखीन एक सुंदर श्लोक कण्वमुनी शकुंतलेला सासरी पाठवताना म्हणतात, पातुम न प्रथमं व्यवस्यति जलम युष्मास्वपीतेषु या नाधत्ते प्रियमंडनापि भवताम स्नेहेन या पल्लवम आदेव कुसुम प्रसूति समये यत्स्याभवत्युत्सवा सेयं याति शकुंतला पतिगृहं सर्वैरनुज्ञायताम. इथे कण्वमुनी वृक्षवेलींना आपलं दुःख सांगत आहेत.
तुम्हाला पाणी दिल्याखेरीज जी स्वतः पाणी पीत नाही.

अलंकारांची हौस असून पण तुमच्याविषयीच्या स्नेहामुळे जी पानं तोडत नाही. जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा फूल येणार असतं तेव्हा जिच्यासाठी तो उत्सवाचा प्रसंग असतो तीही शकुंतला सासरी जात आहे, तिला तुम्ही अनुज्ञा अनुमती द्या. दुःखाने कण्व ऋषींचं मन किती हळुवार झालं आहे. कण्व ऋषींनी शकुंतलेचं पालन केलं आहे आणि शकुंतलेने वृक्षवेलींचं पालन केलं आहे. ऋषी आणि वृक्षवेली दोघांवर विरहाचा प्रसंग आला आहे. वृक्षवेलींना अनुमती द्या असं सांगणाऱ्या कण्वमुनींना खरं तर स्वतःलाच सांगायचंय की आता आपण स्वतः अनुमती द्यायची वेळ आली आहे. वाल्मिकी रामायणातील कौसल्या आणि राम यांच्या संभाषणाचे श्लोक अतिशय भावपूर्ण आहेत आणि मातेचा पुत्राविषयीचा स्नेह व्यक्त करतात. राम पित्याची आज्ञा पालन करण्यासाठी वनवासाला जात असल्याचे सांगतो त्या प्रसंगाचे आदी कवीने अतिशय हृद्य वर्णन केले आहे. एव मुक्ता प्रियं पुत्रं बाष्पूर्णानना तदा उवाच परमार्ता तु कौसल्या सुतवत्सला. रामाने वनवासाची गोष्ट सांगितल्यानंतर पुत्रवत्सला कौसल्येचं मुख अश्रूंनी भरून गेलं आणि अत्यंत दुःखाने व्याकुळ होऊन तिने आपल्या प्रिय पुत्राला सांगितलं, आसाम राम सपत्नीनाम वस्तुं मध्ये न मे क्षमं नयमामपि काकुत्स्थ वनं वन्या मृगीमिव. हे रामा, तुझं सावत्र मातांच्या मध्ये राहणं मला आता सहन होणार नाही, म्हणून हे काकुत्स्था वनातील हरिणीप्रमाणे मलाही तुझ्याबरोबर वनात घेऊन चल. कौसल्येचं सुतवत्सला हे विशेषण पुत्राविषयीच्या कौतुकाने फुललेला मातेचा चेहरा डोळ्यासमोर आणतं आणि तिचे पुढचे शब्द मूक हरिणीपणे मी तुझ्या मागोमाग येईन हे काळजाचा ठाव घेतात. साधे सोपे शब्द मुलापासून दूर राहण्याची आईची असह्य वेदना वाचणाऱ्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवतात. प्रेमाच्या आविष्काराची एक अत्यंत उदात्त भावना म्हणजे भक्ती आणि भक्त म्हटल्यावरती आपली छाती फाडून हृदयात असलेली श्रीरामाची मूर्ती दाखवणाऱ्या हनुमानाच्या आठवणीने ऊर भरून येतो. हनुमानाच्या भक्तीचा एक अत्यंत प्रसिद्ध प्रसंग म्हणजे सुंदरकांडात सीतेसमोर हनुमान स्वतःची ओळख रामदूत अशी करून देतो. माता सीतेचा शोध घेत हनुमान लंकेतील अशोक वाटिकेपर्यंत पोहोचतो. तिथे एका शिशम वृक्षावरती लपून राहून सीतेची दयनीय अवस्था आणि रावणाने तिला दिलेली धमकी स्वतः डोळ्यांनी पाहतो. रावण गेल्यानंतर सीता अत्यंत दुःखी होऊन आपले प्राण त्याग करण्याचा विचार करू लागते. सीतेची हा अवस्था पाहून हनुमानाला जाणवतं की आता तिच्या समोर आपण जाणं गरजेचं आहे. परंतु आपण अचानक समोर गेलो तर सीता हनुमानाला रावणाचाच एक कपटी राक्षस समजून घाबरेल. म्हणून हनुमान आधी झाडावरच बसून मधुर आवाजात श्रीरामांच्या जन्मापासून ते वनवासापर्यंतची संपूर्ण कथा गाऊन ऐकवतो. ती कथा ऐकून सीतेचे लक्ष वर जाते आणि त्यानंतर हनुमान झाडावरून खाली उतरतो. अत्यंत नम्रतेने हात जोडून माता सीतेचा संशय दूर करण्यासाठी स्वतःची ओळख करून देतो. रामो दाशरथी नाम राजा दशरथात्मजा तस्यामहमपि दूतस्तु हनुमान मारुतात्मजा. राजा दशरथाचे पुत्र असणारे आणि दाशरथी या नावाने प्रसिद्ध असलेले जे प्रभू श्रीराम आहेत मी त्यांचाच एक दूत आहे आणि माझं नाव हनुमान असून मी वायुदेवाचा पुत्र आहे. हनुमान अत्यंत शांत आणि नम्र भाव ठेवून मातेसमोर श्रीरामाचा केवळ एक दूत म्हणून उभा राहतो. हाच हनुमान श्रीरामाचा दूत म्हणून किती वेगळेपणे आपली ओळख करून देतो ते पुढच्याच प्रसंगात दिसतं. सीतेची भेट झाल्यानंतर रावणाच्या सैन्याला श्रीरामांच्या शक्तीचा अंदाज यावा म्हणून हनुमान मुद्दाम लंकाधिपती रावणाची लाडकी अशोक वाटिका उद्ध्वस्त करतो. जेव्हा रावणाचे लक्षावधी राक्षस सैनिक त्याला मारण्यासाठी धावून येतात तेव्हा तो एका भव्य प्रासादाच्या उंच शिखरावरती उभा राहतो आणि आपली ओळख करून देताना स्वतःची छाती ठोकतो, आपले शरीर अक्राळ विक्राळ करतो

0: आणि सर्व राक्षसांच्या छातीत धडकी भरवणारी एक रणगर्जना करतो. हनुमान म्हणतो, दासोहम कोसलेंद्रस्य रामस्या क्लिष्ट कर्मणा हनुमान शत्रुसैन्यानाम निहंता मारुतात्मजः. हनुमान शत्रूच्या गडीत उभं राहून गर्जना करतो, ऐका राक्षसांनो, जे कोणत्याही कठीण कार्याला क्षणात लीलया संपवतात अशा कोसलराज प्रभू श्रीरामांचा मी परमदास आहे. मी साक्षात वायुदेवाचा पुत्र असून तुमच्या या संपूर्ण सैन्याचा पुरता नाश करणारा हनुमान आहे. हा श्लोक म्हणजे हनुमानाची रणगर्जनाच समजाना. शत्रूच्या मनोधैर्याचं खच्चीकरण करण्यासाठीची मारुती रायांची ही गर्जना म्हणजे दास्य आणि वीररसाचा संगमच होय. लक्षणीय बाब अशी की हनुमानाची शक्ती कितीही अफाट असली तरी तो स्वतःची मुख्य ओळख मात्र रामाचा दास, दासोहम अशीच करून देतो. सर्वात शेवटी मातृभूमीविषयीचं प्रेम ह्यासारखी उदात्त आणि उन्नत भावना नाही. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे केवळ एक महान क्रांतिकारक आणि विचारवंत नव्हते, तर ते संस्कृत भाषेचे प्रगाढ पंडित आणि कवी होते. सावरकरांनी त्यांच्या लेखनात आणि कवितेत संस्कृतचा अतिशय प्रभावीपणे वापर केलेला आहे. सावरकरांचं सर्वाधिक प्रसिद्ध देशभक्तीपर गीत म्हणजे जयोस्तुते ही स्वातंत्र्यदेवीची आरतीच आहे. हे गीत मराठीत असलं तरीसुद्धा या गीताची सुरुवात जयोस्तुते ते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुताम वंदे अशी संस्कृतमध्येच आहे. आणि त्यात स्वातंत्र्यदेवतेला साक्षात आदिशक्तीचे रूप देऊन तिची संस्कृत स्तोत्रासारखी आळवणी केली आहे. प्रेमाच्या आविष्काराची ही विविध रूपं अत्यंत मनोहर आणि हृदयस्पर्शी आहेत. प्रेमाच्या या अतिशय विलोभनीय आणि हृदयाचा ठाव घेणाऱ्या स्वरूपांचं वर्णन तुमच्या मनाला पण भावले असेल अशी आशा व्यक्त करून मी माझ्या भाषणाला विराम देते. धन्यवाद.
1: श्रोते हो, आपण ऐकत होता संस्कृत साहित्यातील प्रेमाची रूपं या विषयावर शिरीष अत्रे यांचं भाषण. बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला हा संस्कृत वाणीचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

आपण ऐकत होतात संस्कृत वाणी. हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं येळकोट येळकोट जय मल्हार या चित्रपटातील जगदीश केपूरकर यांनी लिहिलेलं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं अच्युत ठाकूर यांचं. गीतवार या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुरेश वाडकर आणि मोबिना मिरजणकर यांनी गायलेलं सरकारनामा या चित्रपटातील हे गीत. अजय झणकर यांचं हे गीत संगीतबद्ध केले आहे आनंद मोडक यांनी.

अशा भोसले आणि सहकार यांनी गायलेले हे गीत आपण ऐकत होता तर वाट पा माफ करा वाट पाहते पुनवेची या चित्रपटातील हे ग दि माडगुळकर यांचं गीत होतं. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं.

हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आशा भोसले आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत होतं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: चला उद्या तुझ्या नानांना घेऊन ये देवीच्या दर्शनाला, थोडी अक्कल येईल त्यांना. नाही सांगतो
1: तुझं आपलं काहीतरी.
0: तू अगदी मनापासून पूजा करत होतीस हा, पण काय ग मनापासून देवीकडे काय मागितलंस?
1: जे मला मागायचं होतं ना तेच मी मागितले.
0: मला माहित आहे तू काय मागितलंस देवीकडे, जन्मोजन्मी माझ्यासारखा नवरा मिळा म्हणून. होय ना,
1: जन्मोजन्मीच सोड, पण या जन्मी जरी मिळालास ना तरी पुष्कळ झालं.
0: नो प्रॉब्लेम, आई जगदंबा तुझी इच्छा पूर्ण करेल. अगं किती झालं तरी आपल्या गावचं जागृत देवस्थान आहे ते
1: जागृत आहे रे, पण तुझे डोळे केव्हा उघडणार आहेत लक्षा? हे बघ लक्षा, तू जर आता काही हालचाल केली नाहीस ना तर माझं काही खरं नाही.
0: म्हणजे
1: तू कधी येणार आहेस?
0: कुठे?
1: नाना.

त्यागराज खाडीलकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकत होतात. खतरनाक या चित्रपटातील हे प्रवीण दवणे यांचं गीत होतं, संगीत होतं राम लक्ष्मण यांचं.

बुलकीबावली या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं ग दे माडगुळकर यांचं गीत होतं. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम मध्यरात्रीचे 3 वाजत आहेत. सादर करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: आपण ऐकत होतात इलाही जमादार यांची रचना. स्वर आणि संगीत होतं विजय कटलेवार यांचं. सुरेश वाडकर यांनी गायलेल्या प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत आहे संजय राज गौरी नंदन यांचं.
1: तुला पाहिले मी अशा सांजवेळी, नभालाही आली नशा पावसाळी.

प्रवीण दवणे यांचं गीत, स्वर सुरेश वाडकर यांचं, आणि संगीत आहे संजयराज गौरी नंदने यांचं. आता ऐकूया देवकी पंडित यांनी गायलेलं वाकी अनिल यांचं गीत, संगीत आनंद मोडक यांचं आहे.

देवकी पंडित यांनी गायलेलं गीता पण ऐकलं. बाकी अनिल यांची रचना, संगीत आहे आनंद होतं, संगीत होतं आनंद मोडक यांचं. ऐकूया मिलिंद इंगळे यांनी गायलेलं सौमित्रांचं हे गीत, संगीत मिलिंद इंगळे यांचं.

पद्मजा फेणाणे जोगळेकरांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचंही गीत संगीतबद्ध केलं होतं मयुरेश पै यांनी. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, वेळ झालेली आहे पुढील कार्यक्रमाची. ऐकूया मिश्र संगीत.

उत्तरा केळकर यांनी गेलेलं गीत आपण ऐकलं. डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती डॉक्टर धनंजय दैठणकर यांनी.

लता मंगेशकर आणि सहकार यांनी गायलेलं विंदा सावरकरांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

शाहीर फिरायजीराव सरनाईक आणि सहकारी यांनी गायलेला आणि रचलेला पोवाडा आपण आत्ताच ऐकला.

पंचमीत अनुजाने गायलेलं, मंगेश पाडगावकर यांचं हे गीत आपण ऐकत होता. संगीत होतं यशवंत देव यांचं. आणि या गीताबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम पहाटेचे 4 वाजत आहे. सादर करत आहोत हुसेन बक्षी यांचं खान, हुसेन बक्षी यांचं गायन. आपण ऐकणार आहात राग सिंध, भैरवी आणि ठुमरी.

0: नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकलं हुसेन बक्ष यांचं गायन.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
3: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 4:30 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात महेश राव यांचं व्हायोलिन वादन. ऐकूया राग चारुकेशी. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ आहे सौरभ हिवरेकर यांची.

ज्ञानब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात महेश राव यांचं व्हायलिन वादन. आपण ऐकलात राग चारुकेशी. ज्ञानब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.

0: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा
0: क्रीडा विश्व।

श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे ठीक 5 वाजत आहेत. सुप्रभात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सून माझी सावित्री या चित्रपटातील वाणी जयराम यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. संगीत आहे राम कदम यांचं.

आता ऐकूया, एक होता विदूषक या चित्रपटातील देवकी पंडित यांनी गायलेलं नादो महानोर यांचं गीत, संगीत आनंद मोडक यांचं.

एक होता विदूषक या चित्रपटातील आशा भोसलेने गायलेलं ना दो महानोर यांचं गीत, संगीतकार आनंद मोडक. तू सुखी रहा या चित्रपटातील गीत ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. बहिणाबाईंची ही रचना आहे, संगीतबद्ध केली आहे वसंत पवार यांनी.

सुशीला या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि सहकार्यांनी गायलेलं जगदीश खेपूडकर यांचं हे गीत होतं. संगीतकार होते राम कदम. गीतपहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात आराम हराम आहे या चित्रपटातील सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.